सुप्रभात श्रोते हो. FM बँड 101 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे आहे पुणे केंद्र. आज आहे सोमवार. भारतीय सौर दिनांक 18 ज्येष्ठ शके 1948 8 जून 2026. सकाळचे 5:56 होत आहेत. आमचे आजचे कार्यक्रम आता सुरू करत आहोत. या प्रातःकालीन सभेत मी यशश्री पुणेकर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. सभेच्या सुरुवातीला मंगलध्वनी.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवरही ऐकू शकता जगात सर्वत्र. सकाळचे 6:30 आहेत.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन.
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
3: भारत का गम एक्सपर्ट.
4: रोज सकाळी 8:15 जरूर ऐका कार्यक्रम जोगळेकर IVF सेंटर शिरवळ गंमत गाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
5: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
6: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
7: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
1: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
7: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
5: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
7: श्रोते हो, दररोज संध्याकाळी

0: 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुना आय केअर सहज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 वाजता जरूर ऐका कार्यक्रम ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
2: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मुलाची साथ.
3: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
4: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री.
5: हिंदी चित्रपटात हास्य अभिनेता आणि हास्य अभिनेत्रींचं एक आगळं वेगळं स्थान. जॉनी वॉकर, जगदीप महमूद, ज्युनियर महमूद, असरानी, पेंटल, धुमाळ, आय एस जोहर, बुकरी, जॉनी लिव्हर, तर अभिनेत्रींमध्ये मनोरमा, टुनटुन म्हणजेच उमा देवी, तसंच गुड्डी मारुते, अरुणा इराणी यासारख्या कलाकाराबरोबरच देवेन वर्मा.
6: सुन इधरा, एक बात बताओ, आदमी मरते मरते आठानी बचा के क्या करेगा?
7: कुछ नहीं, जब जिंदगी चली गई तो आठानी बचा के क्या फायदा, ये ले चलेगा.
5: उत्पल दत्त, शक्ति कपूर, अनु कपूर, अनुपम खेर, लक्ष्मीकांत बेर्डे, बोमन इराणी, कादर खान यासारखे कलाकार. तेव्हा अशा हास्य कलाकारांविषयी बोलूयात यावेळच्या हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमात. सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या दरम्यान जरूर फोन करा 2553705 किंवा 1706 या क्रमांकावर. प्रसारण होईल बुधवारी 12 ते 1 दरम्यान. हास्य कलाकारांविषयी बोलायचं आहे, आपल्याला फोन करायचा आहे हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमासाठी सोमवारी 11 ते 11:30 दरम्यान. संवाद साधतील कैलास शिंदे.

आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 6:35 होत आहेत. श्री रामचरित मानस गान या कार्यक्रमाचा पुढचा भाग प्रसारित करीत आहोत. आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून हा भाग आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आता ऐकूया आमचा पुढचा कार्यक्रम.
1: श्रोते हो, क्रिसंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात, योग हा कर्मसु कौशलम, कामातील कुशलता चिकाटी म्हणजे योग.
2: आर्थिक जीवनात ही कुशलता येते शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून.
1: योग्य गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी आणि गीतेतील शिकवणीतून मनशांती मिळवा.
2: क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर्थिक समृद्धीचा मार्ग विश्वासाच्या साथीनं.
1: संपर्क 97-64-12-55-33,
2: 9764125533.
3: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.

श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातला हा 66वा श्लोक. या श्लोकाचं मराठीत रूपांतर करताना आचार्य विनोबा भावे आपल्या गीताईमध्ये म्हणतात, अयुक्तास नसे बुद्धी त्यामुळे भावना नसे, म्हणून न मिळे शांती, शांती वीण कसे सुख. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत, मन आणि इंद्रिय न जिंकणाऱ्या मनुष्याच्या ठिकाणी निश्चयात्मक बुद्धी नसते आणि अशा अयुक्त मनुष्याच्या अंतःकरणात आस्तिक भावही नसतो. अशा भावशून्य मनुष्याला शांती मिळत नाही. मग शांती नसलेल्या माणसाला सुख कुठून मिळणार? व्यवहारात असं दिसून येतं की आपल्या सभोवती शब्द स्पर्श रूप रस गंध हे विषय असणारच. त्यामध्ये काही विषय हे आपल्याला आवडणारे असतात. हे आवडणारे विषय मनामध्ये एक प्रकारचं आकर्षण निर्माण करतात. त्याचबरोबर काही विषय आपल्याला नावडणारे असतात आणि हे न आवडणारे विषय संपर्कात आले की मनामध्ये तिरस्काराची भावना निर्माण करतात. यासाठी आपल्या ज्ञानेंद्रियांवर मनाचं नियंत्रण असलं पाहिजे. पण आपलं मन सुद्धा भरकटू शकतं. यासाठी मनावर बुद्धीचं नियंत्रण असलं पाहिजे. याचाच अर्थ ज्ञानेंद्रियांवर आणि मनावर नियंत्रण असेल तर बुद्धी हेलकावे खात नाही, बुद्धी स्थिर राहते. अशी स्थिर झालेली बुद्धी युक्त असते म्हणजे ती न्यायाला नीतीला धर्माला धरून निर्णय घेते. बुद्धी युक्त असते म्हणजेच ती ईश्वराशी ईश्वरीय गुणांशी जोडलेली असते. बुद्धी युक्त असते म्हणजेच तिच्यामध्ये विवेक आणि संयम जागृत असतो. या श्लोकात भगवंत सांगतात की ज्याची बुद्धी युक्त नसते तो चंचल मनोवृत्तीचा असतो. त्याचं मन आणि बुद्धी सतत निरनिराळ्या विषयांकडे धावत असते. त्याचं मन आणि बुद्धी कधीही आणि कोणत्याही एका ठिकाणी स्थिर राहत नाही. अशा चंचलतेमुळे तो सतत अस्वस्थ असतो आणि ही अस्वस्थताच दुःखाची जननी आहे. चंचल मन कशावरही विश्वास ठेवत नाही. चंचल मनाची कशावरही श्रद्धा नसते आणि त्यामुळे तो खऱ्या अर्थाने भक्ती करू शकत नाही. चंचल मन अश्रद्ध असतं. त्या मनात सर्व गोष्टींबद्दल आणि व्यक्तींविषयी अविश्वास असतो आणि असं चंचल मन भक्तीविहीन असतं. श्रद्धाहीन मन चंचल असतं. हे दोन्ही दुर्गुण परस्परांच्या आश्रयाने राहतात. म्हणून मनबुद्धीची समता प्राप्त करणं हे मनुष्याच्या उन्नतीचं साधन आहे. चंचलतेमुळे क्रोध उत्पन्न होतो आणि क्रोधी मनुष्य सारासार विचार करू शकत नाही. चंचल मनोवृत्तीच्या मनुष्याच्या ठिकाणी निश्चयात्मक बुद्धी नसते. चंचल मनोवृत्तीचा मनुष्य अहंकारी आणि अहंमन्य असतो. त्यामध्ये मीपणा पुरेपूर भरलेला असतो. अहंकारी माणसामध्ये लोकेशणा भरलेली असते. लोकांनी सतत मला आणि फक्त मलाच मान द्यावा असं त्याला सतत वाटत असतं. म्हणून चंचल वृत्ती आणि त्यातून उत्पन्न होणारा अहंकार माणसाचा घात करतो. अहंकाराचं परिवर्तन झाल्याखेरीज मन आणि इंद्रियांवर नियंत्रण ठेवता येणार नाही. आपल्यामध्ये अहंकार भरलेला आहे हेच माणसाला कळत नाही. मन इंद्रियांवर नियंत्रण ठेवल्याखेरीज निश्चयात्मक बुद्धी होत नाही. ज्याची बुद्धी निश्चयात्मक नसते तो जरी कर्तव्य कर्म करत असला तरी ती कर्म फलाशा ठेवून करतो. कर्मफलाची इच्छा कामना आसक्ती यांचा त्याग करायचा आहे अशी भावना त्याच्या मनात नसते. ज्याची बुद्धी निश्चयात्मक नसते तो आपलं ध्येय निश्चित करू शकत नाही. या कारणामुळे त्याच्या कामात धरसोडपणा येतो. अशा वृत्तीमुळे त्याला कधीही शांती मिळू शकत नाही. त्याचं मन आणि बुद्धी कायम अशांतच असतं. त्याच्या मनात सतत विचारांचं काहूर माजलेलं असतं. त्यामुळे त्याला शांत झोपही मिळत नाही. तो सतत अस्वस्थ आणि असमाधानी असतो. चंचल वृत्तीमुळे त्याची सर्व कामं अर्धवट आणि अपुरी राहतात. चंचल वृत्तीमुळे तो

क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 66वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे मुकुंद कोंढवेकर यांनी. श्लोक गायन केलं आहे शैलजा भानेगावकर यांनी. निवेदक आणि सादर

एक काम अर्धवट सोडून दुसरं काम सुरू करतो, मग दुसरं काम अर्धवट सोडून तिसऱ्या कामाला सुरुवात करतो. या सर्व प्रकारांमुळे तो सतत अशांतच राहतो. भगवंत म्हणतात की असा जो सतत अशांत आहे त्याला सुख कुठून मिळणार, त्याला समाधान कसं प्राप्त होईल, तो दुःखीच राहणार आणि त्याची प्रगती होणार नाही. या श्लोकावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वर म्हणतात, ये युक्तीची कडासणी नाही जयाचा अंतःकरणी, ते आकळीला जाण गुणी विषयाधिकी. माऊली म्हणतात, योगयुक्त राहण्याचा हा विचार ज्याच्या अंतःकरणातच नाही त्याला शब्दादी विषय आपल्या पाशांनी जखडून टाकतात. माऊली पुढे सांगतात, तया स्थिरबुद्धी पार्था कही नाही सर्वथा, आणि स्थैर्याची आस्था तेही नुपजे. अर्जुना, त्याची बुद्धी स्थिर तर केव्हाच होत नाही आणि तशी बुद्धी स्थिरतेची उत्कट इच्छाही त्याच्या मनात उत्पन्न होत नाही. माऊली आणखीन सांगतात, म्हणून अयुक्तपण मनाचे तेची सर्वस्व दुःखाचे, या कारणे इंद्रियांचे दमन निके. म्हणून मनाची चंचलता हेच दुःखाचं सार आहे, याकरता इंद्रियांचा निग्रह करावा, हेच चांगलं. आजच्या संदर्भात हा श्लोक आपल्याला आरसा दाखवतो, अस्वस्थ माणसाची कारणं सांगतो. आपल्याकडे सुख म्हणता येईल अशी सगळी परिस्थिती आहे, चांगला बँक बॅलन्स, आलिशान घर, मनोरंजनासाठी आधुनिक साधनं, पण एकांतात माणूस अस्वस्थच असतो आणि त्यामुळेच सुख आणि प्रसन्नता कशी मिळणार. हे सगळं गोळा करताना मनाची शांतता प्रसन्नता मिळवायचंच आपण विसरून गेलोय. ती विकत घेता येत नाही, ती प्रयत्नपूर्वक मिळवावी लागते, तरच खरं सुख, आंतरिक सुख कशात आहे हे समजतं.

श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 66वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं मुकुंद कोंढवेकर यांनी. श्लोक गायन केलं होतं शैलजा भानेगावकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोतेहो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. prasaran.pune@gmail.com या ईमेल ॲड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक, आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411-005 या पत्त्यावर.

0: श्रोते हो क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
1: श्रोते हो, रंग वेगळा असला तरी स्वप्नांना रंग असतातच. त्वचा आणि केसांमध्ये रंगद्रव्याची कमतरता असलेली विवर्णता म्हणजेच अल्बिनिझम ही केवळ एक शारीरिक अवस्था असते की त्यामागे अनेक आरोग्यविषयक आव्हानं दडलेली असतात. सूर्यप्रकाशाशी संवेदनशीलता, दृष्टीदोष, त्वचेचं संरक्षण, सामाजिक गैरसमज आणि आधुनिक उपचार पद्धती यावर आपण सखोल चर्चा करणार आहोत. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात मंगळवार दिनांक 9 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. फोन नंबर आपले नेहमीचेच 020-2553-1705 किंवा 6. विवर्णतेबद्दलचं विज्ञान, वास्तव आणि सामाजिक जबाबदारी याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे त्वचा विकारतज्ञ डॉक्टर संध्या हिप्परगेकर. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
2: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. श्रोते हो, वेळ लक्षात घ्या, सकाळचे 7 वाजले आहेत.
3: उन्हाळा हिवाळा असो पावसाळा, जीएस चहा परिवाराचा जिव्हाळा.
2: यानंतर थोड्याच वेळात आपण ऐकणार आहोत भुले बिसरे गीत.
4: इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.

ಜವಾನಿ ಜರಾ ಅಕ್ಕಿಯ ಜಾದ ಕಲ್ಲೋ ಕಲ್ಲೋ ಹಲ್ಲೋ ಹಲ್ಲೋ ಮೇರಿ ಚಮಕ ಹಲ್ಲೋ

आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. यानंतर काही क्षणात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या सहक्षेपित करीत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.

आकाशवाणी पुणे, मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातील मान्सूनच्या प्रगतीचा वेग 15 जूनपर्यंत कमी होणार असल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन. मानसिक आरोग्य सेवा प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्य शासनाचा पुढाकार. मुंबईत सोने तस्करी करणाऱ्या टोळीवर कारवाई, 7 जणांना अटक. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेटमध्ये दुसऱ्या दिवस अखेर भारताची सामन्यावर मजबूत पकड. आता सविस्तर बातम्या. मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या काही भागांमध्ये 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर किमान 15 जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर कमी होण्याची तसंच मान्सूनच्या प्रगतीचा वेगही कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आगामी वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये, विजांच्या कडकडाटावेळी झाडं तसंच विद्युत ट्रान्सफॉर्मर वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ थांबू नये असं आवाहन कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे. अल निनोच्या प्रभावामुळे यावर्षी सरासरी 92% पाऊस पडणार असला तरी मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि इतर आवर्षणग्रस्त भागात पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे. याबाबत शेतकऱ्यांना शासनाकडून वेळोवेळी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येऊ नये आणि त्यांचं नुकसान कसं टाळता येईल यासाठी शासन प्रयत्नरत असल्याचं

0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते काल नागपूर इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले,
1: अल निनोचं वर्ष आहे. एव्हरेज पाऊस जरी 92% असला तरी देखील विशेषतः मराठवाडा, पश्चिम विदर्भाचे काही जिल्हे, उत्तर महाराष्ट्राचे काही जिल्हे आणि आपला अवर्षण प्रवण भाग या भागामध्ये त्यापेक्षा कमी पाऊस पडण्याची संभावना आहे. आणि म्हणूनच शेतकऱ्यांनाही सातत्याने मी अडवायझरी देतो की त्यांनी पेरणी कधी केली पाहिजे जेणेकरून दुबार पेरणीची वेळ येऊ नये. प्रयत्न आहे की कमी पावसातही जेवढं जास्तीत जास्त त्या ठिकाणी नुकसान टाळता येईल, जेवढं कमीत कमी नुकसान होईल तेवढं झालं पाहिजे असा प्रयत्न चालू.
0: राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागांपर्यंत मानसिक सेवा प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी राज्य शासनानं महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये उडान प्रकल्पाअंतर्गत मानसिक आरोग्य सेवा अधिक बळकट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने सार्वजनिक आरोग्य विभाग आणि 2 स्वयंसेवी संस्थांमध्ये 5 वर्षांसाठी सामंजस्य करार करण्यास मंजुरी दिली आहे. ग्रामीण आदिवासी समाज विकास संस्था सौसर आणि अन्यथा फाउंडेशन या संस्थांच्या सहकार्यानं जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे. हा करार 1 ऑगस्ट 2026 ते 31 जुलै 2031 या कालावधीसाठी लागू राहणार असून तो पूर्णपणे गैरवित्तीय स्वरूपाचा असल्यानं राज्य शासनावर कोणताही आर्थिक भार पडणार नाही. राज्यात मानसिक आरोग्याच्या समस्या वाढत्या प्रमाणात समोर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे. एसटीच्या 12 आगारात राजमाता जिजाऊ या अत्याधुनिक स्मार्ट बस सेवेचं लोकार्पण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते काल करण्यात आलं. बसमधील स्वच्छता राखणं, बस वेळेवर सोडणं, प्रवाशांची सुरक्षितता आणि त्यांच्या समस्या सोडवण्यावर राज्य परिवहन महामंडळानं भर द्यावा असे निर्देश पवार यांनी यावेळी दिले. बारामती बस स्थानकाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानामध्ये 1 कोटी रुपयांचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळाल्याबद्दल बारामतीकरांचं आणि महामंडळाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचं त्यांनी अभिनंदन केलं. राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गडचिरोलीमध्ये आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांशी काल संवाद साधला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निर्धारानंतर गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद जवळपास संपुष्टात आला आहे. त्या अनुषंगाने विविध विकास कामांचं नियोजन आणि आढावा घेण्यासाठी अग्रवाल आणि दाते यांनी नवेगाव इथल्या नवजीवन वसाहतीला भेट दिली. आत्मसमर्पित नक्षल्यांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असून शासनाच्या विविध योजनांचा त्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन मुख्य सचिव अग्रवाल यांनी केलं. राज्यातल्या रस्ते सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या अतिभार आणि इतर अवैध मालवाहतुकीच्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी परिवहन आयुक्त कार्यालयानं राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत. या मोहिमेअंतर्गत राज्यातील विविध आरटीओ कार्यालयांच्या पथकांना इतर जिल्ह्यांमध्ये पाठवून संयुक्त तपासणी करण्यात येणार आहे. दोषी आढळणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पुण्याचे सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त विष्णू ताम्हाणे यांनी सेवापूर्तीच्या वेळी सलग 58 किलोमीटरचं अंतर धावत पूर्ण करून पुणेकरांना सुदृढ आरोग्याचा संदेश दिला. याबाबत आकाशवाणीशी बोलताना विष्णू ताम्हाणे म्हणाले,
2: माझी पुणे सेवेची कारकीर्द पुणे शहरातूनच सुरू झालेली आहे. शिवाजीनगरचं पोलीस ग्राउंड जे आहे त्या ठिकाणी मी ज्यावेळेस पोलीस उपनिरीक्षक पदासाठी जी निवड चाचणी असते ती फिजिकल तिथे दिली होती आणि त्याचबरोबर माझं पुणे विद्यापीठात शिक्षण झालं होतं. त्यामुळे माझ्या मित्रांसोबत प्लॅन ठेवला, साधारण 30 तारखेला नोकरी समाप्तीच्या आदल्या दिवशी रात्री 12 रन सुरू केला शिवाजीनगर येथून. 50 जणांचा आमच्या टीम होती रन करायला सुरुवात, कुटुंबातील सदस्यांसह नातेवाईक आणि मित्रपरिवार. तर आम्ही तिथून सुरू केल्यानंतर सिंहगड रोड, भारतीय विद्यापीठ आणि कुंडवाक समर, पुणे कमिशनर ऑफिस, त्यानंतर खडकी आणि पुणे विद्यापीठ असा 58 किलोमीटर रन केला. आणि रन जो एंड आहे तो शिवाजीनगर या ठिकाणीच केला. मला या माध्यमातून पुणेकरांना एक संदेश द्यायचा होता की अशा प्रकारची सेवानिवृत्तीनंतर सुद्धा त्यांनी ऍक्टिव्ह राहावं हा या माध्यमातून संदेश द्यायचा होता.
0: जागतिक सायकल दिनानिमित्त संडे जॉन सायकल या उपक्रमाचं उद्घाटन काल पुण्यात महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते झालं. म्हाळुंगे बालेवाडी इथल्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात आयोजित या कार्यक्रमामध्ये नागपुरे यांनी स्वतः सायकल चालवत निरोगी जीवनशैलीसाठी सायकलिंगचं महत्व अधोरेखित केलं. सांगलीमध्येही काल पोलीस दल आणि जिल्हा क्रीडा कार्यालयानं शहरातून सायकल रॅली काढली. यात पोलीस अधिकारी, सायकलपटू आणि नागरिकांनी उत्स्फूर्त

0: तो सहभाग नोंदवला. महसूल गुप्तचर संचालनालयानं ऑपरेशन गोल्डन नेक्सस अंतर्गत मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोन्याची तस्करी करणाऱ्या एका टोळीवर काल कारवाई केली. या कारवाईत सुमारे 5 कोटी रुपये किमतीचं 3 किलोहून अधिक परदेशी सोनं जप्त केलं. या प्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तस्करी करणाऱ्यांनी हे सोनं आपल्या शरीरात लपवून आणलं होतं. विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी ते सोनं विमानतळाबाहेर नेऊन पुढे पोहोचवण्यास मदत केली होती. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात राज्यस्तरीय परिसंवादाचं काल अकोल्यात आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राज्य सरकारच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयावर जोरदार टीका करण्यात आली. बदर समितीनं दिलेला वस्तुनिष्ठ अहवाल सार्वजनिक करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. हा अहवाल राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगासमोर सादर करणं आवश्यक होतं, मात्र याबाबत कोणतीही प्रक्रिया राबवण्यात आली नसल्याचा आरोप यावेळी माजी समाज कल्याण मंत्री राजकुमार बडोले यांनी केला. अनुसूचित जातींमधील सर्व 59 जातींचा सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक विकास प्रथम करण्यात यावा अशी मागणी या परिसंवादात करण्यात आली. नवी मुंबईतल्या पाम बीच मार्गानजीक डोलाया सागर किनाऱ्याजवळच्या पांथळ जागेत सागरी किनारा स्वच्छता मोहीम काल राबवण्यात आली. यामध्ये महापौर सुजाता पाटील यांनी सहभाग नोंदवला. यावेळी किनाऱ्यावर आलेला प्लास्टिक आणि तत्सम 110 गोणी कचरा गोळा करण्यात आला. भारत अफगाणिस्तान यांच्यात न्यू चंदीगड इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या कालच्या दुसऱ्या दिवशी खेळ थांबला तेव्हा अफगाणिस्ताननं 5 गडी बाद 113 धावा केल्या आहेत. तत्पूर्वी भारतानं काल आपला डाव 8 गडी बाद 564 धावांवर घोषित केला. कर्णधार शुभमन गिलनं 126, KL राहुलनं 100 तर रिषभ पंत आणि साई सुदर्शन यांनी प्रत्येकी 81 धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदरनं नाबाद 52 धावांची खेळी केली. अफगाणिस्तानचा संघ अद्यापही 451 धावांनी मागे आहे. सांगली शहरासह मिरज तासगाव आणि कवठे महांकाळ तालुक्यामध्ये काल मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला होता. रत्नागिरी जिल्ह्यातही मान्सूनच्या सरी बरसायला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यात काल संध्याकाळी चांगला पाऊस झाला. नांदेड शहर आणि परिसरात वादळी वारं आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. यावेळी शहरातल्या बहुतांश भागातला वीजपुरवठा खंडित झाला होता. हवामान. नैऋत्य मोसमी पाऊस आज पश्चिम मध्य बंगाल उपसागराचा ईशान्य आणि वायव्य भाग व्यापण्याची शक्यता आहे. राज्यातील कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यातील मान्सूनच्या प्रगतीचा वेग 15 जूनपर्यंत कमी होणार असल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन. मानसिक आरोग्य सेवा प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्य शासनाचा पुढाकार. मुंबईत सोने तस्करी करणाऱ्या टोळीवर कारवाई, 7 जणांना अटक. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेटमध्ये दुसऱ्या दिवस अखेर भारताची सामन्यावर मजबूत पकड. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 7:20 आणि 20 सेकंद झाली आहेत. ऐकूया भुले बिसरे गीत कार्यक्रमाचा उर्वरित भाग.

परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: इस कार्यक्रम के प्रायोजक थे वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वत्र। सकाळचे 7:30 वाजले आहेत। प्रसारित करीत आहोत देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून।
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही।
3: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।

0: मंडळी, शम्मी कपूरला हाताला धरून लाडी गोडी लावून मनवताना आशा पारेख आपल्याला या गाण्यात दिसतात, जे गायलं होतं आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी आणि संगीत दिलं होतं आर डी बर्मन यांनी. गीतकार मजरू सुलतानपुरी. 1966 सालचा विजय आनंद दिग्दर्शित आणि नासिर हुसेन निर्मित तिसरी मंजिल या चित्रपटातलं हे गीत. या चित्रपटात शम्मी कपूर, आशा पारेख, हेलन, प्रेमनाथ, प्रेम चोप्रा या कलाकारांनी काम केलं होतं. मंडळी, खरं तर मुख्य भूमिकेसाठी आधी देवानंद यांची निवड झाली होती, पण असं म्हणतात की अभिनेत्री साधनाच्या साखरपुड्याच्या पार्टीत नासिर आणि देवानंद यांच्यात जोरदार वाद झाले आणि देवानंद यांनी हा चित्रपट सोडला. चित्रपटाचं दिग्दर्शन मात्र देवानंद यांचे भाऊ विजय आनंद उर्फ गोल्डी हेच करणार होते, पण तेव्हा नासिर यांनी गोल्डीला आधीच कल्पना दिली की आता चित्रपटात देवानंद नसतील. विजयानंद यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची जबाबदारी स्वीकारली आणि त्यात शम्मी कपूर यांना कास्ट केले, कारण याआधी त्यांनी तुमसा नहीं देखा आणि दिल देके देखो या दोन मोठ्या हिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. पण शम्मी कपूर यांनी सुद्धा गोल्डी यांना अट घातली बरं का, की जेव्हा देवानंद शम्मी कपूर यांना वैयक्तिक आशीर्वाद देऊन खरोखरच खात्री देतील तेव्हाच मी हा सिनेमा स्वीकारेन. अखेर देवानंद यांनी तसा आशीर्वाद शम्मी कपूर यांना दिला आणि चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं. दिल देखे देखो या चित्रपटातून आशा पारेख यांनी देखील चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं होतं, त्यामुळे त्यांची देखील या चित्रपटासाठी मुख्य नायिका म्हणून निवड करण्यात आली. मंडळी, त्या काळातील सर्वसाधारण रहस्य कथांपेक्षा थोडी विपरीत कथा तिसरी मंजिलनं भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये आणली. खुन्याकडे हत्येचा कोणताही पूर्व हेतू नसताना एका अत्यंत अपघाती आणि गोंधळलेल्या परिस्थितीमुळे पीडितेची हत्या होते आणि त्या घटनेभोवती संपूर्ण चित्रपट फिरतो. याच चित्रपटाबद्दलच्या अजूनही काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 29 30 41 42.

मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलतो आहोत 1966 प्रदर्शित झालेल्या तिसरी मंजिल या चित्रपटाबद्दल. जे गाणं आपण आत्ता ऐकलं त्यात शम्मी कपूर आणि हेलन या दोघांनी धम्माल आणली होती, नाही का? तिसऱ्या कडव्यानंतर तर जवळपास 40 सेकंद कॅमेरा चित्रीकरण करत होता आणि त्यात कुठेही कट किंवा एडिटिंग नव्हतं. तो सिक्वेन्स शूट करणं, त्याचे रिहर्सल करणं, त्यासाठीची प्रकाश योजना करणं,

0: हे त्या काळात वाटत तितकं सोपं नव्हतं बरं का, पण तेव्हाच्या दिग्दर्शकांनी, छायाचित्रकारांनी, कलाकारांनी ते आव्हान लीलया पेललं. अजून एक गोष्ट म्हणजे मंडळी, या गाण्यात ड्रम वाजवणारा जो ड्रमर आहे तो संगीतकार म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही तर सलमान खानचे वडील सलीम खान आहेत. नीट बघितल्यावर तुमच्याही लक्षात येईल. चित्रपटातलं रहस्य, तणाव, उत्कंठा आणि उत्कृष्ट कॅमेरा अँगल्स हे दिग्दर्शक विजयानंद उर्फ गोल्डी यांचं कौशल्य होतं, जे नंतर त्यांच्या अजरामर थ्रिलर ज्वेल थिफ मध्ये सुद्धा आपल्याला दिसून आलं. चित्रपटांच्या अशाच गप्पा ऐकूयात उद्याच्या भागात. आता जाता जाता ऐकूयात मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजात आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं, गीतकार मजरूह सुलतानपुरी यांचं तिसरी मंजिल या चित्रपटातलं हे अजून एक गीत.
1: अच्छा.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. 7:40 होत आहेत. ऐकूया डॉक्टर देशपांडे आय हॉस्पिटल ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: टीचर, मला माझ्या आई बाबांना बघायचंय.
4: मला सुद्धा. आणि मला स्वतःला पण बघायचंय. मी कसा दिसतो ते बघायचंय.
3: मला रंग बघायचे, फुलं बघायची आहेत, समुद्र बघायचाय आणि आकाश पण बघायचंय.
5: टीचर, मला तुम्हाला बघायचंय, आपली शाळा बघायची.
4: मला ना जे पुस्तक मी रोज हाताने वाचतो ते डोळ्याने वाचायचंय.
3: ज्या डोळ्यांनी आपण बघू शकतो ते डोळे कसे दिसतात हे बघायचंय मला.
6: ही उत्तर होती माझ्या अंधशाळेतल्या मुलांची. जेव्हा मी त्यांना विचारलं की तुम्हाला 5 मिनिटांसाठी दृष्टी मिळाली तर काय बघायला आवडेल, आणि बघा आपल्याला हे सगळं सहज दिसतंय तर आपण त्याचं आपल्या डोळ्यांचं काय महत्व जपलंय. तुम्हीच विचार करा आणि अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी आजच करा. देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू. संपर्क 89 29 30 41 42 8929304142. देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
7: नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत एक नजर डोळ्यांकडे या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. देशपांडे आय हॉस्पिटलचे ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट डॉक्टर आनंद देशपांडे सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
8: नमस्कार.
7: लहान मुलांच्या शाळा सुरू झाल्या की एक गडबड सुरू असते. त्यांच्यासाठी नवीन बॅग्स घेणं, पुस्तकं घेणं, शूज घेणं आणि वेगवेगळ्या प्रकारची तयारी, चेकिंग सुरू असतं सगळं की सगळ्या गोष्टी आहेत का नाही. या सगळ्या

0: बरोबर डोळ्यांचं चेकिंग होणं किती गरजेचं आहे आणि त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: तर मी सर्व शाळात सुरू होण्याच्या पूर्वी पालकांना हे नक्की आवाहन करतो, ज्या मुलांना चष्मा आहे किंवा चष्मा नसलेले काही मुलं आहेत, तर त्या दोन्हीही पाल्यांना तुम्ही डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जाऊन तुम्ही डोळ्यांचा चष्मा चेक करणं खूप आवश्यक आहे. कारण की काय की जसं आपण वही पुस्तक पेन आणि दप्तर हे नवीन घेतो त्याच पद्धतीने तुमचा चष्म्याचा नंबर हा चेक झाला पाहिजे. त्यामध्ये जर काही डिफरन्सेस असतील तर तो इमिजिएट बेसिसवर तो बदलून घ्यायला हवा. कारण की काय झालं, कोविड नंतर आम्ही ज्या शाळा चेक केल्या रॅन्डम बेसिसवर तर त्यामध्ये आम्हाला कळून आलं की जवळपास 33% मुलं अशी आहेत की ज्यामध्ये चष्म्याचा नंबर नव्हता पण ऍक्सिडेंटली आम्हाला तेव्हा सापडला. त्याचे भरपूर कारण आहेत, ते आपण नंतर बोलूयात. पण नक्की शाळा सुरू होण्यापूर्वी सर्वांचे डोळे

0: जवळपास 33% मुलं अशी आहेत की ज्यामध्ये चष्म्याचा नंबर नव्हता पण ऍक्सिडेंटली आम्हाला तेव्हा सापडला. त्याचे भरपूर कारण आहेत, ते आपण नंतर बोलूयात. पण नक्की शाळा सुरू होण्यापूर्वी सर्वांचे डोळे चेक करणं आवश्यक आहे.
1: तेव्हा श्रोते हो, तुमच्या मुलांचे डोळे तुम्ही चेक केलेत ना, ते शाळेत जात असतील तर त्याच्या आधी त्यांच्या डोळ्यांची तपासणी होणं गरजेचं आहे. तेव्हा लवकरात लवकर ही तपासणी करून घ्या. त्याचबरोबर डोळ्यांच्या विविध आजारांवरील अत्याधुनिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, एकाच छताखाली डोळ्यांचे सर्व उपचार, ते सुद्धा रोबोटिक प्रणालीने. देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू. संपर्क 89 29 30 41 42, 89 29 30 41 42, 8929304142. डॉक्टर, जसं तुम्ही म्हणालात की ऍक्सिडेंटली नंबर वाढलेला असतो, तर त्याची नेमकी काय कारण असतात?
0: आम्ही शाळेमध्ये सांगतो की बरेच वेळेस बेंच रोटेशन असतात, की सिटिंग अरेंजमेंट कम्प्लिटली रोटेट करतात, पुढचे मुलं मागे हळूहळू हळूहळू एक बेंच मागे मागे मागे जातात आणि शेवटी बसायला लागतात. मग त्यांचं नेक्स्ट रोटेशन मध्ये ते पुढे येतात. तर जेव्हा तुमचं मागे बसतात मुलं, तेव्हा ते फळ्यावरच लिहून आणतात का?
1: बर,
0: हा मोठा प्रश्न होता. दुसरं की टीव्ही समोर बघतायत, तर हे टीव्ही जवळ जाऊन बघणे, तर हे यांच्या वेळेस पालक हे पकडू तरी शकत होते. पण आता कम्प्लिटली टीव्ही पण बंद झाला,
1: मोबाईल आलेत हातात.
0: करेक्ट, हातात मोबाईल आले, मैदानी खेळ बंद झाले, शाळांमध्ये बरेच वेळेस रोटेशन बंद झाले. तर या सर्व गोष्टींचा परिणाम की हा होतो की तुमच्या पाल्याला हा चष्म्याचा नंबर आहे का नाही हे लक्षात येऊ शकत नाही.
1: अगदी, आणि म्हणूनच डोळ्यांवरती परिणाम झालेला आहे हा ओळखू येण्यासाठीच डोळ्यांची तपासणी जरूर करा. डोळ्यांच्या विविध आजारांवरील अत्याधुनिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, एकाच छताखाली डोळ्यांचे सर्व उपचार, ते सुद्धा रोबोटिक प्रणालीने. देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू. संपर्क 89 29 30 41 42, 89 29 30 41 42, 8929304142. पुन्हा भेटूयात देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत एक नजर डोळ्यांकडे या कार्यक्रमात डॉक्टर आनंद देशपांडे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. 7:45 झाली आहेत.
3: सारा काम मुझे ही करना पड़ता है, सफाई भी, शॉपिंग भी. 1 किलो शुद्ध नमक देना, शुद्ध नहीं समझते हो क्या? शुद्ध नमक सफेद, स्वच्छ, फ्री फ्लो, वैक्यूम ड्राइड के हर दाना समान.
4: तो ऐसा बोलो ना,
3: निर्मा शुद्ध नमक. ये हुई ना बात.
5: क्यों छोटे साहब?
3: मम्मी मैं तो
5: निर्मा शुद्ध नमक, इतना शुद्ध कि बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण.
2: आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम जोगळेकर हॉस्पिटल गंमत गाणी.
6: जोगळेकर IVF सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
7: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
8: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबड बोबड बोलणं,
7: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
8: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866 91 676 72.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: अ सकाळी सकाळी मी छान चहा केलाय, तो घ्यायचा. तर तुम्ही दरवाजाकडे काय पाहताय?
2: अगं मी तरुण भारतची वाट बघतोय. माझ्या वडिलांचा आवडता तरुण भारत आणि मीही आवडीने वाचत असे. आता पुण्यात पुन्हा सुरू झालाय तरुण भारत. वाचला ना की खऱ्या बातम्या वाचल्याचं समाधान मिळतं बघ.
1: आता घराघरात सकाळच्या वेळी हाच संवाद, कारण सर्वांनाच वाचावासा वाटतो तरुण भारत. राष्ट्रीय विचारांचा वसा, तसंच शनिवारी मागोवा आणि रविवारी आसमंत पुरवणी.
2: नागपूरच्या श्री नरकेसरी प्रकाशनचे दैनिक तरुण भारत, 100 वर्षांचा तरुण, दैनिक तरुण भारत, आता पुणेकरांचा फॅमिली न्यूज पेपर.

0: जोगळेकर IVF सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
1: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. 7:50 होत आहेत. 2 प्रायोजित कार्यक्रम आता प्रसारित करणार आहोत. सुरुवातीला PNG.
2: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
3: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना, गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना, गाडगिळ आणि सन्स. पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स, कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह.
4: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN कारगिळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
5: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
4: आणि जावयासाठी ट्रेंडी, बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज.
5: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स.
4: आजच भेट द्या पुना, गाडगिळ अँड सन्स. अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
3: श्रोते हो, आपण सोन्याच्या बांगड्यांचे विविध प्रकार आणि त्यांच्या वैशिष्ट्यांची माहिती या कार्यक्रम मालिकेत घेत आहोत. आज आपण गोकाक बँगल्स म्हणजे काय, त्यांचं डिझाईन, त्याला लागणारी मजुरी यांची माहिती घेणार आहोत. ही माहिती आपल्याला देण्यासाठी पूना, गाडगिळ आणि सन्स या सराफी पेढीचे संचालक श्रीयुत अमित मोडक यांना आमंत्रित केले. मोडक सर, नमस्कार.
6: नमस्कार. गोकाक हे जे गाव आहे तिथून ही कला आली. त्या तिथून या पहिल्यांदा बांगड्या बाजारामध्ये इंट्रोड्यूस झाल्या. त्यामुळे त्याला गोकाक बँगल्स असं म्हणतात किंवा गोकाकची डिझाईन्स म्हणतात. गोकाकच्या डिझाईन मध्ये एक तर गेरू पॉलिश असतं, म्हणजे आपलं जसं एक तांब्याचं तांबडेपणाचं एक पॉलिश असतं किंवा येलो पॉलिश असतं, तर हे गेरू पॉलिश असतं. आणि या बांगड्यांवरती साधारणपणे वेगवेगळ्या नैसर्गिक छटा किंवा चेहऱ्याचे आकार, टेम्पल किंवा आपल्या सांस्कृतिक चिन्हांचे आकार, तर हे त्याच्यावरती एलिव्हेट केले जातात, आयदर एम्बॉस करून किंवा एलिव्हेट करून, आणि त्याला गेरू पॉलिश केलं जातं. ते गोकाक असल्यामुळे गोकाक म्हटलं जातं, पण आता ते कलकत्त्यातही बनतंय, पुण्यातही बनतंय, सगळीकडे बनतंय. पण मूळ त्याचं इंट्रोडक्शन आहे ते गोकाक मधून झालेलं आहे. सेट म्हणाल तर 4 बांगड्या 12-13 ग्रॅम पर्यंत बनतात आणि 25 ग्रॅम पर्यंत एक पाटली बनते, कारण त्यात विविध आकार दाखवताना त्याची क्लॅरिटी येण्याकरता म्हणून. तर साधारणपणे 50 ग्रॅम ते आणि हे साधारणपणे 60 ग्रॅम, तर 100-110 ग्रॅम पर्यंत 2 पाटल्या आणि 4 बांगड्यांचा सेट होतो. फक्त याच्यात काम जास्त असतं, कारण की टेम्पल आणि इतर नैसर्गिक चिन्ह जी आहेत ती इलेव्हेट करायची असतात प्रॉपर. त्यामुळे याची मजुरी साधारणपणे 16% पासून 20% पर्यंत असते. साधारणपणे प्रत्येकच दागिन्यामध्ये जिथे कलाकुसर आहे ना तिथे मजुरी थोडी जास्त असते. तुम्ही गोकाक विचारलं पण त्याच्या आधी एक कलकत्ती बांगडीचे पण एक प्रकार आहे.
1: बर,
6: तिथे रसमलाई मिळते आपल्याला सगळ्यांना माहितीये बंगाली, तर तिथे एक रस

0: रसरावा कलकत्ती वांगडी म्हणून पण येतो. रसरावा याचा म्हणजे त्यांना विचारलं की रसरावा का म्हणतात, ते म्हणतात रवा मुक्तपणे त्याच्यात वापरलेला असतो फॅब्रिकेट करताना, ती बांगडी निर्माण करताना. तर साधारणपणे इक्वल चार आकारामध्ये, म्हणजे एक समजा 20 सेंटीमीटरचा डायमीटर असेल पूर्ण, तर दर 5 सेंटीमीटरवर आडव्यामध्ये 3-3 रेघांमध्ये किंवा 2-2 रेघांमध्ये खांबाच्या आकाराचे डिव्हिजन केले असतात, आणि त्याच्यामध्ये हे रवा काम केलं जातं, ज्याच्यातून आकार आणि इतर डिझाईन क्रिएट केले जातात. आणि हे बारीक रव्याचं डिझाईन खूप छान दिसतं. बांगडी पाटली दोन्ही साधारणपणे जरा वजनाला जास्त होते, 15 ग्रॅमची बांगडी बनते, पाटली साधारण 20-25 ग्रॅमची बनते, त्यामुळे 60 ग्रॅम आणि 50 ग्रॅम म्हटलं तर 110 ग्रॅम पर्यंत बनतं. ह्याच्यात काम खर्च जास्त असतं रसरा, पण तरी देखील मजुरी मात्र 14-16% मजुरी पर्यंत या बांगड्या बनतात. आणि खूप छान ग्लॉस त्याचा असतो, चमक चांगली दिसते, आणि हे जरा आता पॉप्युलर होत चाललंय रसरवा बांगडी.
1: बरोबर. आणि तुम्ही मागेही सांगितलं होतं तसं या पण बांगड्या बनवायला वेळ लागत असेल.
0: कुठली बांगडी म्हणाल ना तुम्ही, तर खिळ्याची बांगडी, पैलू पाटली किंवा होडी बांगडी, या जरा तुम्ही ऑर्डर दिल्यापासून 4-7 दिवसात बनवू शकता. पण या बाकीच्या सगळ्या बांगड्या जर खरोखर चांगल्या कलाकाराकडून करून घ्यायच्या असतील, चांगल्या कारागिरांकडून करून घ्यायच्या असतील, तर 3-4 आठवड्याचा वेळ द्यायला पाहिजे. खूप घाईत असाल तर 2 आठवड्यात पण आपण बनवून मागू शकतो, पण तुम्हाला जर व्यवस्थित बनवून हवे असेल तर 3-4 आठवड्याचा वेळ देणं
1: म्हणजे एवढं महत्वाचा आणि प्रेशस दागिना आपण बनवतोय तर त्याच्यासाठी तेवढा वेळही द्यायला पाहिजे.
0: नक्कीच.
1: मोडक साहेब, गोकाक बांगड्या, कलकत्ती बांगड्या, बंगाली डिझाईन्सच्या बांगड्या, या सगळ्या बांगड्यांचे प्रकार कसे आहेत, त्यांचं सौंदर्य, वैशिष्ट्य, त्यांची सविस्तर आणि इंटरेस्टिंग अशी माहिती आज आपण आम्हाला दिलीत. श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगीळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
4: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन म्युच्युअल फंडात.

0: ಬಿ ರಿಜಿಸ್ಟರ್ಡ್ ಕ್ರಿಶಿಯನ್ ಮ್ಯೂಚುವಲ್ ಫಂಡ್ ಡಿಸ್ಟ್ರಿಬ್ಯೂಟರ್ಸ್ ಪ್ರೈವೇಟ್ ಲಿಮಿಟೆಡ್. ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ನಂಬರ್ 9764125533. ಕನ್ವರ್ಟ್ ಯುವರ್ ಲೈಫ್ ಇನ್ ಟು ಸೆಲೆಬ್ರೇಷನ್.
1: गुड मॉर्निंग श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्यूटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांशी स्मार्ट गप्पा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, योग्य वेळेत योग्य इन्व्हेस्टमेंटला सुरुवात योग्य मार्गदर्शनाने केली तर वर्तमान आणि भविष्य दोन्हीचा आनंद द्विगुणित होतो आणि म्हणूनच आम्ही करतोय स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा. त्यासाठी आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर. गुड मॉर्निंग वाणी सर.
2: गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग श्रोते हो.
1: खरं तर एक सक्सेसफुल इन्व्हेस्टर बनायचं असेल आणि गुंतवणुकीमध्ये यश प्राप्त करायचं असेल तर काय काळजी घेणं अपेक्षित आहे गुंतवणूकदारांनी, याबद्दल आज बोलूयात.
2: गुंतवणुकीचा यशाचा मार्ग सक्सेसफुल इन्व्हेस्टर म्हणजेच अगदी सोप्या भाषेत ध्येय आधारित गुंतवणूक, गोल बेस्ड इन्व्हेस्टिंग, याच्यावर फोकस करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे गुंतवणूक कशासाठी करायची आहे, पैसा वाढवण्यासाठी करायची आहे की माझे काही गोल्स आहेत त्याच्या अनुषंगाने मला गुंतवणूक करायची हे ठरवणं अत्यंत गरजेचं आहे, जिकरीचं आहे असं मी म्हणेल. म्हणजे फक्त पैसा वाढवणं हा गोल असू शकतो ना, पण फक्त त्या रॅट रेस मध्ये न राहता मला मुलांची उच्च शिक्षण करायची आहेत, स्वतःचं घर घ्यायचंय, किंवा मला रिटायरमेंटचं प्लॅनिंग करायचंय, वर्ल्ड टूरचं प्लॅनिंग करायचंय, माझं मूल मोठं झाल्यानंतर त्याला एक स्टार्टअप ओपन करायचंय त्याचं प्लॅनिंग मला करायचंय. सो असे व्हरायटी ऑफ गोल हे आयुष्यात असू शकतात आणि ते गोल फिक्स असतील किंवा ते गोल कुठेतरी लिहिलेले असतील तर त्यावर आधारित गुंतवणूक, त्या प्रत्येक गोलसाठी सेपरेट गुंतवणूक होणं अत्यंत गरजेचं आहे जेव्हा आपल्याला सक्सेसफुल इन्व्हेस्टर बनायचं आहे. मग आता सक्सेसफुल इन्व्हेस्टर बनताना आपल्याला स्वतःमध्ये एक डिसिप्लिन आणणं गरजेचं आहे. बघा, आता डिसिप्लिन आपण म्हणतो ना

0: आपली हेल्थ चांगली ठेवण्यासाठी डिसिप्लिन असणं गरजेचं आहे. सकाळी योग्य पद्धतीने आपल्याला व्यायाम करणं गरजेचं आहे. योग्य आहार रेग्युलरली घेणं गरजेचं आहे. म्हणजे आपलं शरीर डिसिप्लिन शरीर आहे असं आपण म्हणू शकतो. तसंच जेव्हा गुंतवणुकीचा विचार होतो आणि यश प्राप्तीचा विचार होतो तेव्हा आपल्याला आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवायचं आहे. आणि भावनांवर नियंत्रण मिळवण्याचा सोपा मार्ग ऑटोमेशन, म्हणजे सोप्या भाषेत सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन,
1: ओके,
0: शिस्तबद्ध गुंतवणूक. तेव्हा तुम्ही बाजाराच्या मानसिकतेपासून स्वतःला दूर ठेवता. म्हणजे बाजार वर जाणार आहे, बाजार खाली येणार आहे, याचा कुठेही विचार न करता ऑटोमेशन मोडमध्ये आपली SIP चालू असते, जी आपल्या ध्येयाशी निगडीत असते आणि म्हणूनच आपल्या गुंतवणुकीला योग्य पद्धतीने यशप्राप्ती आपण करू शकतो. सक्सेसफुल इन्व्हेस्टर आपण बनू
1: शकतो. अगदी. या गप्पांबरोबर आज इथेच थांबूयात. उद्या पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा या कार्यक्रमात भूषण वाणी सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो. पुन्हा भेटूयात. धन्यवाद. बाय बाय. गुड डे.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.

0: Amphire Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 8 वाजता आहेत. जाणून घेऊया ठळक बातम्या काही क्षणातच.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
4: विविध भारती पुणे ठळक बातम्या. फिलिपीन्समध्ये आज पहाटेच्या सुमारास 7.8 रिक्टर तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला. जीवित किंवा वित्तहानीबाबत अधिक माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. पॅसिफिक त्सुनामी इशारा केंद्रानं दिलेल्या माहितीनुसार फिलिपीन्स, इंडोनेशिया आणि मलेशियाच्या काही किनारपट्टीवर 3 मीटरपर्यंत त्सुनामी लाटा उसळण्याची शक्यता आहे. फिलिपीन्स पॅसिफिक महासागराभोवती भूगर्भीय दोषरेषांच्या पट्ट्यावर म्हणजेच रिंग ऑफ फायरवर वसलेला जगातला सर्वाधिक नैसर्गिक आपत्तींचा धोका असलेल्या देशांपैकी एक असून तिथं भूकंप आणि ज्वालामुखीचे उद्रेक वारंवार होतात. या द्वीपसमूहाला दरवर्षी सुमारे 20 चक्रीवादळं आणि उष्णकटिबंधीय वादळांचाही सामना करावा लागतो. इराणनं उत्तर इस्रायलला लक्ष्य करून बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा सुरू केल्यानंतर अनेक आठवड्यांच्या नाजूक युद्धविरामाचा भंग झाला आहे आणि संपूर्ण प्रदेशातील विमान क्षेत्र बंद करण्यात आल्यानं पश्चिम आशिया आज पुन्हा धारेवर आहे. या हल्ल्यातून अमेरिकेलाही एक व्यापक संदेश दिला आहे. अमेरिकेच्या नौदल नाकेबंदीमुळं होर्मुझच्या समुद्रधुनीतून सागरी वाहतूक प्रतिबंधित केल्याबद्दल इराणनं तीव्र निराशा व्यक्त केली होती आणि वॉशिंग्टननं इस्रायलच्या अलीकडील लेबनॉन मोहिमेला वरदहस्त दिल्याचा आरोप केला होता. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्व पक्षांना संयम ठेवण्याचं आवाहन करताना इराणला सांगितलं की त्यांनी आता क्षेपणास्त्र सोडून झाली असल्यानं वाटाघाटीच्या टेबलवर परतलं पाहिजे. टेनिसमध्ये जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेवनं रोलॅ गॅरो इथं झालेल्या फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या रोमांचक 5 सेटच्या अंतिम सामन्यात इटलीच्या फ्लेविओ कोबोलीचा पराभव करून आपलं पहिलं ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावलं. 1937 मधील हेनर हेंके यांच्यानंतर फ्रेंच खुली स्पर्धा जिंकणारा तसंच 1996 मध्ये बोरिस बेकरनं ऑस्ट्रेलियन खुली स्पर्धा जिंकल्यानंतर ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवणारा तो पहिला जर्मन पुरुष ठरला आहे. पुणे आणि परिसरात आज कमाल 37 तर किमान 26 अंश सेल्सिअस तापमान राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. दुपारनंतर आकाश ढगाळ होऊन विजांसह पावसाची शक्यता आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 8:58

0: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
1: Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.
2: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
3: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. 8:03 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत
4: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
5: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
3: श्रोते हो, कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. सुरुवातीला ऐकूया मिलिंद करमरकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातली ही शिवस्तुती.

0: जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
2: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 18% अधिक.
1: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
2: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.

0: स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी।
1: सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी
0: स्वामिनी। बिझलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे। साड्यांची महाराणी स्वामिनी।

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आलेत मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात असल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.

0: सर्व प्रकारच्या ब्रँडेड बॅग्स, स्कूल बॅग्स, कॉलेज सॅकसाठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग. आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: चकाचक चकाचक घर आमचे चकाचक, डीटी केमिकल्स मुळे घर होते चकाचक.
2: घराच्या स्वच्छतेसाठी आणि प्रसन्नतेसाठी प्रत्येकाची पहिली पसंती दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट.
3: लिक्विड सोप, फिनाइल, डिटर्जंट पावडर, परफ्युम्स, रूम फ्रेशनर्स, अत्तर, लॉन्ड्री केमिकल्स आणि खास वॉशिंग मशीन साठी लिक्विड डिटर्जंट.
2: उत्कृष्ट दर्जा आणि वाजवी किंमत फक्त दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स. विजय टॉकीज शेजारी लक्ष्मी रोड आणि मूलचंदच्या शेजारी सिंहगड रोड. दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स. घराघरात स्वच्छता, मना मनात प्रसन्नता.
4: जून महिना म्हणजे शाळा कॉलेजेस सुरू होण्याचा महिना. उज्ज्वल करिअरच्या दिशेने होणाऱ्या तुमच्या वाटचालीत विश्वेश्वर बँकेचाही छोटासा हातभार.
5: विश्वेश्वर बँक देते अतिशय किफायतशीर व्याजदरावर तुमच्या पाल्याच्या सर्व शैक्षणिक गरजांसाठी सुलभ शैक्षणिक कर्ज.
4: विश्वेश्वर बँकेचा छोटासा प्रयास शिक्षण होईल विनासायास.
5: अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक
4: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे.
6: आता ऐकूया यशवंत देव यांची गीतरचना, प्रभाकर जोग यांचं संगीत, स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.

0: अहो रिझल्ट लागले. आपल्या रुपालीच्या पुढील शिक्षणाविषयी काही विचार केलाय का तुम्ही?
1: अगं महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय असताना काळजीच नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न नॅक ए ग्रेड प्रमाणित श्री सिद्धिविनायक महिला कॉलेजमध्ये अगदी 11वी कॉमर्स पासून बीकॉम, एमकॉम, बीए, एमए, बीएससी, बीबीए, बीएससी, सीएस अशा व्यवसाय विमुख अभ्यासक्रमांसाठी ऍडमिशन जोरात सुरू.
0: संपर्क 9404598-9975.
1: वेबसाईट siddhivinayakcollege.org.
2: 5,000 रुपये जिंकण्याची संधी फक्त एक जोडी अंडर गार्मेंटच्या खरेदीवर.
3: गुडविल दुकान, लकडी पूल, विठ्ठल मंदिरासमोर, अटी लागू.
2: सदर ऑफरचा आकाशवाणी आणि ऍड एजन्सीशी काहीही संबंध नाही.
4: आता ऐकूया सूर्यकांत खांडेकर यांची गीतरचना हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरात.

0: व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
2: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक.
1: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
2: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.
3: अहो बहिणबाई विचारत होत्या लग्नाचा बस्ता कुठे आणि कधी बांधायचा ते.
4: अगं मग सांगायचंच की 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि आपल्या लग्नाचा बस्ता जिथे बांधला होता त्या स्वामिनी मध्येच बांधायचा बस्ता.
3: स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीने बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो म्हणे.
4: तर मग स्वामिनी मध्येच बस्त्याला जायची तयारी करा म्हणावं.
3: स्वामिनी, साड्यांची महाराणी, बिझी लँड बिल्डिंग, कुंभेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.

0: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये. आमरसासह दोन स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी, जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा, दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
1: श्रोतेहो नमस्कार. तुमच्या चेहऱ्यावरचा चष्माच जावा असं तुम्हाला वाटत असेल तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॉल्मॉलॉजीचे नेत्रतज्ञ डॉक्टर योगेश सौगुले हे आज आपल्याला कोणत्या पद्धतीने असे उपचार करता येतात त्याची माहिती देणार आहेत.
2: लॅसिक शस्त्रक्रियेने रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी टेक्नॉलॉजीमध्ये क्रांती घडून आणली आहे. या नाविन्यपूर्ण प्रक्रियेमध्ये कॉर्न्याचा आकार बदलण्यासाठी प्रगत लेझर तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. त्यामुळे मायोपिया, हायपरमेट्रोपिया आणि ॲस्टिगमॅटिझम असे चष्म्याचे नंबर दूर करता येतात. चष्मा आणि कॉन्टॅक्ट लेन्सवरील अवलंबित्व दूर करण्यासाठी लेझरने दृष्टी सुधारणे हा चांगला पर्याय आहे. कॉन्टुरा व्हिजन लेसिकमध्ये कॉर्नेल वेवफ्रंट आणि कॉर्नेल टोपोग्राफीद्वारे कस्टमाइज लेसिक ट्रीटमेंट केली जाते, ज्याच्यामुळे नाईट व्हिजन आणि कॉन्ट्रास्ट सेन्सिटिव्हिटी क्वालिटी ही स्टँडर्ड लॅसिक पेक्षा चांगली राहते.
1: श्रोते हो, आपल्यालाही आपला चष्मा लॅसिक सर्जरीद्वारे घालवायचा असेल तर विख्यात नेत्रतज्ञ डॉक्टर केळकर यांच्या बालगंधर्व चौकातील शिवाजीनगर इथल्या किंवा ब्रेमेन चौक औंध पुणे इथल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॉल्मॉलॉजी इथे आजच भेट द्या किंवा 020-414-6000 या क्रमांकावर संपर्क करा.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
5: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक.
4: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
5: लोकमान्य प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.

परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: गंगाधर महांबरे यांच्या उषा मंगेशकर यांनी गायलेल्या या गीताबरोबरच लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीत हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत
3: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
4: कॉस्मॉस डिजिटल बँकिंग सेवा, सहज, सोपी आणि सुरक्षित.
5: इंटरनेट बँकिंग,
4: मोबाईल बँकिंग,
5: व्हॉट्सअप बँकिंग,
4: ई KYC,
5: NEFT, RTGS,
4: IMPS,
5: कॉस्मॉस रुपे व व्हिसा डेबिट कार्ड,
4: UPI, अशा अनेक डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी आपलं खातं कॉस्मॉस बँकेत हवंच.
5: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण. या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
1: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
1: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लायनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क 78-23-84-11-20
1: 7823-84-1120.
2: अहो सकाळी सकाळी मी छान चहा केलाय तो घ्यायचा, तर तुम्ही दरवाजाकडे काय पाहताय?
3: अगं मी तरुण भारतची वाट बघतोय. माझ्या वडिलांचा आवडता तरुण भारत आणि मीही आवडीने वाचत असे. आता पुण्यात पुन्हा सुरू झालाय तरुण भारत. वाचला ना की खऱ्या बातम्या वाचल्याचं समाधान मिळतं बघ.
2: आता घराघरात सकाळच्या वेळी हाच संवाद, कारण सर्वांनाच वाचावासा वाटतो तरुण भारत. राष्ट्रीय विचारांचा वसा तसं शनिवारी मागोवा आणि रविवारी आसमंत पुरवणी.
3: नागपूरच्या श्री नरकेसरी प्रकाशनचे दैनिक तरुण भारत, 100 वर्षांचा तरुण, दैनिक तरुण भारत, आता पुणेकरांचा फॅमिली न्यूजपेपर.
4: मी खरंतर एक चांगली इंजिनियर झाली आहे. माझे बाबा लग्नाचं पाहत आहेत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
5: अहो माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
6: माझी हाईट 6'6" आहे, कमावलेलं दंडकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
7: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087 8087 97.

0: Amphire registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration. Crescent Mutual Fund गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. सर्व योजना संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावी.
1: नीता अगं, हे ऑनलाइन पेमेंट सुरू केल्यापासून इतका गोंधळ होतो ना, हिशोबच जुळत नाहीये.
2: थांब, मी माझ्या कॅल्क्युलेटरलाच बोलवते. ओम
3: अलो मम्मा,
2: अनु मावशीला हिशोब करायला मदत कर.
3: सांग मावशी.
1: अरे चार चार आकडी आहे.
3: अगं तू सांग मावशी.
1: बर, किराणा 4318, इस्त्री 112, लाईट बिल 1739, दूध 2160 आणि शॉपिंग 4782. सांग बरं.
3: 13111.
1: करेक्ट. अरे हेच तर जुळत नव्हतं. हे हा तर सुपर फास्ट कॅल्क्युलेटर
2: आहे.
1: पण कसं आलं तुला?
2: अगं सक्सेस अबॅकस मुळे.
1: हो का? मग मी पण चिंकीला घालते सक्सेस अबॅकस च्या क्लासला आणि तिलाही बनवते सुपर फास्ट कॅल्क्युलेटर.
4: मुलांना बनवा कॅल्क्युलेटर सारखे फास्ट सक्सेस अबॅकस. ऑनलाइन आणि ऑफलाइन क्लासेस साठी संपर्क 88 88 56 00 11, 8888 5600 11.
5: श्रोते हो, कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.

हे गाणं ऐकताच आपल्याला आठवतात गजाननराव वाटवे. पुण्याचं भूषण असलेले गदिमा त्याचप्रमाणे पुण्याचं भूषण असलेले गजाननराव वाटवेही. याच पुण्यात नारायणपेठ पोलीस चौकीच्या मागे एक चौक आहे ज्याचं नाव आहे सायंतारा चौक. या चौकाचं नाव गजाननराव वाटवे यांच्या सन्मानार्थ देण्यात आलं आहे. आज त्यांचा जन्मदिन. गीतकार गदिमा आणि गायक संगीतकार वाटवे यांनी आपल्याला जी अजरामर गाणी दिली आहेत त्यांचाच आनंद आज आपण घेणार आहोत. एक यवन सुंदरी आणि एक मराठा सरदार यांच्या नजरभेटीत फुललेलं प्रेम या गाण्यात गदिमांनी वर्णन केलं आहे.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
2: तुमच्या मनातल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी फिक्स डिपॉझिट स्कीम, सुरक्षितता, उत्तम व्याजदर आणि ठेवींचे आकर्षक पर्याय.
3: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.05%, ज्येष्ठ नागरिक 7.30%, मासिक आणि त्रैमासिक व्याजाच्या पर्यायांसह, मुदत 16 महिने, अटी लागू.
2: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.

0: सर्व प्रकारच्या ब्रँडेड बॅग्स, स्कूल बॅग्स, कॉलेज सॅग साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग. आता जवळच्या शाखेस भेट द्या.
1: चकाचक चकाचक घर आमचे चकाचक, डीके केमिकल्स मुळे घर होते चकाचक.
2: घराच्या स्वच्छतेसाठी आणि प्रसन्नतेसाठी प्रत्येकाची पहिली पसंती दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट.
3: लिक्विड सोप, फिनाइल, डिटर्जंट पावडर, परफ्युम्स, रूम फ्रेशनर्स, अत्तर, लॉन्ड्री केमिकल्स आणि खास वॉशिंग मशीन साठी लिक्विड डिटर्जंट.
2: उत्कृष्ट दर्जा आणि वाजवी किंमत फक्त दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स. विजय टॉकीज शेजारी लक्ष्मी रोड आणि मूलचंदच्या शेजारी सिंहगड रोड. दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स. घराघरात स्वच्छता, मनामनात

0: प्रसन्नता।
1: श्रोते हो नमस्कार, तुमच्या चेहऱ्यावरचा चष्माच जावा असं तुम्हाला वाटत असेल तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॉल्मॉलॉजीचे नेत्रतज्ञ डॉक्टर योगेश चौगुले हे आज आपल्याला कोणत्या पद्धतीने असे उपचार करता येतात त्याची माहिती देणार आहेत।
2: लेसिक शस्त्रक्रियेने रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी टेक्नॉलॉजीमध्ये क्रांती घडून आणली आहे। या नाविन्यपूर्ण प्रक्रियेमध्ये कॉर्न्याचा आकार बदलण्यासाठी प्रगत लेझर तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, त्यामुळे मायोपिया, हायपरमेट्रोपिया आणि ॲस्टिगमॅटिझम असे चष्म्याचे नंबर दूर करता येतात। चष्मा आणि कॉन्ट

0: वापर केला जातो. त्यामुळे मायोपिया, हायपरमेट्रोपिया आणि ॲस्टिगमॅटिझम असे चष्म्याचे नंबर दूर करता येतात. चष्मा आणि कॉन्टॅक्ट लेन्सवरील अवलंबित्व दूर करण्यासाठी लेझरने दृष्टी सुधारणे हा चांगला पर्याय आहे. कॉन्टुरा विजन लेसिकमध्ये कॉर्नेल वेवफ्रंट आणि कॉर्नेल टोपोग्राफीद्वारे कस्टमाइज लेसिक ट्रीटमेंट केली जाते. त्याच्यामुळे नाईट विजन आणि कॉन्ट्रास्ट सेन्सिटिव्हिटी क्वालिटी ही स्टँडर्ड लॅसिकपेक्षा चांगली राहते.
1: श्रोते हो, आपल्यालाही आपला चष्मा लॅसिक सर्जरीद्वारे घालवायचा असेल तर विख्यात नेत्रतज्ञ डॉक्टर केळकर यांच्या बालगंधर्व चौकातील शिवाजीनगर इथल्या किंवा ब्रेमेन चौक औंध पुणे इथल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॉल्मॉलॉजी इथे आजच भेट द्या किंवा 0204146100 या क्रमांकावर संपर्क करा.
2: 5,000 रुपये जिंकण्याची संधी फक्त एक जोडी अंडर गार्मेंट्स खरेदीवर.
3: गुडविल दुकान, लकडीपूल विठ्ठल मंदिरासमोर, अटी लागू.
2: सदर ऑफरचा आकाशवाणी आणि ॲड एजन्सीशी काहीही संबंध नाही.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: गदिमांच्या चित्रदर्शी काव्याला तितकीच भावस्पर्शी चाल वाटवे देत असत. आता यानंतरच्या गाण्यातच बघा एका नवपरिणित वधूच्या भावना कशा व्यक्त झाल्यात. आणि गंमत पाहिलीत का, गायक, गीतकार आणि संगीतकार तिघही पुरुष या नववधूच्या भावना व्यक्त करतायत.

उत्तम कवितांना अतिशय छान चाली का वाटवे देत असत. त्या भावगीतांचे कार्यक्रम ते चौकाचौकात करत असत. भावगीत गायनाची अशी खूप मोठी परंपरा वाटव्यांनी निर्माण केली. त्यावेळी नवोदित असलेले अनेक गायक पुढे नावाजले गेले. त्यापैकीच बबनराव नावडीकर यांनी गायलेलं हे गदिमा गीत.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
2: उद्योजकांना आर्थिक पाठबळ देणारी कर्ज योजना
3: कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन, व्याजदर फक्त 9.25% पुढे.
2: कॅश क्रेडिट किंवा टर्म लोन स्वरूपात रुपये 5 कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध. अटी लागू.
3: इंडस्ट्री, ट्रेडिंग, सर्व्हिस इंडस्ट्री यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त कर्ज योजना कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन.
2: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.

0: युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण. या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
1: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
1: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क 78 23 84 11 20
1: 7823 84 1120.

NSE registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration. Crescent Mutual Fund गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. सर्व योजना संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावी. संधी

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: साध्या सोप्या शब्दात जीवनाचं तत्वज्ञान सांगणारे गदिमा आणि तितक्याच साध्या पण रसाळ चाली देणारे गजाननराव वाटवे यांचा मनोज्ञ संगम त्यांच्या गाण्यातून आपल्याला दिसतो. भावगीताच्या प्रांतात दोघांनीही एकत्र मुसाफिरी केली आणि अनेक अनमोल गीतांचा खजिना आपल्याला दिला. त्या दोघांनाही अभिवादन करून आजच्या कार्यक्रमातून मी तुमचा निरोप घेते या गाण्यासह.

0: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
1: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. 8:58 होत आहेत. काही क्षणातच ठळक बातम्या.
2: ठळक बातम्या

0: ची अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इनटू सेलिब्रेशन.
1: विविध भारती पुणे ठळक बातम्या. आकाशवाणी आज आपल्या प्रसारण सेवेची 90 वर्ष पूर्ण करत आहे. 8 जून 1936 रोजी इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेसचं नामकरण ऑल इंडिया रेडिओ असं करण्यात आलं. बहुजन हिताय बहुजन सुखाय या उदात्त आदर्शांचं पालन करत आकाशवाणीचा वृत्तसेवा विभाग रेडिओ प्रसारणातील सर्वोच्च व्यावसायिक नीतिमत्ता आणि मानकं जपत आहे. या विविधता असलेल्या देशातील विविध भौगोलिक प्रदेशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकापर्यंत 24 तास बातम्या मनोरंजन आणि विचार पोहोचवण्यासाठी आकाशवाणी कटिबद्ध आहे. स्वातंत्र्योत्तर काळात ऑल इंडिया रेडिओचा वेगाने विस्तार झाला आणि 1956 त्याला आकाशवाणी असं नाव देण्यात आलं. आज आकाशवाणी 591 केंद्रांद्वारे भारताच्या 98% लोकसंख्येपर्यंत पोहोचत असून आकाशवाणीचा बाह्य सेवा विभागाकडून 100+ अधिक देशांमध्ये प्रसारण केलं जातं. जम्मू आणि काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील त्रिकूट पर्वतरांगांमध्ये असलेल्या श्री माता वैष्णवदेवीजी यांच्या पवित्र मंदिरात जाण्यासाठी कटरा इथल्या तळ मुक्कामाच्या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी झाल्यामुळे काल पुन्हा एकदा यात्रेची नोंदणी प्रक्रिया आज पहाटे 4 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आली होती अशी माहिती आकाशवाणीच्या प्रतिनिधींनी दिली. राष्ट्रीय परीक्षा परिषदेनं या महिन्याच्या 21 तारखेला होणाऱ्या नीट UGच्या पुनर्परीक्षेसाठी परीक्षा शहर सूचनापत्र जारी केलं आहे. ही पुनर्परीक्षा देशभरातील 551 आणि परदेशातील 14 शहरांमध्ये घेतली जाणार आहे. परीक्षा आणि प्रवेशपत्रासंदर्भात ताज्या घोषणांसाठी अधिकृत संकेतस्थळावर लक्ष ठेवण्याचं आवाहन उमेदवारांना NTA नं केलं आहे. राज्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागाची प्रतिबंधित गुटखा पानमसाला आणि तत्सम अन्नपदार्थांविरुद्धची विशेष मोहीम प्रभावीपणे सुरू आहे. 1 ते 5 जून या कालावधीत करण्यात आलेल्या कारवाईत 192 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 195 ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या असून या कारवाईत 1,99,00,000 अधिक रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला असल्याचं या विभागानं कळवलं आहे. विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करून आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार प्रतिबंधित अन्नपदार्थांविरुद्ध व्यापक मोहीम राबवण्यात येत आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58

0: अँफियर रजिस्टर्ड क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. क्रिसेंट
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
3: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. 9:13 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत
4: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
3: श्रोते हो, कार्यक्रमात मी यशश्री तुमचं मनपूर्वक स्वागत करते. सुरुवातीला ऐकूया एक कविता. देह काठीला पताका होऊन वय राहिलं लटकत. चौचाल जिभेनं चिवडली अहोरात्र भाषा. थुलथुलीत पोटावर उनगळून पडलं तंदुरुस्तीचं पोस्टर. दबा धरून बसलेली इंद्रिय कुरकुरू करू लागली एकांतात. चारित्र्याची फडफडणारी पानं उडाली वाऱ्यासह पेपरवेटसह. असह्य येर झारा टाचा फोडून पडल्याबाहेर नखं वाढली अनवरस पोरांसारखी. कानातल्या कानात गुदमरले शब्द यंत्रालाच कळू लागली आहेत हृदयाची स्पंदनं. कटिंग दाढी वाढलेले आमचे मनसुबे प्रेमभंगी नायक होऊन भेटू लागले आजूबाजूला. वाचायचे राहून गेलेल्या कपाटातल्या पुस्तकांसारखे दिवस संपून गेले कॅलेंडरवरच्या चौकोनात. ही कविता वाचली आणि मला जाणवलं की हा काहीतरी वेगळ्या वाटेवरचा कवी आहे. असे काही कवी आपल्याला पाठ्यपुस्तकं, नियतकालिकं, दिवाळी अंक आणि कविता संग्रहातून भेटत असतात. मग या कवीबद्दल अधिक जाणून घेण्याची जिज्ञासा वाटली आणि मी शोध घेतला तर मला समजलं की हे कवी आहेत दासू वैद्य. त्यांचं विपुल साहित्य उपलब्ध आहे. आज त्यांच्याच लेखणीचा मागोवा या कार्यक्रमात घेणार आहोत. दासू वैद्यांची

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
1: संपर्क 02-0670-29100.
3: 5,000 रुपये जिंकण्याची संधी फक्त एक जोडी अंडर गार्मेंट्सच्या खरेदीवर.
1: गुडविल दुकान, लकडीपूल विठ्ठल मंदिरासमोर. अटी लागू.
3: सदर ऑफरचा आकाशवाणी आणि ॲड एजन्सीशी काहीही संबंध नाही.

0: अशी सोनुली, बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: नीता अगं, हे ऑनलाइन पेमेंट सुरू केल्यापासून इतका गोंधळ होतो ना, हिशोबच जुळत नाहीये.
0: थांब, मी माझ्या कॅल्क्युलेटरलाच बोलवते. ओम,
3: अलो मम्मा,
0: अनु मावशीला हिशोब करायला मदत कर.
3: सांग मावशी.
2: अरे, चार चार आकडी आहे.
3: अगं तू सांग मावशी.
2: बर, किराणा 4318, इस्त्री 112, लाईट बिल 1739, दूध 2160 आणि शॉपिंग 4782. सांग बरं.
3: 13111.
2: करेक्ट. अरे, हेच तर जुळत नव्हतं. हे हा तर सुपर फास्ट कॅल्क्युलेटर आहे.
0: मग
2: हे पण कसं आलं तुला?
0: अगं, सक्सेस अबॅकसमुळे.
2: हो का? मग मी पण चिंकीला घालते सक्सेस अबॅकसच्या क्लासला आणि तिलाही बनवते सुपर फास्ट कॅल्क्युलेटर.
4: मुलांना बनवा कॅल्क्युलेटर सारखे फास्ट. सक्सेस अबॅकस ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क 88 88 56 00 11 88 5600 11.

0: यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: दासोपंत हरिहरराव वैद्य उर्फ दासू यांचं प्राथमिक शिक्षण मुदखेडसारख्या खेड्यात झालं. नंतर मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी एम ए केलं. डिप्लोमा इन ड्रामा तसंच रिसर्च फेलोशिप घेऊन भारत सासणे यांचं साहित्य या विषयावर प्रबंध सादर करून त्यांनी डॉक्टरेट मिळवली. असं भरपूर शिक्षण घेतलेले दासू वैद्य राणा पवार, इंदिरा संत, नाग देशपांडे आणि विशाखा अशा मान्यवर पुरस्कारांचे मानकरी आहेत. अनेक मालिकांची शीर्षक गीतंही त्यांनी लिहिली आहेत. उदाहरणार्थ सांगायचं तर पिंपळ पान, सोनियाचा उंबरा इत्यादी.

दासू वैद्य यांनी कवितेप्रमाणेच नभोनाट्य, एकांकिका, बालसाहित्य आणि चित्रपटासाठीही गीतलेखन केलंय. ऐकूया किशोर मासिकात आलेली त्यांची एक कविता. एक झुरळ चालत नव्हतं कधीच सरळ, जाऊन पोचलं योगावर्गात. गुरुजी म्हणाले डोळे मिटून पाठीवर शांत झोपावं. झुरळ झोपलं पाठीवर, पंख अडकले, पाय फडकले, फडफड तडफड उठता येईना, भुरभुर तुरतूर चालता येईना. पाठ टेकून हरलं नाही, फजितीला घाबरलं नाही. प्रयत्न करून झालं सुलटं, वागणं मात्र पुन्हा उलटं. टोकदार मिशांचं एक झुरळ चालत नव्हतं कधीच सरळ. अशा अनेक बालकविता, बालसाहित्य त्यांनी लिहिलेलं आहे.

0: जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
2: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
3: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
2: संपर्क 0206701900.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
3: भारत का गम एक्सपर्ट.
0: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 वाजता नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पेरंगुट आणि देहू.
4: अनेक प्रकारचं लेखन जरी दासू वैद्य यांनी केलं असलं तरी त्यांचं पहिलं प्रेम कवितेवरच आहे. तुर्तास हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. तुर्तास, तथापि, तत्पूर्वी अशी अनवट नावं असलेल्या त्यांच्या काव्यसंग्रहात समाजाविषयी चिंतन आहे. त्यात स्त्रिया आणि मुलांविषयी आशादायक कविता आहेत.

गाभरीचा पाऊस, सावरखेड एक गाव, आजचा दिवस माझा, अशा अनेक चित्रपटांसाठी दासू वैद्य यांनी गीतलेखन केलं. तुकाराम चित्रपटासाठी गीतलेखनाची संधी मिळाली हे माझं भाग्य असं ते सांगतात. तुकारामावर त्यांची अत्यंत श्रद्धा. काव्यसंग्रहात शीर्षक गीत म्हणून त्यांनी बहुतांच्या आम्ही न मिळो मतासी, कोणी कैसी कैसी भावनेच्या, विचार करिता वाया जाई काळ, लटिकेते मूळ फजितीचे, असा अभंग शीर्षक गीत म्हणून ठेवला आहे. असे हे दासू वैद्य, त्यांच्या कवितांचे विषय तरी किती वेगळे वेगळे आहेत पहा. कवींच्या कवितेविषयीच्या प्रतिभेविषयीच्या कविता हे त्यांचं वैशिष्ट्य. चित्रकार, फोटोग्राफी हे सुद्धा कवितेचे विषय आहेत. मानवी भावना, विसंगती यावर त्यांनी भाष्य केलंय. साध्या पण थेट भिडणाऱ्या शब्दात आपल्या लेखणीची ताकद ते आजमावतात.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
2: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
3: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
2: संपर्क 02-0670-29100.
4: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईन.
5: रमेश डाईन.
6: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866 91 676 72.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59. दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
1: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे.
2: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
3: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
4: बहुआयामी लेखन करणाऱ्या दासू वैद्य यांच्याकडून असंच विपुल आणि समृद्ध करणारा लेखन घडू दे अशीच मागणी देवी आईच्या चरणी करूया आणि या गीताबरोबरच हा कार्यक्रम संपन्न करूया.

0: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 9:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत
2: पुणा आय केअर, मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणा आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: श्रोते हो, कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. सुरुवात करूया शारदा नाटकाच्या या नांदीनं. गीतकार आणि संगीतकार गोविंद बल्लाळ देवल.

0: कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलीत गोविंद बल्लाळ देवल यांच्या शारदा नाटकाची नांदी.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: पुना आयकेअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आयकेअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आयकेअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
1: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
2: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.
3: सांध्यांमध्ये वेदना, सूज किंवा हालचालींमध्ये त्रास होतोय का? मग जरूर ऐका पुणे विविध भारती 101 FM वर डॉक्टर अमेय पाठक, MBBS, DNB मेडिसिन, DNB रुमॅटोलॉजी, संधिवात सुपर स्पेशालिस्ट यांचा संधिवात कारणे आणि उपचार हा विशेष कार्यक्रम मंगळवार दिनांक 9 जून 2026 रोजी सायंकाळी 4:55. वैयक्तिक सल्ला व उपचारांसाठी नेक्स्ट्रा न्यूरोलॉजी अँड रुमॅटोलॉजी सेंटर, पाटील रिजन्सी, एरंडवणे, पुणे. कॉल करा 90 75 111 591. निरोगी सांधे, सक्रिय जीवन.

0: कानूनी सहायता टेलीलॉ के ऐप, वेबसाइट www.tele-law.in या टोल फ्री नंबर 14454 से प्राप्त की जा सकती है।
1: ऐका ना, तुम्ही पीएम सूर्यघर मोफत बिजली योजने बद्दल ऐकलंय का?
2: भारत सरकार का लक्ष्य सोलर पावर से बिजली बिल जीरो करने का भी है।
1: यामुळे तुमचं घर सूर्यघर बनतं, म्हणजे वीज बिल शून्य। आणि जास्तीची वीज तयार झाली तर ग्रिडला विकून पैसेही कमवू शकता। मग बसलात काय, आताच रजिस्टर करा pmsuryaghar.gov.in वर।
3: हर घर सूर्यघर।
4: मी कृपया एक चांगली इंजिनियर झाली आहे, माझे बाबा लग्नाचं पाहत आहेत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय।
5: अहो, माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही।
6: माझी हाईट 6'6" आहे, कमावलेलं दंडकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय।
7: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल। तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो। पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे। फोन 8087 8087 97।
8: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत।

परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59, डॉक्टर परीक्षित फेगडे.

0: सगळ्यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आता आपण ऐकणार आहोत कट्यार काळजात घुसली या नाटकातलं पुरुषोत्तम दारव्हेकर यांचं पद. गायक स्वर आहे भार्गवराम आचरेकर यांचा.

0: कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं मानापमान या नाटकातलं पदार्पण ऐकलं नीलाक्षी जुवेकर यांच्या स्वरात. आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 9:45 आणि 40 सेकंद झाली आहेत.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.

अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73 502 77 77 9. पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
0: ₹5,000 जिंकण्याची संधी फक्त एक जोडी अंडर गार्मेंट्सच्या खरेदीवर.
1: गुडविल दुकान, लकडी पूल, विठ्ठल मंदिरासमोर. अटी लागू.
0: सदर ऑफरचा आकाशवाणी आणि ऍड एजन्सीशी काहीही संबंध नाही. श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
3: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम. पुन्हा ऐकेर.

0: सांजधारा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांजधारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
2: दररोज संध्याकाळी 5:45 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
3: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मुलाची साथ.

0: तारांची।
1: पुण्य प्रभाव या नाटकातलं राम गणेश गडकरी यांचं हे पद गायलं होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी।
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
3: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज।
4: बदला बदला सवय बदला।
5: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
4: बदला बदला सवय बदला। आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला। जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा। RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा।

0: प्रकाश कांग्रेकर यांच्या स्वरातल्या अमृतसिद्धी नाटकातल्या या पदाबरोबरच आजचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत.
1: पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही या कार्यक्रमाचे प्रायोजक होते. पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. 9:58 झाले आहेत. जाणून घेऊया ठळक बातम्या काही क्षणातच.
2: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
3: विविध भारती पुणे. ठळक बातम्या. निसर्गाशी संतुलन साधून सर्व सजीवांचं कल्याण साधणं हा आपल्या संस्कृतीचा गाभा आहे. याच व्यापक दृष्टिकोनामुळे भारत आज प्रगती आणि समृद्धीच्या मार्गावर सातत्यानं पुढे वाटचाल करत आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांनी समाज माध्यमांवर आज एक संस्कृत सुभाषित शेअर केलं असून त्याचा अर्थ विशद करताना त्यांनी

0: नमूद केलं आहे. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राबवणारं पश्चिम बंगाल हे देशातलं 36वं राज्य ठरलं आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आज राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आणि पश्चिम बंगाल राज्य सरकार यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात येणार आहे. राज्यसभेच्या राज्यातल्या रिक्त झालेल्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राजेंद्र जैन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. काल रात्री पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे ही जागा रिक्त झाली आहे. या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. कोलकात्यामधल्या जादवपूर स्थानकाजवळ काल रात्री बेकायदेशीर फेरीवाल्यांविरुद्ध प्रशासनानं कारवाई सुरू केल्यानंतर परिसरातला तणाव वाढला. या कारवाईला विरोध करण्यासाठी डाव्या विचारसरणीचे लोक आणि काँग्रेसचे नेते तसंच कार्यकर्ते तिथे पोहोचल्यानं परिस्थिती चिघळली. त्यानंतर संरक्षक उपाययोजना म्हणून केंद्रीय दलांसह पोलिसांची मोठी तुकडी तैनात करण्यात आली आहे. लंडन ते पंढरपूर ही पहिली ग्लोबल दिंडी आषाढी यात्रेसाठी येणार आहे. ही दिंडी 11 देश आणि 50 दिवसांचा प्रवास करून शेकडो भक्तांसह आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात पोहोचणार आहे. हा दिंडी सोहळा 6 जून रोजी पंढरपूरकडे मार्गस्थ झाला आहे. हा दिंडी सोहळा लंडन, नेदरलँड, बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, पोलंड, झेक प्रजासत्ताक, हंगेरी, तुर्की, जॉर्जिया या देशांमधून पंढरपूरमध्ये येणार आहे. या दिंडीचं आयोजन अनिल खेडकर या मराठी भक्तानं केलं असल्याची माहिती आळंदी देवस्थानच्या वतीनं देण्यात आली आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58
1: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
3: Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.
4: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती. 10:01:05 झालेत. काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. सुरुवातीला विक्रम फिटनेस.
6: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
7: नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहंदळे आपल्या सोबत गप्पा मारायला आणि फिटनेस बद्दल बोलायला. गुड मॉर्निंग विक्रम.
8: श्रोत्यांनो नमस्कार.
7: विक्रम, आपण नेहमीच बघतो आहोत की वेगवेगळे मेडिकल कंप्लेंट्स असणारे अनेक जण असतात आणि आता आजकाल आपल्या प्रत्येकालाच काही ना काहीतरी तक्रार असतेच आरोग्याची. आणि याचं कारण तू नेहमी सांगतोस तसं आपली बदललेली लाईफस्टाईल.
8: ऍक्च्युअली काय माहितीये का, लोकांना असं वाटतं की सगळ्या गोष्टी सेपरेट आहेत, म्हणजे आजची केस तशीच आहे.
7: आधी केस सांगूयात आणि मग डिस्कस करूयात. आजची केस जी आहे, यांचं नाव आहे सौ वंदना म्हस्के. या 56 वर्षांच्या आहेत. या तुझ्याकडे वजन कमी करायला आल्या होत्या, पण तू नेहमीप्रमाणे मेडिकल हिस्ट्री पण विचारतोस. तेव्हा यांनी सांगितलं की यांना बीपी डायबिटीजच्या गोळ्या चालूच आहेत, गेली 10 वर्ष त्या चालू आहेत. म्हणजे त्या युज टू झाल्या होत्या, त्याबद्दल त्यांना काही फारसं त्याची खंत नव्हती. तुझ्याकडे आल्यानंतरचा रिझल्ट सांगते की 92 किलो त्यांचं वजन झालं होतं, जे 6 महिन्यात 76 वरती आलं. 16 किलो वेट लॉस.
8: तर वंदना मॅडम जेव्हा आल्या तेव्हा इनफॅक्ट वंदना मॅडम सारखी भरपूर लोक येतात. वंदना मॅडमचं सुद्धा आल्यानंतर एवढंच म्हणणं होतं की मला फक्त वजन कमी करायचंय. आणि मी त्यांना मग त्यांची केस डिस्कस केल्यानंतर मला कळलं की त्यांना डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, आणि गेले 10-12 वर्ष डायबिटीस अँड ब्लड प्रेशरच्या गोळ्याही चालू आहेत. तर ती चर्चा करता करता मी त्यांना सांगितलं इनफॅक्ट मी की हेही तुमचं कमी होईल. तर त्यांचा काही विश्वास बसला नाही त्यावरती. त्या म्हणल्या की मला वजन कमी करायचंय, डायबिटीस अँड ब्लड प्रेशरच्या गोळ्या खायची मला सवय आहे गेल्या 10 वर्षाची, आणि ती काही माझी अपेक्षा नाहीये. आणि ठीक आहे, म्हणजे मी खाते तर मला काही फरक नाही पडत त्याचा.
7: बरोबर. म्हणजे मला हाच मुद्दा की लोकांना या मेडिकल कंप्लेंट्स बद्दल एवढं असतं का नाही, आणि मग वजनाशी त्याचा संबंध असतो हे त्यांना आधी माहिती नसतं.
8: एक्झॅक्टली.
7: या सगळ्याबद्दल तुझ्याकडून ऐकायचं एका विश्रांतीनंतर. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011135000 9011135000 90111. सो विक्रम, ब्रेकवर जाण्यापूर्वी जे मी म्हटलं तसं की मेडिकल प्रॉब्लेम्स जे आहेत आपल्याला, तर लोकांना हे लक्षात येत नाही की ते वाढलेल्या वजनामुळे असतात.
8: हीच गोष्ट

0: की वाढलेल्या वजनामुळे म्हणण्यापेक्षा मी नेहमी सांगतो की चुकीच्या लाईफस्टाईलमुळे वजन वाढतं. वजन वाढल्यामुळे तुम्हाला ब्लड प्रेशर चालू होतं, ब्लड प्रेशर चालू झालं, शुगरचा टॉलरन्स शरीराचा संपत गेला की तुम्हाला डायबिटीस होतो. सो हे जे सगळे प्रॉब्लेम्स आहेत हे एकात एक आहेत आणि लोकांना हेच कळत नाही की म्हणजे लोकांना असं वाटतं की वजन वाढणं एक गोष्ट झाली, डायबिटीस होणं एक गोष्ट झाली, ब्लड प्रेशर वाढणं हे एक गोष्ट झाली. सगळं सेपरेट आहे, पण तसं नाहीये, ते सगळं एकच असतं. तर वंदना मॅडमचं पण तसंच झालं आणि मी त्यांना जेव्हा सांगितलं पहिल्यांदाच की मॅडम मी तुम्हाला आताच सांगतोय की तुमचं ब्लड प्रेशरची गोळी तर निघून जाईलच वजन कमी झाल्यावरती, आणि तुमच्या डायबिटीसच्या, त्यांना पहिल्या दिवशी त्या एनरोल झाल्या त्या दिवशी त्या टोटल 4 गोळ्या दिवसातनं रोज डायबिटीससाठी खात होत्या, म्हणजे शुगर कंट्रोल करण्याकरता. आणि त्यांना मी जेव्हा सांगितलं की मॅडम याही गोळ्या पूर्णपणे ऑलमोस्ट जातील, म्हणजे तुम्ही जर का मी सांगतोय ते सगळं व्यवस्थित फॉलो केलं आणि त्याच्यानंतर तुमचं वजन 15 ते 20 किलो कमी झालं तर तुमच्या या सगळ्या गोळ्या निघून जातील. आणि झालं तेच, म्हणजे त्यांनी जॉईन केलं. जॉईन केल्यानंतर आजची परिस्थिती अशी आहे की त्यांचा
1: 16 किलो वेट लॉस झालेला,
0: त्यांचं 16 किलो वजन कमी झालेलं आहे. त्यांची ब्लड प्रेशरची जी गोळी होती ती कम्प्लिटली निघून गेली आणि त्यांच्या ज्या डायबिटीसच्या 4 गोळ्या होत्या आज त्यांची ती डायबिटीसची 1 गोळीवरती त्यांचं आलेलं आहे. आणि त्यांचा प्रोग्राम ऑनगोईंग आहे, म्हणजे त्यांनी अजून एक 5 ते 6 किलो कमी केल्यानंतर त्यांचा डायबिटीस हा कम्प्लिटली गेलाच जमा असेल. ऑब्व्हियसली त्यांना ती लाईफस्टाईल मेंटेन करायला लागेल जिकडे ते व्यवस्थित वेळेवर खात आहेत, घरचं चांगलं बनवलेलं अन्न खातात, मुख्य म्हणजे व्यवस्थित व्यायाम करतायत आणि त्या जोडीला रात्रीची 7.5 ते 8 तास झोप घेतात. पण सांगण्याचा मुद्दा हा की आपण हेल्थ जेव्हा सुधारण्याचा प्रयत्न करतो, एक चांगली लाईफस्टाईल आपण जगण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तुमचं वजनच कमी होत नाही आपलं, तर त्याबरोबर बाकीचे जे हे जे सगळे मेडिकल प्रॉब्लेम झालेले असतात हे देखील कम्प्लिटली निघून जातात.
1: नक्कीच, याच मुद्द्यावर आज इथेच थांबूया. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011135000, 9011135000, 90111-32500. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत अशाच गप्पा पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: नमस्कार श्रोते हो, ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
5: नमस्कार.
4: आजकाल आपण बघतो की फॅटी लिव्हर खूप कॉमन झालंय, म्हणजे अनेक जण जेव्हा पण सोनोग्राफी करतात तेव्हा त्यांच्या रिपोर्ट मध्ये फर्स्ट ग्रेड, सेकंड ग्रेड फॅटी लिव्हर आहे असं सांगितलं जातं आणि त्याच्याकडे फारसं कोणी सिरियसली बघत नाही. तर खरंच फॅटी लिव्हर हे सिरियसली बघण्यासारखं आहे का? मुळात फॅटी लिव्हर म्हणजे काय, ते कशामुळे होतं आणि त्यामुळे काही कॉम्प्लिकेशन होऊ शकतात का, याबद्दल आज बोलूयात.
5: कसं आहे की बऱ्याच जणांना लिव्हर नक्की काय काम करतं हेच माहित नाही, म्हणजे फक्त दारू पिणेवाले का लिव्हर खराब होत आहे एवढं आपल्याला माहिती आहे, बरोबर की नाही. म्हणजे आता दारू पिल्यानंतर लिव्हर का खराब होतं हा पण महत्वाचा पार्ट आहे, बरोबर की नाही. म्हणजे तुम्ही कुठलीही गोष्ट घेतली तर ती पहिल्यांदा जाणार आहे लिव्हरकडे. म्हणजे तुम्ही काही खाल्लं, ते पचलं, केमिकल मध्ये कन्वर्ट झालं की ते केमिकल जाणार आहे तुमच्या लिव्हरकडे आणि लिव्हर विचार करणार आहे की तुमच्या शरीरासाठी हे योग्य आहे का नाहीये. आणि मग ते योग्य असेल तर तो शरीरात पुढे पाठवणार, नसेल तर तो त्याला काय करणार, डिस्ट्रॉय करणार आहे. तर आता कसं आहे माहिती आहे ना की जसं म्हणजे म्हणतो ना की दारू खराब आहे तसंच दवा पण खराब आहे, कारण तेही एक केमिकलच आहे. कुठलंही म्हणजे म्हणतो ना केमिकल म्हणजे जे मेडिसिन आपण म्हणतो म्हणजे A to Z कुठलंही मेडिसिन, म्हणजे साधं म्हणजे म्हणतो ना की ताप कमी करायचं असेल तरी किंवा कुठलंही मेडिसिन, हे शरीर विषच मानतं कारण त्या केमिकलची शरीराला ओळखच नाहीये. मग त्यामुळे ते केमिकल जेव्हा तुमच्या म्हणजे लिव्हरकडे जातं, बरोबर की नाही, तर ते लिव्हर त्याला पहिल्यांदा डिस्ट्रॉय करायला प्रयत्न करतं, त्याला फर्स्ट पास मेकॅनिझम असं म्हणतात, बरोबर. आणि मग आपण सायन्स एवढं पुढे गेलंय की आपण त्याच्या डबल म्हणजे पॉवरचं औषध तयार करतो, अर्ध केमिकल डिस्ट्रॉय होतं, अर्ध केमिकल बॉडीमध्ये जातं आणि आपल्याला परिणाम दिसतो त्याचा. पण त्याच्यामुळे होतं कसं माहिती आहे ना की आजकाल आपण बघितलंय, पूर्वी औषध खाण्याचं प्रमाण नव्हतं पण आजकाल औषधं खाण्याचं प्रमाण सुद्धा प्रचंड वाढलंय. मग ते डायबिटीस असेल, बीपी असेल, आर्थरायटिस असेल, प्रत्येकाला ना कुठला तरी आजार असून तो औषधं खात असतो आणि याच्यामुळे सुद्धा लिव्हर मधली हीट वाढत असते आणि हीट वाढली की त्याला मेंटेन करण्यासाठी चरबी वाढते.
4: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, पित्ताचे विकार, वंध्यत्व यावरच्या आयुर्वेदिक उपचारांसाठी तुम्ही संपर्क करू शकता डॉक्टर विद्याधर गिरी यांच्या ऍडव्हान्स आयुर्वेदाला. डॉक्टर गिरी गुरुवारी करिश्मा चौक कोथरूड इथे, शुक्रवारी काळेवाडी पिंपरी चिंचवड आणि ढोले पाटील रोड रुबी हॉल जवळ इथे, तर इतर दिवशी हडपसर इथे भेटू शकतील. संपर्क 84 84 05 10 25.

0: 84 84 05 1025. डॉक्टर गिरी, आता जसं तुम्ही म्हणालात की चरबी वाढते, मग फॅटी लिव्हर म्हणजेच चरबी वाढलेलं लिव्हर, तर याबद्दल सांगा की याचे कॉम्प्लिकेशन होऊ शकतात.
1: म्हणजे जसं आपण म्हणलं ना की म्हणजे दारू आहे, दवा आहे, त्याबरोबर आपण अन्नामध्ये पण एवढे केमिकल घेतोय, ते केमिकल डिस्ट्रॉय करण्याचं काम शेवटी लिव्हरच करायचंय आणि मग ही चरबी वाढत जाते. पण आता होतं कसं की एखाद्याला काही आजार असेल तर औषधं तर बंद करता येणार नाही, मग त्यामुळे आता त्याला करणार काय, आणि मग ते ग्रेड 1 ग्रेड 2 ग्रेड 3 आणि मग चरबीचं प्रमाण वाढत गेलं की मग हळूहळू काय होतात, लिव्हरच्या सेलला प्रेशर यायला लागेल, आणि मग जर का लिव्हरच्या सेलला जर का अति प्रेशर यायला लागलं तर ते फायब्रोसिस मध्ये कन्वर्ट होतात, म्हणजे ते डेड व्हायला लागतात, आणि मग त्याच्यातून लिव्हर सिरोसिस म्हणजे लिव्हर कॅन्सर सारख्या प्रकाराकडे आपण जातो. बरोबर की नाही? आणि त्यामुळे आजकाल लिव्हर ट्रान्सप्लांटच्या केसेस पण वाढत चाललेल्या आहेत. तर त्यामुळे म्हणजे कसं आहे माहितीना की जर का आपल्याला हे फॅटी लिव्हर असतानाच हे रिव्हर्स करायला पाहिजे, कारण आता प्रॉब्लेमॅटिक पार्ट आहे असं आहे की म्हणजे मॉडर्नच्या हिशोबाने जर का विचार करायला गेलं तर काहीच गोष्टी बंद करता येणार नाही, ना औषधं बंद करता येणार, ना आता तुमचं लाईफस्टाईल आहे तर तसंच राहणार, त्याला कोण काय करणार. बरोबर ना? म्हणून मग जर का आपण बघायचं गेलं तर आमचा जो काही टॅगलाईन आहे औषध मुक्त जीवन, ही याच्यासाठीच आहे. म्हणजे तुम्हाला कुठलाही आजार असू दे, त्याच्यामध्ये तुम्हाला औषध मुक्त जीवन नक्कीच साध्य करता येतं. आणि अनेक आयुर्वेदिकांमध्ये औषध आहेत की जी तुमच्या लिव्हरची ताकद वाढवू शकतात, लिव्हरचं क्लिन्झिंग करू शकतात, लिव्हरला नॉर्मल ठेवू शकतात, लिव्हरचं फॅट सुद्धा कमी करू शकतात. म्हणजे सायमल्टेनियसली तुम्ही लिव्हरची म्हणजे पॉवर वाढवत गेलं, शरीरामध्ये जाणारं केमिकल जर का कंट्रोल केलं तर नक्कीच आपल्याला फॅटी लिव्हरच्या लेवललाच ते थांबवता येतं, नाही तर मग लिव्हर सिरोसिस आणि मग या सगळ्या गोष्टींना फेस करावं लागतं, मग लिव्हर ट्रान्सप्लांट वगैरे प्रकार आहेत. आणि ज्या शरीरामध्ये तुम्ही म्हणजे म्हणतो ना ओरिजिनल दिलेले लिव्हर टिकत नाही, तिथे ट्रान्सप्लांट केलेलं लिव्हर काय टिकणार आहे, हाही एक विचार करण्याचा भाग आहे. तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जर का रिव्हर्स करायच्या असतील तर आयुर्वेदाला पर्याय नाही आहे.
0: म्हणूनच श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, पित्ताचे विकार, वंध्यत्व यावरच्या यशस्वी आयुर्वेदिक उपचारांसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता डॉक्टर विद्याधर गिरी यांच्या ऍडव्हान्स आयुर्वेदाला. डॉक्टर गिरी गुरुवारी करिश्मा चौक कोथरूड इथे, शुक्रवारी काळेवाडी पिंपरी चिंचवड आणि ढोले पाटील रोड रुबी हॉल जवळ इथे, तर इतर दिवशी हडपसर इथे भेटू शकतील. संपर्क 84 84 05 25 84 84 05 25 8484 05 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: Ampere Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, क्रिसेंट मधल्या यंग जनरेशनशी आपण गप्पा मारतोय आणि त्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत सौरभ पाटकर. नमस्कार सौरभ सर.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार मित्रांनो.
1: जसं आम्ही म्हणतो की यंग जनरेशन ही सुद्धा आता सध्या इन्व्हेस्टमेंट मध्ये खूप उत्सुक आहे, बऱ्यापैकी त्यांचा याच्यामध्ये पुढाकार आहे, तर या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करताना तुम्हाला इन्व्हेस्टमेंट बद्दल काय वाटतं, तुमचे विचार काय आहेत?
2: गेले एक वर्ष मी क्रिसेंट सोबत काम करतो. गुंतवणूक या विषयावर मी माझे आई वडील, आजी आजोबा यांना मी लहानपणापासून गुंतवणूक करताना बघत आलोय. तेव्हाचा काळ वेगळा होता, तेव्हाच्या गुंतवणुकीचे पर्याय वेगळे होते, तेव्हा तेवढ्या ऑपॉर्च्युनिटीज पण नव्हत्या. पण आत्ताच्या काळात गुंतवणूक करण्याचे ऑपॉर्च्युनिटीज, वेगवेगळे पद्धत, वेगवेगळे पर्याय आता आलेले आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की काळानुसार प्रत्येक यंग जनरेशन, ऍज अ यंग जनरेशन, सगळ्यांनी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे.
1: बरोबर. आता यंग जनरेशन बद्दलच आपण बोलतोय तर त्यामध्ये एक पिरियड असा असतो की ज्या वेळेला लग्नाचा पिरियड येतो आणि मला वाटतं तुमच्या आयुष्यात तो पिरियड आत्ताच झालेला आहे, तुमचं आत्ताच लग्न झालेलं आहे. तर नवीन लग्न झाल्यानंतर किंवा लग्नाच्या डिस्कशनच्या वेळी पार्टनर बरोबर तुम्ही इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात बोलला होता का, तुमच्या दोघांचं एकमत होतं का, याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचंय.
2: नक्कीच, माझं नुकतंच लग्न झालेलं आहे. आमचं जेव्हा बोलणं चालू होतं त्यावेळेतच आम्ही म्हणजे स्वतःचं इंडिव्हिज्युअल फायनान्स कसं असलं पाहिजे किंवा त्यात काय

0: काय असलं पाहिजे हे आमचं डिस्कशन खूप डीप लेवलला झालेलं आहे.
1: बर.
0: आणि गेली एक वर्ष मी या क्षेत्रात असल्यामुळे त्याच्यात काय काय असलं पाहिजे हे आमचं डिस्कशन झालं.
1: बर.
0: आणि माझं आधीच ठरलं होतं की माझं जेव्हाही लग्न होईल किंवा मी जेव्हाही लग्न करेल तर बोलताना हा विषय आमचा डिस्कशन मध्ये असला पाहिजे हे मी ठरवलेलं होतं.
2: अच्छा. तरुणाईलाही मला हेच सांगायचंय की जेव्हाही आपण आपला लाईफ पार्टनर सिलेक्ट करत असतो तेव्हा अर्थातच त्याच्याबरोबर आपण अनेक गोष्टी शेअर करतो पण इन्व्हेस्टमेंट बद्दल बोलायचं मात्र राहून जातं. तेव्हा तुम्ही देखील या वयाच्या टप्प्यावरती असाल तर जरूर तुमच्या इन्व्हेस्टमेंटचं प्लॅनिंग तुमच्या पार्टनर बरोबर नक्की शेअर करा. आणि अर्थातच यासाठी कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन हवं असेल SIP SWP एक रकमी गुंतवणूक रिटायरमेंट प्लॅनिंग फायनान्शियल फ्रीडम तर यासाठी तुम्ही मदत घेऊ शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडची. संपर्क 97-64-12-55-33 97-64-12-55-33 9764125533 हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. सौरभ सर, जसं आता तुम्ही म्हणालात की तुमचं ठरलं होतं की पार्टनरशी या सगळ्या गोष्टी बोलायच्या, पण आत्ताच्या काळामध्ये जेव्हा यंग जनरेशन बद्दल बोलतो तेव्हा दोघा जणांकडनं सुद्धा या गोष्टींवरची चर्चा होणं गरजेचं आहे का की इन्व्हेस्टमेंट कशी असली पाहिजे किंवा आत्ता काय इन्व्हेस्टमेंट चालू आहे किंवा रादर इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत चर्चा करताना कोणते मुद्दे चर्चेत असणं गरजेचं आहे?
0: मॅम, त्यात जर आपण तसा विचार केला तर आत्ता मीच मगाशी बोललो की आम्ही दोघंही गव्हर्नमेंट सर्वंट नाही आहोत किंवा गव्हर्नमेंट जॉबला नाही आहोत, तर त्यासाठी मी आत्तापासूनच माझी इन्व्हेस्टमेंट काय असली पाहिजे कशी असली पाहिजे ते मी प्लॅन करतोय. त्यासाठी मी एक तर आत्ताच्या मी क्रिसेंट सोबत जॉईन झाल्यापासून थोडंसं रिव्हर्स कॅल्क्युलेशन काय असतं हे शिकलोय ते मी करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. त्याच्यात इंडिव्हिज्युअल फायनान्स जे आपण म्हटलो त्याच्यात काय काय असतं की आता आम्ही जेव्हा बोलत होतो त्याच्यात म्युच्युअल फंड्स किंवा स्टॉक्स आहेत, FDs आहेत, RDs आहेत, ते आहे. आता काही त्याच्यानुसार जर बघितलं तर प्रत्येकाचे वेगळे गोल्स असतात.
1: बरोबर.
0: इंडिव्हिज्युअल गोल्स असतात किंवा कंबाईन गोल्स असतात. आता माझे इंडिव्हिज्युअल गोल्स जे आहेत तर माझं कलेक्शन ऑफ वॉचेस किंवा रायडिंग हे माझं इंडिव्हिज्युअल गोल आहे, पण कंबाईन गोल मध्ये जर बघितलं तर घर, गाडी किंवा इंटरनॅशनल ट्रिप्स किंवा फॉरेन ट्रिप्स आपण जे आता म्हणतो किंवा फॅमिली प्लॅनिंग हे कंबाईन गोल्स मध्ये डिस्कशन करताना हे पॉइंट आले पाहिजे असं मला वाटतं.
1: अगदी.
3: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन.

0: Ampere Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: जसं आता तुम्ही म्हणालात की या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत जेव्हा आपण आपल्या पार्टनर बरोबर बोलत असतो. आपण जेव्हा लग्न ठरवतो तेव्हा आपली खूप स्वप्न असतात की आपण डेस्टिनेशन वेडिंग करूया किंवा आपण प्री वेडिंग शूट करूयात. या सगळ्यामध्ये लग्नाचाच खर्च इतका असतो आणि हा सगळा जो खर्च असतो हा हल्ली स्वतः यूथ करते किंवा आई वडील आणि यूथ मिळून करतात. त्यामुळे हा खर्च झाल्यानंतर इन्व्हेस्टमेंटला काही शिल्लकच राहत नाही. तर याबद्दल तुम्ही आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींना काय सांगाल?
2: अर्थात लग्न करणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं, पण त्यात चॉईस आहे. साधं करायचं, छोटं करायचं की मोठं करायचं, धूमधडाक्यात करायचं, हा प्रत्येकाचा चॉईस आहे. जसे आपण आता काळ बघतो आहे की गोष्टी अर्थात महाग होत चालल्यात. तुम्ही लग्न साधं करा, मोठं करा, गोष्टी महाग आहेतच. किंवा लग्नासाठी जो खर्च आहे ते पण गोष्टी आता महागत होत चालल्यात. तर त्यासाठी तुम्ही आधी प्लॅनिंग केलं पाहिजे, त्याच्यात तुम्ही डिस्कशन केलं पाहिजे घरच्यांसोबत, परिवारासोबत, की मी आता जर लग्न करायचं असेल तर ते कशा पद्धतीने केलं पाहिजे. त्यासाठी डिस्कशन झालं तर मग त्यासाठी तुम्ही प्लॅनिंग पण केली पाहिजे. जसं आताच्या काळात जर आपण बघतोय की जॉब लागल्यानंतर काही लोकांचे गोल्स असतात, तसं एक लग्न हा पण एक गोल त्याच्यामध्ये आला पाहिजे. त्यासाठी प्लॅनिंग तुम्ही तेव्हापासून केली पाहिजे.
1: बरोबर.
2: आणि त्यात अजून एक मला मित्रांना सांगायचं आहे की 22-23 या वर्षात आपण म्हणजे वयाच्या 22-23व्या वर्षी आपण जॉबला लागतो, तेव्हापासूनच आपल्याला सॅलरी येत जाते, मग आपला खर्च पण वाढत जातो. म्हणजे मला आवडलं आणि मी घेत गेलो असं होत जातं. पण त्याच काळात जर तुम्ही गोल्स जर तुमचे डिझाईन केले असतात किंवा डिफाईन केलेले असतील, तर लग्नाचा गोल त्याच्यात असेल तर तुम्ही तेव्हापासून त्याला प्लॅनिंग करू शकता. त्याच्यासाठी तुम्ही इन्व्हेस्टमेंट तेव्हापासून केली पाहिजे असं मला.

0: अग्री म्हणजे जबाबदारी नाही म्हणून इन्व्हेस्टमेंट करायची नाही असं न करता आधीपासून जर का इन्व्हेस्टमेंट केली तर नंतरच्या जबाबदाऱ्या सहज पेलल्या जाऊ शकतात. म्हणूनच तरुणाईला मला पुन्हा एकदा सांगायचं आहे की तुमचे गोल्स अचीव्ह करण्यासाठी तुमची इन्व्हेस्टमेंट योग्य आहे का, मुळात इन्व्हेस्टमेंट तुम्ही करताय का आणि ही इन्व्हेस्टमेंट कशा पद्धतीने केली तर तुमचे गोल्स लवकर अचीव्ह होतील या सगळ्याकडे बारकाईने बघा आणि यामध्ये कुठल्याही प्रकारची मदत लागल्यास जरूर संपर्क करा क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 97 64 12 55 33 97 64 12 55 33 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार. साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन.

0: registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: नमस्कार श्रोते हो, एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीचे तज्ज्ञ डॉक्टर्स या कार्यक्रमातनं आपल्याला नेहमीच मार्गदर्शन करत असतात आणि त्यासाठी आजही आपल्या बरोबर आहेत डॉक्टर सुरेश पाटणकर सर. नमस्कार सर.
5: नमस्कार.
4: आणि डॉक्टर गुरुराज पडसळगी सर. नमस्कार सर.
6: नमस्कार.
4: आजचा जो विषय आहे डॉक्टर सुरेश सर, तो म्हणजे किडनी स्टोन. याबद्दल बोलायचं आहे. खरं तर खूप कॉमनली आढळणारा हा किडनी स्टोन, तरी सुद्धा अतिशय निग्लिजिबल,
5: अत्यंत त्रासदायक. म्हणजे आपण काय म्हणतो, आई आठवते इतकं दुखतं आपल्याला. आता माझ्याबरोबर माझे सहकारी डॉक्टर गुरुराज आहेत. मी अनेक रुग्ण माझ्याकडे येतात, मुतखड्याचे येतात आणि म्हणतात की डॉक्टर मुतखड औषधाने पडतो हे खरं आहे का? तर त्या संदर्भात आज आपण डॉक्टर गुरुराज सरांची चर्चा करूयात. कुठला मुतखड औषधाने पडू शकतो आणि केव्हा मुतखड्याची शस्त्रक्रिया करण्याची गरज असते आणि यासाठी रुग्णांनी काय काळजी घेणं महत्वाचं आहे. कारण बऱ्याच वेळा मी असंही पाहतो की औषधाने माझा खडा पडणारच आहे या आत्मविश्वासाने जे लोक ट्रीटमेंट घेत राहतात त्यांना बऱ्याच वेळेला काहीतरी कॉम्प्लिकेशन होऊन किडनी निकामी होण्यापर्यंत त्रास होऊ शकतो.
4: बापरे.
5: तर त्यासाठी आज आपले माझे सहकारी डॉक्टर गुरुराज, तुमचं काय मत आहे?
6: सर नमस्कार. जैसे आपने बोला किडनी स्टोन अगर किसी को हुआ है, अगर डायग्नोसिस हुआ है तो उसका इलाज करना जरूरी है कि नहीं, ये बहुत ही मतलब कॉम्प्लिकेटेड प्रश्न नेक्स्ट आ जाता है पेशेंट के मन में. मुझे ट्रीटमेंट करवाना है कि नहीं, और उसके बाद आता है करवाना है तो कौन से प्रकार से, जो कंजर्वेटिव बोलते हैं हम, मानो सर्जरी बिना किए हुए वो स्टोन हम निकाल सकते हैं क्या?
4: हाँ.
6: या फिर उसको सर्जरी की जरूरत पड़ती है क्या? ये चीज हम एक्चुअली एक एक्सपर्ट को दिखाने के बाद ही पता चलता है.
4: अच्छा.
6: मेरा सलाह क्या रहेगा सारे श्रोतों को, तुम ना सिर्फ एक सोनोग्राफी करके उसके ऊपर डिसीजन लेना थोड़ा गलत हो जाता है.
4: अच्छा.
6: छोटा स्टोन है वो निकल जाएगा. हर एक स्टोन ऐसे नहीं रहता है. इवन छोटे स्टोन भी कभी कभी हमने देखा है कि पेशेंट्स को बहुत तकलीफ देते हैं.
4: हाँ हाँ.
6: और इनफैक्ट इन्फेक्शन, उसका कॉम्प्लिकेशंस काफी सारे हो सकते हैं.
4: अच्छा, ये कॉम्प्लिकेशंस क्या हो सकते हैं इसके बारे में भी बात करेंगे. लेकिन उससे पहले श्रोते हो, प्रोस्टेट किडनी मूत्र विकारांच्या संदर्भात योग्य मार्गदर्शन आणि अत्याधुनिक उपचारांसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीच्या तज्ज्ञ डॉक्टरांना. एस हॉस्पिटल एरंड पुणे इथे. संपर्क 895-666-16-39, 895-666-16-39, 8955-666-1639. डॉक्टर गुरुराज, तुम्ही सांगत होतात की जर किडनी स्टोन काढला नाही तर कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात, म्हणजे नेमकं काय?
6: येस, एस्पेशली हम सिर्फ स्टोन के साइज के ऊपर डिसाइड नहीं करते.
4: ओके.
6: बहुत सारे चीज रहते जिनको हम ध्यान में रख के पेशेंट का ट्रीटमेंट सही तरह से क्या हो सकता है वो हम सलाह देते.
4: अच्छा.
6: एस्पेशली साइज,

0: उसका लोकेशन कहाँ पे है हमारे सिस्टम में, वो भी इंपॉर्टेंट रोल प्ले करता है. और पेशेंट का जो कोमॉर्बिडिटी बोलते हैं हम, पेशेंट नॉर्मल है कि नहीं, यंग है कि नहीं, उसके साथ डायबिटीज है क्या या फिर यूरिनरी कितना ब्लॉक है, उसके ऊपर बहुत सारे चीज रहते हैं जो एज ए होल हम देख के डिसीजन लेते कि वेदर इसको कंजर्वेटिव मतलब मेडिसिन से हम ट्रीट करना है. अगर मेडिसिन से ट्रीट करना है तो कितने दिन तक देखना है, उसका भी एक लिमिट रहता है. ऐसे नहीं है कि स्टोन है डॉक्टर 2-3 महीने या फिर 6 महीने तक आप पेन नहीं करता है तो सिर्फ मेडिसिन ही लेते जाओ, वो भी गलत है. इनफैक्ट हम एक सेफ पीरियड रहता है हर एक स्टोन का, वहां तक हम मेडिसिन देखते और पेशेंट को फॉलोअप के लिए बुलाते, फिर से रिपीट टेस्ट करवा के अगर स्टोन निकल गया तो अच्छी बात है, नहीं है तो आई थिंक बहुत जल्दी और इन्फॉर्म्ड एक डिस्कशन करके अगले स्टेप बोलने तो सर्जरी करवाना बहुत जरूरी हो जाता है.
1: अगदीच खूप महत्वाची गोष्ट सर तुम्ही सांगितली. आणि श्रोते हो, या उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला हा किडनी स्टोनचा त्रास प्रकर्षाने जाणवतो तेव्हा याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. किडनी स्टोन, प्रोस्टेट, किडनीचे इतर विकार, मूत्रविकार या संदर्भातल्या योग्य मार्गदर्शनासाठी आणि अत्याधुनिक उपचारांसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीच्या तज्ज्ञ डॉक्टरांना. एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे इथे. संपर्क 895-666-16-39, 895-666-16-39, 8955-666-1639. पुन्हा भेटूयात एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: चलो निकले क्या?
5: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
4: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
6: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, नियर हांडेवाड़ी चौक, पुणे. कॉन्टैक्ट 9689-11240.
1: नमस्कार श्रोते हो, प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. प्लॅनेट फर्निचरचे कुलदीप जाधव सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
7: नमस्ते.
1: आपण बघतोय सध्या युद्धाचा परिणाम आपल्याला अनेक गोष्टींवरती दिसून येतोय. तर आपण जेव्हा ब्रँडेड फर्निचरचा विचार करतो त्यावेळेला काही फर्निचर हे बाहेरच्या देशातून सुद्धा मागवलं जातं, मग या सगळ्याचा परिणाम आपल्याला सुद्धा दिसून येतोय का? रॉ मटेरियलवर काही परिणाम झालाय का? फर्निचरवर काही परिणाम झालाय का? किमती वाढल्यात का?
7: तर याच्यामध्ये कसं आहे की बेसिकली दोन गोष्टी आहेत. एक तर तुमचा वॉर इफेक्ट आणि सेकंडरी काय आहे की बीआयएस एक म्हणून कन्सेप्ट आहे की जे आपलं इंडियन गव्हर्नमेंटनं आता कंपल्सरी केली आहे फर्निचर सेक्टरवरती, त्याला अजून थोडासा 5-6 महिन्याचा टाइम पिरियड आहे पूर्ण कंपल्शन व्हायला. वॉरचा इफेक्ट म्हणजे काय होतंय की त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट कॉस्ट, त्याच्यानंतर फ्रेट जे आहेत बाहेरनं मटेरियल येणार आहे, रॉ मटेरियल आहेत, त्याचे कॉस्टिंग वाढलेले आहेत. ऑलमोस्ट तुम्ही विचार करायला झाला तर 20% पर्यंत फरक पडलाय. आता बीआयएस मुळे काय झालंय की नवीन मटेरियल मागवणं सुद्धा तेवढं इझी राहिलेलं नाही, त्याच्यामध्ये सुद्धा थोडेसे कॉम्प्लिकेशन झाल्यामुळे त्याची पण कॉस्ट वाढलेली आहे. काही ब्रँडेड कंपन्या आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या कॉस्ट मध्ये हाईक केलेली आहे. तसा सिनारिओ बघता आता चालूला कॉम्प्लिकेटेड आहे, तरी पण परचेस चालू राहायला पाहिजे, लोकांना सर्व्हिस देता आली पाहिजे. याच्यासाठी आम्ही बॅकएंडला बऱ्यापैकी काम करून ठेवलेलं होतं की याच्यामध्ये आम्ही इन्व्हेंटरी बऱ्यापैकी मागवलेली होती की जी अजून आमच्याकडे 2-3 महिने चालेल आणि कमीत कमी लोकांना कॉस्टचा फरक पडेल. ठीक आहे, आता 20-25% वाढलेत पण तेवढा इफेक्ट न करता कमीत कमी कसा करता येईल त्याप्रमाणे आपण काम करतोय आणि त्या जुन्याच रिझनेबल प्राइसेसला आपण मटेरियल अव्हेलेबल ठेवलंय. फक्त थोडासा डिलिव्हरी टाइम आपण म्हणतो तो थोडासा वाढलेला आहे.
1: याबद्दल अजूनही बोलूयात पण त्याआधी श्रोते हो, सर्व प्रकारच्या फर्निचरच्या व्हरायटीसाठी, ब्रँडेड फर्निचरसाठी तुम्ही सुद्धा भेट देऊ शकता प्लॅनेट फर्निचरला. ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हांडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91-56-77-70-3, 91-56-77-70-3, 9156-77-7003. जाधव सर, तर हे सगळं अजून साधारणतः किती दिवस चालू राहणार आहे किंवा या किमती अशाच वाढलेल्या राहतील का? पुन्हा किमती घसरण्याचे चान्सेस सुद्धा आहेत
7: त्याच्यामध्ये? किंमत कमी व्हायचे चान्सेस फार कमी वाटतात कारण एकंदरीत तुम्ही इंटरनॅशनल सिच्युएशन बघितली तर तेवढं इझी नाहीये. तर प्राइसिंग कमी कधी होईल की अगदीच डिमांडला शॉर्टेज झालं, मटेरियल स्टॉक आहे ते क्लिअर करणं आहे, लिक्विडिटी क्रंच आहे, तर त्याच्यामध्ये प्राइसिंग कमी होऊ शकतात पण ते चान्सेस कमी आहे. फक्त काय की आम्ही त्याच्यात काय काळजी घेतोय की एकदम एक्स्ट्रीम न वाढवता

0: हळूहळू हळूहळू त्याच्यामध्ये प्राइसेस कशा वाढतील आणि त्या कस्टमरला कशा सस्टेन होतील. आता इम्पोर्टेडच्या आयटमचा प्रॉब्लेम आहे तर आम्ही काय केलं की आम्ही लोकल सोर्सिंग किंवा आपल्या इथं मॅन्युफॅक्चरिंग जास्त काय करता येईल की ज्याच्यामुळे कॉस्टला तेवढा इम्पॅक्ट पडणार नाही त्याच्यावरती बॅकएंड आमचं काम चाललं आहे. त्यामुळे एनी हाऊ आपल्या कस्टमरला तेवढा मेजर इम्पॅक्ट पडणार नाही, जेवढा बाकीच्यांना पडेल तेवढा आपल्या कस्टमरला पडणार नाही.
1: आणि आपल्याकडे सुद्धा आपण प्रोडक्शन जे आपलं स्वतःचं आहे ते चालू ठेवलेलं आहे, सो आपल्याकडची व्हरायटी सुद्धा लोकांना बघायला मिळणार आहे.
0: त्याच्यात आम्हाला पण एक मोठा चान्स आहे की आपल्याला त्याच्यामध्ये एक्सपान्शन करता येईल, अजून व्हरायटी वाढवता येईल, अजून बाहेरचं मटेरियल त्याला कॉम्पिटेटिव्ह मटेरियल आपल्याला देता येईल. कारण आता जी नवीन येणारी मटेरियलची कॉस्ट आहे ती हायर साईडला आहे. आता याच्यामध्ये अगोदर प्रॉब्लेम का व्हायचा की आपलं मटेरियल आणि त्यांचं मटेरियल जरी आपण सेम क्वालिटी बघितली तरी त्यांची प्राइस कमी यायची, त्यामुळे आपल्याला तिकडून मटेरियल मागवायला लागायचं. पण आता त्याला काय होणार आहे की प्राइस त्यांची हायर साईडला आल्यानंतर ऑटोमॅटिक आपल्या मटेरियलला सेल वाढेल आणि त्याचा बेनिफिट आपल्या मॅन्युफॅक्चरिंगला पण चांगला होईल.
1: म्हणूनच श्रोते हो, फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी, उत्तम क्वालिटीसाठी आणि ब्रँडेड फर्निचरसाठी सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता प्लॅनेट फर्निचरला, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हंडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91 56 77 70 3, 91 56 77 70 3, 9156 77 7003. पुन्हा भेटूयात प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषय सर्व काही या कार्यक्रमात कुलदीप जाधव यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्ते.
2: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
3: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
2: क्यों?
3: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
2: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी भी. प्लैनेट फर्नीचर, नियर हंडेवाड़ी चौक पुणे. कॉन्टैक्ट 9689 11240.
4: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: श्रोते हो नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये मी शिबानी जोशी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, डॉक्टर आबासाहेब गर्दे गेली जवळजवळ 20-21 वर्ष डोळ्यांसाठी आयुर्वेदिक उपचार करत आहेत, सातत्यानं त्यासाठी सेवा देत आहेत. डोळ्यांच्या सर्व दुर्धर विकारांच्या चिकित्सेमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. पुण्यामध्ये त्यांची खूप मोठी प्रॅक्टिस चालत असते आणि आपल्या या कार्यक्रमामध्ये डोळ्यांसाठी आयुर्वेदामध्ये काय उपचार आहेत याची खूप चांगली माहिती देत असतात. सर्वात प्रथम आपण डॉक्टर आबासाहेब गर्दे यांचं स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर गर्दे, आपलं कार्यक्रमात स्वागत.
6: नमस्कार मॅडम.
5: आता मी म्हटलं डॉक्टर, तसं डोळ्यांचे जे वेगवेगळे विकार होतात त्यावर आयुर्वेदामध्ये सुद्धा खूप चांगले उपचार सांगितलेले आहेत, तर डोळ्यांच्या पडद्याला वारंवार येणारी सूज हा विषय आता आपण घेणार आहोत.
6: बरोबर.
5: तर नेमकं डोळ्यांच्या पडद्याला सूज येते म्हणजे काय आणि डोळ्यांच्या पडद्याचं नेमकं महत्व काय आहे?
6: खरं तर प्रश्न खरंच छान आहे. बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो पडदा म्हणजे काय. खरं तर आयुर्वेदानुसार पटल, संधी असे वेगवेगळे डोळ्याचे पार्ट सांगून ठेवलेत किंवा भाग सांगून ठेवलेत. पडदा खरं तर आपण समजायच्या भाषेत आपल्याला सांगता येईल, ॲलोपॅथीनुसार ज्याला रेटिना म्हटलं जातो तो म्हणजे पडदा. खरं तर ह्याचं रूप उगवत्या सूर्यासारखं असतं. उगवत्या सूर्याचा जसा रंग असतो तसं जनरली ह्याचा रंग आहे. ह्याला आयुर्वेदानुसार त्याला दृष्टी म्हटलं जातं आणि हा पडदा हा दृष्टीसाठी अनन्यसाधारण महत्व आहे याचं. म्हणजे काय, खरं तर डोळा किंवा डोळ्याचा कोणताही भाग असा नाही जो दृष्टीसाठी महत्वाचा नाही. सगळाच महत्वाचा आहे, पण जी बाहेरून नजर येते, जे बाहेरून किरण येतात आणि पडद्यावरती पडतात आणि मग पडदा त्याचं रेकग्नायझेशन करतो, पडदा ती इमेज तयार करतो आणि ते मेंदूकडे पाठवली जाते. हे जे होतं ना जनरली हे पडद्याचं काम आहे. ज्यावेळेला पडद्याचे दोष यायला लागतात मग त्याचं मूळ पडद्याचं काम दिसणं हे असल्यामुळं दिसण्यातच आपल्याला वेगवेगळ्या विकृती दिसायला लागतात आणि त्यातलाच एक विकार, म्हणजे खूप विकार आहेत पडद्याचे, रक्तस्राव होतो, पडद्याला भोक पडतं, पडद्याची झीज व्हायला लागते, रेटिनल डिटॅचमेंट म्हणून एक प्रकार आहे म्हणजे पडदा फाटतो. तर हे असे पडद्याचे अनंत विकार आहेत, त्यातला एक म्हणजे पडद्याला वारंवार येणारी सूज. खर तर सूज म्हटलं की लोकांना आपल्याला हाताची, पायाची, चेहऱ्याची सूज येते. आयुर्वेदानुसार ज्या स्रोतसातून जो भाव पदार्थ वाहतो त्या भाव पदार्थापासून ते स्रोतस घटित असतं, म्हणजे तो अवयव थोडक्यात घटित असतो. आणि ज्या वेळेला असे विकार यायला लागतात त्यावेळेला त्या भागातल्या त्या भागाशी निगडीत भाव पदार्थांचा उद्रेक किंवा तिथं दोष वाढलेले असतात म्हणून ते विकार येतात आणि म्हणूनच सूज येते.
5: तर नेमकं डॉक्टर तुम्ही डोळ्याच्या पडद्याचं काम काय आणि ती सूज कशी येते ह्याची माहिती दिलीत, पण आता या सूजेमुळे काय परिणाम होतात आणि ती सूज का येते याविषयी

0: ते जाणून घ्यायचं आहे, पण ते जाणून घेऊया एका ब्रेक नंतर.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999.
0: तर डॉक्टर, मग ही डोळ्याच्या पडद्याला वारंवार सूज नेमकी येते काय, त्याची कारण काय?
2: कसं आहे, कारण खूप आहेत. खरं तर मुळात सूज काय समजून घ्या. आयुर्वेदात वेदना म्हटलं ना की प्रतिलोम झालेला वायू म्हणजे शूल असं सांगितलंय. प्रतिलोम झालेला वायू म्हणजे काय, म्हणजे आपण नावं ऐकतो पूजेत, बऱ्याचदा पुजारी लोक म्हणतात प्राणाय स्वाहा, पानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, समानाय स्वाहा, उदानाय स्वाहा. हे काय आहे, हे पाच वायूंची नावं आहेत. प्राण, अपान, उदान, समान, व्यान, ही सगळी पाच वायूंची नाव आहेत. त्यांच्या गती ठरलेले आहेत.
0: अच्छा,
2: म्हणजे अपानाची गती खालची दिशा आहे, म्हणजे बेंबीपासून खालची दिशा आहे. ती बऱ्याच वेळेला बघा, काही लोकांना प्रचंड ढेकरा यायला लागतात, म्हणजे कुठेतरी हात जरी दाबला तर ढेकर येते.
0: अच्छा,
2: जेवण नसली झाली तरी ढेकर यायला लागते. म्हणजे ह्या ढेकर येतात, ह्याचं कारण काय, अपान ऊर्ध्व झाला, म्हणजे त्याची गती भेद झाला, गती उलटी झाली.
0: अच्छा,
2: असं व्हायला लागलं की मग शूल म्हणजे वेदना उत्पन्न व्हायला लागतात बऱ्याचदा. तसं ज्या वेळेला आपण चयापचय हॅम्पर व्हायला लागतं, आता लोकांना म्हटलं चयापचय म्हणजे फक्त पोटाशी संबंधित आहे असं वाटतं, तर तसं आयुर्वेदानं म्हटलेलं नाही. आयुर्वेदानुसार तीन दोष, वात, पित्त, कफ, सात धातू, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र, हे सात धातू आहेत. ज्या वेळेला हे वात, पित्त, कफ ह्या सात धातूंना खराब करायला लागतात, त्यावेळी विकार उत्पन्न व्हायला लागतात. मग विकार उत्पन्न व्हायची प्रोसेस वेगवेगळी, काय वेळेला ते धातू कमी व्हायला लागतात, काय वेळेला ते धातू वाढायला लागतात, काय वेळेला त्या धातूंची क्वालिटी खराब व्हायला लागते. तसं ज्या वेळेला चयापचय म्हणजे पोटातलं अन्न जसं पचतं, तसं प्रत्येक धातूचं चयापचय आहे, म्हणजे रसधातू, रक्तधातू, रक्तधातू बनतो रसापासून, त्यामुळं रक्तधातूचं अन्न हे रसधातू आहे. मग ते रसधातूपासून रक्त बनतं, मग त्याचा जो पुढचा पार्ट आहे तो मांस बनणार आहे. म्हणजे भरण पोषण उत्सर्जन हे प्रत्येक अवयवाचं, प्रत्येक धातूचं चालू असतं, ती म्हणजे चयापचय क्रिया. ज्या वेळेला त्याच्यात बिघाड व्हायला लागतो, जनरली आपण ऐकत असतो सूज केव्हा येते, जनरली लोकांना माहिती आहे. खरं तर प्रामुख्यानं तीन अवयवांशी संबंधित सूज असते. सगळ्या अंगावरती जी वेगळी सूज येते ती हृदयाशी संबंधित असते, म्हणजे बऱ्याचदा बघा हार्टच्या पेशंटना सूज आलेली बघता. दुसरं लिव्हर सिरोसिस किंवा लिव्हरशी संबंधित मोठी आजारपण असतील तर सूज येते. आणि तिसरा अवयव म्हणजे वृक्क, म्हणजे किडनी. किडनीशी संबंधित आजारपण मोठी असतील तरीही आपल्याला शरीरावरती सूज येत ही असते.
0: बरोबर. आणि ही सूज मला वाटतं बाह्य बाहेरून पण दिसते आणि आतून पण असते, त्यामुळे ती ओळखणं कठीण असतं. तर सुजेबद्दलच अजून काही माहिती जाणून घ्यायची, पण आता एक छोटासा ब्रेक घेऊया. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999.
1: तर डॉक्टर, सुजेबद्दल आता आपण बोलत होतो, डोळ्यांची सूज आहेच पण अजूनही कोणत्या कोणत्या अवयवांना सूज येते तुम्ही सांगत होता, तर सुजेबद्दल अजून काय सांगाल?
2: ही सूज जसं म्हणत होतो की तीन अवयवांशी प्रामुख्याने आहे. शरीरात कुठेही सूज येत असेल, म्हणजे ते शरीरात कुठेही असणारी सूज ही प्रामुख्यानं या तीन अवयवांशी संबंधित असते असं म्हटलं जातं. पण मग हे होण्यामागचं कारण काय, आता उर्काच्या किंवा किडनीच्या बाबतीत जेव्हा सूजीचा विचार करायला लागतो त्यावेळेला असं काय होतं की मग सूज यायला लागते? कसं आहे, आपण ज्या वेळेला पाणी पितोय, ज्या वेळेला अन्न खातोय आणि ते पचवलं जाते आणि त्याचे बाय प्रोडक्ट तयार व्हायला लागतात. मग त्याच्या शरीरातला आहाराचा एक सार भाग आहे, त्याच्यामुळे हे धातूचं परिपोषण होतं. किट्ट भाग म्हणजे मळ तयार होतो, मग मळ मोठ्या आतड्यात वेगळा होतो, मलनमूत्र वेगळं होतं, लघवी वेगळी तयार होते आणि पुरुष म्हणजे स्टूल वेगळा तयार होतो आणि तो शरीराच्या बाहेर फेकला जातो. ही नॅचरल प्रोसेस आहे. 24 तासात दोनदा जेवण आणि एकाला एक वेळेला शौचाला जाणे ही नॉर्मल प्रोसेस आहे. आणि ही ज्या वेळेला हॅम्पर व्हायला लागते म्हणजे नुसतंच पोट खराब होतं अशातला भाग नाही. हे जसं स्टूलच्या बाबतीत आहे तसं युरिनच्या बाबतीत आहे. आणि रक्ताची शुद्धी ज्यावेळा कमी व्हायला लागते, रक्तात ज्यावेळा मळ साठायला लागतो, रक्तात

0: त्यावेळेला दूध साठायला लागतात, त्यावेळेला ते शरीराच्या वेगवेगळ्या भागांवरती त्याचं रिफ्लेक्शन दिसायला लागतं आणि मग सूज यायला लागतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्याला किडनीचं फंक्शन हॅम्पर झालं, किडनीचं फंक्शन हॅम्पर झालं म्हणजे काय, तर किडनीमधून जे रक्ताचं फिल्ट्रेशन होते ते फिल्ट्रेशन कमी व्हायला लागले. रक्ताचं फिल्ट्रेशन कमी व्हायला लागलं म्हणजे काय, तर रक्तातली घाण तिथं साठून राहणार आहे आणि ती साठून राहिली की मग शरीर हा आपला कोणताही टाकाऊ पदार्थ शरीरात साठवून घेऊ शकत नाही. ते कुठल्या ना कुठल्या माध्यमातून बाहेर टाकतं आणि हे सगळे माध्यम हे सगळे पर्याय ज्यावेळेला बंद व्हायला लागतात त्यावेळेला ते शरीरात साठायला लागतात आणि ते सुजेच्या स्वरूपात आपल्याला दिसायला लागतात.
1: डॉक्टर, तुम्ही एकूणच सुजेबद्दल खूप चांगली माहिती दिली. तर डोळ्यांच्या पडद्याला येणारी सूज हा सुद्धा आणखी एक त्या सुजेतलाच एक प्रकार आहे, तर त्याविषयीची सुद्धा आणखीन काही आपल्याला माहिती जाणून घ्यायची आहे, पण वेळेची मर्यादा आहे म्हणून आपण या भागात इथेच थांबूया. डोळ्याच्या पडद्याला येणाऱ्या सुजेविषयीची माहिती पुढच्या भागात जाणून घेऊया. नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261699, 9825261699.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर म्हस्के हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर प्रायव्हेट लिमिटेड, हडपसर, पुणे. श्रोते हो, नमस्कार. आज आपण हर्निया या जीवनशैलीच्या आजाराबद्दल चर्चा करणार आहोत आणि याबद्दल आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी पुण्यातील प्रसिद्ध लॅप्रोस्कोपिक आणि कोलोरॅक्टल सर्जन डॉक्टर चेतन म्हस्के आज आपल्याबरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात.
3: नमस्कार
2: डॉक्टर. हर्निया कोणकोणत्या प्रकारचा असतो आपण श्रोत्यांना काय माहिती द्याल?
3: हर्निया दोन प्रकारांमध्ये येतो, एक तर कंजुनॅटल आणि मग ॲडल्ट. कंजुनॅटल म्हणजे लहान मुलांना होणारा हर्निया, तो कुठल्याही प्रकारचा असतो. दुसरा असतो तो आपण आत्ता ॲडल्टमध्ये सापडतो, त्या प्रकारामध्ये सर्वात कॉमन जो असतो तो जांघेमधला हर्निया असतो. नंतर टाक्यांमधला हर्निया, जो पूर्वीचं काही ऑपरेशन झालं असेल पोटाचं तर त्या टाक्यातून कधीकधी हर्निया उद्भवतो. नंतर बेंबीमध्ये हर्निया असतो, पोटाच्या वरच्या भागाला हर्निया असतो, जांघेच्या खाली हर्निया असतो, किंवा शरीराच्या आतमध्ये असणारा हर्निया ज्याला आम्ही हायटस हर्निया म्हणतो तो एक प्रकार असतो. असे बऱ्याच प्रकारचे हर्निया असतात.
2: डॉक्टर, हर्नियासाठी कोणकोणत्या तपासण्या उपलब्ध आहेत?
3: तपासणी करताना जांघेमध्ये दिसणारा हर्निया जो खोकल्यावर वाढतो ही सर्वात प्रामुख्याची तपासणी असते. त्यानंतर ते कन्फर्म करण्यासाठी आपण त्यामध्ये सोनोग्राफी करतो. कधी कधी पोटाच्या आतला हर्निया किंवा इन्सुलिन हर्निया असेल आणि तो नीट ते साईज कळत नसेल तर त्याचा ट्रीटमेंटचा प्रकार ठरवण्यासाठी आपण कधी कधी सिटी स्कॅन किंवा MRI पण करू शकतो.
2: श्रोते हो, हर्निया पित्ताशयाचे आजार यावर दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करता येते, तसंच मूळव्याध, बद्धकोष्ठता, भगंदर यावर आधुनिक पद्धतीने उपचार केले जातात. याबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य संपर्क करा. आमचा संपर्क क्रमांक आहे 86 86 22 22 30, 86 86 22 22 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 86 86 22 22 30. डॉक्टर, आपण अशी एखादी केस सांगू शकता का की हर्निया झालेला एखादा रुग्ण आपल्याकडे आलाय आणि त्यावेळेला त्याची परिस्थिती कशी होती आणि मग आपण उपचार केले त्यानंतर त्याची परिस्थिती कशी झाली?
3: हो, हर्निया फार दुर्लक्षित केलेला आजार आहे. म्हणजे बऱ्याच वेळा हर्निया फार लोक कॅज्युअली घेतात. एक पेशंट होता, वय वर्ष 22 23, जस्ट नोकरी लागला होता, आपल्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये बिझी होता, नवीन लग्न झालं होतं, त्याला हर्निया उद्भवला होता. तर सांगितलं होतं तुला हर्निया आहे, त्याचं ऑपरेशन लागेल, पण काही कारणास त्याने ते टाळलं, दुर्लक्षित केलं. 3 महिन्यानंतर तो माझ्याकडे रात्री आला, ॲडमिट आला. रात्री परत त्या जागेवर जिथे हर्निया होता तिथे सूज आली होती आणि ती सूज आत जात नव्हती. ह्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये ऑब्स्ट्रक्टेड हर्निया असं म्हणतो. तर तपासल्यानंतर असं कळलं की ती आतली आतडी जी आहे ती त्या हर्न्याच्या बाहेर आली होती. ती पूर्वी आत यायची बाहेर जायची त्यामुळे त्याला काही त्रास झाला नव्हता, पण आत्ता ती बाहेर येऊन अडकून पडली होती. त्याला खूप वेदना होत होत्या, त्रास होता, पेन होतं. मग अशावेळी पेशंट इमर्जन्सी आल्यानंतर आम्ही रात्रीच त्या पेशंटला ऑपरेशनला घेतलं. काही बेसिक तपासण्या केल्यानंतर ऑपरेशन थिएटरला त्याला टाक्याचं ऑपरेशन करावं लागलं. दुर्बिणीचं ऑपरेशन या कंडिशनमध्ये घेणं थोडंसं अवघड असतं, त्यामुळे आम्ही ह्याला टाक्याचं ऑपरेशन केलं. आतमध्ये आतडीचा भाग अडकून पडला होता,

0: सुदैवाने वेळेत ऑपरेशन केल्यामुळे ही आथरीचा भाग वाचवता आला, ती आतमध्ये आता ढकलता आली आणि मग आम्ही हा हर्निया नुसता टाक्याने रिपेअर केला. इमर्जन्सी असल्यामुळे तिथे जाळी बसवता येत नसते आणि मग ह्या पेशंटला आम्ही कल्पना देतो की पुढे भविष्यात परत त्याचा त्रास होऊ शकतो. मग आम्हाला हेच त्याला सांगत होतो पेशंटला की हे जर त्याने 3 महिन्यापूर्वी ऑपरेशन केलं असतं तर आम्ही त्याला दुर्बिणीने उपचार केला असता, जाळी बसवली असती आणि हा त्रास हा कॉम्प्लिकेशन झालं नसतं. हा पेशंट योग्य रीतीने बरा झाला. आफ्टर 7th किंवा 8th डे पेशंटला आम्ही घरी पाठवलं. तो आता अजूनही फॉलोअपमध्ये आहे, ही इज डुईंग फाईन.
1: श्रोते हो, हर्निया पित्ताशयाचे आजार, यावर दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करता येते. तसंच मूळ व्याध, बद्धकोष्ठता, भगंदर यावर आधुनिक पद्धतीने उपचार केले जातात. याबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य संपर्क करा. आमचा संपर्क क्रमांक आहे 86 86 22 22 30, 86 86 22 22 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 86 86 22 22 30.

0: कॉम्प्लिकेशन झालं नसतं. हा पेशंट योग्य रीतीने बरा झाला. आफ्टर 7th किंवा 8th डे पेशंटला आम्ही घरी पाठवलं, तो आता अजूनही फॉलोअपमध्ये आहे, ही इज डुईंग फाईन.
1: श्रोते हो, हर्निया, पित्ताशयाचे आजार यावर दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करता येते, तसंच मूळ व्याध, बद्धकोष्ठता, भगंदर यावर आधुनिक पद्धतीने उपचार केले जातात. याबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य संपर्क करा. आमचा संपर्क क्रमांक आहे 86 86 22 22 30, 86 86 22 22 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 86 86 22 22 30. आमच्या उपचार केंद्राला अवश्य भेट द्या. आमचा पत्ता आहे डॉक्टर म्हस्के हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर प्रायव्हेट लिमिटेड, पुणे सोलापूर रोड, गाडीतळ, हडपसर, पुणे. तर श्रोते हो, हे होते डॉक्टर चेतन म्हस्के. डॉक्टर, आज आपण आमच्या सर्व श्रोत्यांना जीवनशैलीच्या आजारांबद्दल ही माहिती दिली, आपले मनपूर्वक आभार. तर श्रोते हो, पुन्हा आपली भेट याच दिवशी याच वेळी, तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर म्हस्के हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर प्रायव्हेट लिमिटेड, हडपसर, पुणे.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 10:45 झाले आहेत. प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत.

मायलेक या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं पंकज पडघम आणि सावनी भट यांनी. गीत होतं क्षितिज पटवर्धन यांचं. महाराष्ट्र शाहीर या चित्रपटासाठी हे गीत ऐकूया श्रेया घोषाल आणि अजय गोगावले यांच्या स्वरात. शब्द आहेत गुरु ठाकूर यांचे, संगीतकार अजय अतुल.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 10:50 झाले आहेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम भिडे हॉस्पिटल.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे. श्रोते हो नमस्कार. भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर प्रस्तुत आई मी होणार या कार्यक्रमात मी चित्रा तुम्हा सर्वांचं स्वागत करते. भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या IVF स्पेशलिस्ट डॉक्टर मंजिरी भिडे वळसंकर मॅडम आहेत आपल्यासोबत. डॉक्टर मंजिरी मॅडम नमस्कार.
3: नमस्कार.
2: टेस्ट ट्यूब बेबी टेक्नॉलॉजी मध्ये बाळ फ्रीज करून ठेवतात म्हणजे नेमकं काय?
3: तर आज आपण फ्रोझन एम्ब्रियो ट्रान्सफर या तंत्रज्ञानाबद्दल सखोल माहिती घेऊया. आता आधी ज्या वेळेला आपण फ्रीझिंग करायचो नाही त्यावेळेला ज्या पाळीला आपण कृत्रिम तंत्रज्ञानाने IVF किंवा ICSI बाळ बनवलंय त्याच पाळीला आपल्याला ताबडतोब गर्भ आत घालायची गरज पडायची. अशा वेळेला जाणवलं सायंटिस्टला की जे हॉर्मोन आपण पेशंटला देतो स्त्रीबीज तयार करण्यासाठी त्या हॉर्मोनचा थोडा इफेक्ट राहिल्या कारणाने गर्भधारणेचा जो सक्सेस रेट आहे तो अशा पेशंटमध्ये कमी होत होता. ह्याला उपाय म्हणून फ्रीझिंग हे तंत्रज्ञान जगात सर्वप्रथम आलं. फ्रीझिंग म्हणजे विट्रिफिकेशन. आता यामध्ये काय केलं जातं की आपण टेस्ट ट्यूब बेबी करताना आपण इंजेक्शन देतो, स्त्रीबीज बाहेर काढतो, वीर्य वापरून बाळ बनवतो आणि हे बाळ आपण 5व्या दिवशी किंवा ब्लास्टोसिस पर्यंत कृत्रिमरित्या इन्क्युबेटर मध्ये वाढवतो. आता हे जे वाढलेलं बाळ आहे ते लागलीच गर्भ प्रत्यारोपण किंवा एम्ब्रियो ट्रान्सफर न करता आपल्याला फ्रीझिंग किंवा विट्रिफिकेशन नावाच्या तंत्रज्ञानाने 6व्या दिवशीचं बाळ अगदी 1 महिने ते 10 वर्षापर्यंत आहे त्या स्थितीमध्ये ठेवता येतं आणि ह्याला फ्रीझिंग असं म्हणायचं.
2: श्रोते हो, तुम्हालाही टेस्ट ट्यूब बेबी संदर्भात कोणतेही आधुनिक आणि अनुभवी मार्गदर्शन हवं असेल तर जरूर संपर्क करा भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या डॉक्टर मंजिरी भिडे वळसंकर यांना. आमचा पत्ता: भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, सेनादत्त पोलीस चौकी समोर, नवी पेठ, पुणे. संपर्क 88055 18 17 8, 88055 18 17 8, 8805 1817.
3: आता ह्या फ्रीझिंग टेक्नॉलॉजीला विट्रिफिकेशन किंवा क्रायो असं म्हणायचं. आता ही जी क्रायो टेक्नॉलॉजी आहे त्यामध्ये आम्ही 3व्या किंवा 5व्या दिवशीची बाळ काही केमिकल्स वापरून आहे त्या स्थितीमध्ये बाळाला ठेवलं जातं. ना त्या बाळाची वाढ त्यापुढे होऊ शकते किंवा पेशींमध्ये घट होत नाही. आता हे साधारणपणे नॉर्मली आम्ही पेशंटला 1.5-2 महिन्यापर्यंत फ्रीझिंग आपण देतो. ह्यामध्ये काय होतं की जे आपण इंजेक्शन दिलेले आहेत ते पुढच्या पाळीला आईच्या शरीरातनं पूर्णपणे निघून जातात आणि पेशंट नैसर्गिक हॉर्मोनल स्टेटसला येते. ह्यामुळे पूर्ण वॉशआउट झाल्या कारणाने नैसर्गिक पुढच्या पाळीला आपण जे बनवलेलं बाळ होतं, जे आपण फ्रीझ करून आहे त्या स्थितीमध्ये ठेवलं होतं, ते बाळ परत आपल्याला थॉईंग नावाच्या तंत्रज्ञानाने जीवाला आणता येतं. त्याची वाढ परत सुरू झाली आहे का नाही हे आपण कन्फर्म करतो आणि मग ते बाळ आपण आईच्या गर्भकोशात प्रत्यारोपण करतो. थोडक्यात सोप्या शब्दात सांगायचं तर आपण बाळाला पॉज करतो, टीव्ही पॉज करतो, तसं पॉज करतो आणि नंतर परत रिस्टार्ट केलं जातं 1.5-2 महिन्यांनी. अजून एक इंटरेस्टिंग तुम्हाला केस सांगते माझी की माझ्याकडे एका पेशंटला 2014 तीन बाळ तयार झाली होती पण ते दोघंच राहतात पुण्यामध्ये, जास्त मदत नाही म्हणून त्यांना एकच बाळ प्रत्यारोपण करून हवं होतं. ती पेशंट 2015 डिलिव्हर झाली पण तिने ती जी उरलेली 2 बाळ होती ती 4 वर्षासाठी फ्रीझिंग करून ठेवली होती.
2: बरं.
3: त्यानंतर पहिलं बाळ 3 वर्षाचं झाल्यानंतर आम्ही जे बाळ 3 वर्षापूर्वी बनवलं होतं ते बाळ केवळ नैसर्गिक पाळीला थॉईंग ह्या तंत्रज्ञानाने परत जीवाला आणलं आणि एम्ब्रियो ट्रान्सफर केलं. म्हणजे थोडक्यात सांगायचं

0: ही दोन्ही भावंड एकाच दिवशी बनवली, पण 3 वर्षाच्या अंतरानी ती जगात आलेली आहे. त्यामुळे फ्रीझिंग या तंत्रज्ञानाने खूप पेशंटला अतिशय उत्कृष्ट सक्सेस रेट मिळाला आहे.
1: ओके,
0: आणि हे एक्झॅक्ट टेक्निकली फ्रीझिंग ह्याची माहिती आहे.
2: श्रोते हो, तुम्हालाही टेस्ट ट्यूब बेबी संदर्भात कोणतेही आधुनिक आणि अनुभवी मार्गदर्शन हवं असेल तर जरूर संपर्क करा भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या डॉक्टर मंजिरी भिडे वळसंकर यांना. आमचा पत्ता: भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, सेनादत्त पोलीस चौकी समोर, नवी पेठ, पुणे. संपर्क: 88055 18 17 8, 88055 18 17 8, 8805 1817 8. भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर प्रस्तुत आई मी होणार या कार्यक्रमात डॉक्टर मंजिरी भिडे वळसंकर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक: भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, पुणे.
3: निर्मिती संकल्पना: अमेय जोगळेकर.
4: हा कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, सकाळचे 10:55 झाले आहेत.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
6: उफ्फ, घर का सारा काम मुझे ही करना पड़ता है, सफाई भी, शॉपिंग भी. 1 किलो शुद्ध नमक देना, शुद्ध नहीं समझते हो क्या? शुद्ध नमक सफेद, स्वच्छ, फ्री फ्लो, वैक्यूम डाइट के हर दाना समान.
7: तो ऐसा बोलो ना,
6: निर्मा शुद्ध नमक. ये हुई ना बात.
8: क्यों छोटे साहब?
6: मम्मी मैं तो
8: निर्मा शुद्ध नमक, इतना शुद्ध कि बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इनटू सेलिब्रेशन.
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
3: भारत का गम एक्सपर्ट.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पेरंगुट आणि देहू.
0: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
4: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 10:58 होत आहेत. ऐकूया ठळक बातम्या.
5: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. फिलिपीन्समध्ये आज सकाळी दक्षिण भागात समुद्रात झालेल्या 7.8 रिक्टर क्षमतेच्या भूकंपात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. या भूकंपामुळे 200 अधिक लोक जखमी झाले असून सुनामी आली आहे. स्थानिक अधिकारी अद्याप जीवितहानी आणि नुकसानीची पडताळणी करत आहेत. फिलिपीन्स ज्वालामुखी आणि भूकंपशास्त्र संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार हा भूकंप सकाळी 33 किलोमीटर खोलीवर झाला. याचं केंद्र मिंडानाओ बेटावरच्या सारंगानी प्रांतातल्या मासिम शहरात किनाऱ्यापासून 32 किलोमीटर नैऋत्यला होतं. या प्रांतातली लोकसंख्या 7 लाख असून इंडोनेशियाच्या उत्तर सुलावेसी आणि उत्तर मालुकू या प्रांतातल्या रहिवाशांना भूकंपाचे धक्के जाणवले. संयुक्त राष्ट्रांचा मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेजर अभिलाषा बराक यांचं अभिनंदन केलं आहे. हा सन्मान मेजर बराक यांची उत्कृष्ट सेवा आणि संयुक्त राष्ट्रांच्या शांततारक्षक मोहिमेतल्या भारताच्या दीर्घकालीन योगदानाचा गौरव करत असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी आपल्या समाजमाध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. पश्चिम बंगालमध्ये सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये उभारण्यात आलेल्या अस्थायी निवारा केंद्रांमधून आतापर्यंत 4,800 बेकायदेशीर स्थलांतरितांना बांगलादेशमध्ये परत पाठवण्यात आलं आहे. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी काल ही माहिती दिली.

0: आणखी 836 जण अशा केंद्रांमध्ये परत जाण्यासाठी प्रतीक्षेत आहेत. भारत बांगलादेश सीमा सुरक्षित करण्यासाठी आवश्यक असलेल्या 556 किलोमीटरच्या कुंपणापैकी सुमारे 100 किलोमीटरचं कुंपण उभारण्यासाठी राज्य सरकारनं यापूर्वीच सीमा सुरक्षा दलाला जमीन हस्तांतरित केली आहे, असंही ते म्हणाले. मॉरिशसमधल्या महात्मा गांधी इन्स्टिट्यूट आणि डोंबिवलीच्या स्नेहल आर्ट्स अँड एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित केल्या जाणाऱ्या 7व्या आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नांदेड इथले साहित्यिक देविदास फुलारी यांची निवड करण्यात आली आहे. मॉरिशसमध्ये येत्या 25 जून रोजी हे संमेलन होणार आहे. ग्रंथदिंडी, परिसंवाद, चर्चासत्र, गझल मुशायरा, कविसंमेलन, पुस्तक प्रकाशन आदी कार्यक्रम यामध्ये होणार आहेत. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज सकाळच्या सत्रात सुमारे 800 अंकांची घसरण झाली आणि निर्देशांक 73,422 अंकांवर गडगडला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकातही 286 अंकांची घट झाली आणि बाजार 23,081 अंकांवर आला. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 11:00. आता वेळ झाली आहे मधुमालती या कार्यक्रमाची. आपल्या अभिनय कौशल्यानं अनेकांच्या मनावर राज्य करणाऱ्या डिंपल कापाडिया या अभिनेत्रीचा आज वाढदिवस. त्यानिमित्तानं आजच्या मधुमालती या कार्यक्रमात आपण त्यांच्यावर चित्रित असलेली काही गीतं ऐकणार आहोत.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सागर या चित्रपटासाठी किशोर कुमार यांच्या स्वरातलं हे जावेद अख्तर यांचं गीत, संगीतकार आर डी बर्मन.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
5: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईन.
6: रमेश डाईन.
0: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
7: श्रोतेहो, बॉबी या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग यांचे स्वर, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल, शब्द आहेत विठ्ठलभाई पटेल यांचे.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: मी करता एक चांगली इंजिनियर झाली आहे. माझे बाबा लग्नाचं पाहत आहेत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
2: अहो, माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
3: माझी हाईट 6'6" आहे, कमावलेलं दंडकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
4: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन चे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
5: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
6: अहो, सकाळी सकाळी मी छान चहा केलाय, तो घ्यायचा. तर तुम्ही दरवाजाकडे काय पाहताय?
7: अगं, मी तरुण भारत ची वाट बघतोय. माझ्या वडिलांचा आवडता तरुण भारत आणि मीही आवडीने वाचत असे. आता पुण्यात पुन्हा सुरू झालाय. तरुण भारत वाचला ना की खऱ्या बातम्या वाचल्याचं समाधान मिळतं बघ.
6: आता घराघरात सकाळच्या वेळी हाच संवाद, कारण सर्वांनाच वाचावासा वाटतो तरुण भारत. राष्ट्रीय विचारांचा वसा, तसंच शनिवारी मागोवा आणि रविवारी आसमंत पुरवणी.
7: नागपूरच्या श्री नरकेसरी प्रकाशनचे दैनिक तरुण भारत, 100 वर्षांचा तरुण, दैनिक तरुण भारत, आता पुणेकरांचा फॅमिली न्यूज पेपर.
8: चकाचक चकाचक घर आमचे चकाचक, डीके केमिकल्स मुळे घर होते चकाचक.
9: घराच्या स्वच्छतेसाठी आणि प्रसन्नतेसाठी प्रत्येकाची पहिली पसंती दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट.
10: लिक्विड सोप, फिनाइल, डिटर्जंट पावडर, परफ्युम्स, रूम फ्रेशनर्स, अत्तर, लॉन्ड्री केमिकल्स आणि खास वॉशिंग मशीन साठी लिक्विड डिटर्जंट.
9: उत्कृष्ट दर्जा आणि वाजवी किंमत फक्त दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स. विजय टॉकीज शेजारी लक्ष्मी रोड आणि मूलचंदच्या शेजारी सिंहगड रोड. दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स. घराघरात स्वच्छता, मनामनात प्रसन्नता.
11: जून महिना म्हणजे शाळा कॉलेजेस सुरू होण्याचा महिना. उज्ज्वल करिअरच्या दिशेने होणाऱ्या तुमच्या वाटचालीत विश्वेश्वर बँकेचाही छोटासा हातभार.
12: विश्वेश्वर बँक देते अतिशय किफायतशीर व्याजदरावर तुमच्या पाल्याच्या सर्व शैक्षणिक गरजांसाठी सुलभ शैक्षणिक कर्ज.
11: विश्वेश्वर बँकेचा छोटासा प्रयास, शिक्षण होईल विनासायास.
12: अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक,
11: ती विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड, पुणे.
0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
13: सन

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: सर्व प्रकारच्या ब्रँडेड बॅग्स, स्कूल बॅग्स, कॉलेज सॅकसाठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग. आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: श्रोतेहो नमस्कार. तुमच्या चेहऱ्यावरचा चष्मात जावा असं तुम्हाला वाटत असेल तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॉल्मॉलॉजीचे नेत्रतज्ञ डॉक्टर योगेश चौगुले हे आज आपल्याला कोणत्या पद्धतीने असे उपचार करता येतात त्याची माहिती देणार आहेत.
2: लॅसिक शस्त्रक्रियेने रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी टेक्नॉलॉजीमध्ये क्रांती घडून आणली आहे. या नाविन्यपूर्ण प्रक्रियेमध्ये कॉर्न्याचा आकार बदलण्यासाठी प्रगत लेझर तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. त्यामुळे मायोपिया, हायपरमेट्रोपिया आणि ॲस्टिगमॅटिझम असे चष्म्याचे नंबर दूर करता येतात. चष्मा आणि कॉन्टॅक्ट लेन्सवरील अवलंबित्व दूर करण्यासाठी लेझरने दृष्टी सुधारणे हा चांगला पर्याय आहे. कॉन्टुरा व्हिजन लेसिकमध्ये कॉर्नेल वेवफ्रंट आणि कॉर्नेल टोपोग्राफीद्वारे कस्टमाइज लेसिक ट्रीटमेंट केली जाते, ज्याच्यामुळे नाईट व्हिजन आणि कॉन्ट्रास्ट सेन्सिटिव्हिटी क्वालिटी ही स्टँडर्ड लॅसिक पेक्षा चांगली राहते.
1: श्रोते हो, आपल्यालाही आपला चष्मा लॅसिक सर्जरीद्वारे घालवायचा असेल तर विख्यात नेत्रतज्ञ डॉक्टर केळकर यांच्या बालगंधर्व चौकातील शिवाजीनगर इथल्या किंवा ब्रेमेन चौक औंध पुणे इथल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॉल्मॉलॉजी इथे आजच भेट द्या किंवा 0204164100 या क्रमांकावर संपर्क करा.
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
4: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
5: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल आणि कार्यक्रम सुरू आहे मधुमालती. राम लखन या चित्रपटासाठी मनहर आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातलं हे आनंद बक्षी यांचं गीत ऐकूया. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण.
1: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये. आमरसासह दोन स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी, जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा, दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
2: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
4: सांध्यांमध्ये वेदना, सूज किंवा हालचालीं त्रास होतोय का? मग जरूर ऐका पुणे विविध भारती 101 FM वर डॉक्टर अमेय पाठक, MBBS, DNB मेडिसिन, DNB रुमॅटोलॉजी, संधिवात सुपर स्पेशालिस्ट यांचा संधिवात कारणे आणि उपचार हा विशेष कार्यक्रम मंगळवार दिनांक 9 जून 2026 रोजी सायंकाळी 4:55. वैयक्तिक सल्ला व उपचारांसाठी नेक्स्ट्रा न्यूरोलॉजी अँड रुमॅटोलॉजी सेंटर, पाटील रिजन्सी, एरंडवणे, पुणे. कॉल करा 90.

0: 511-591 निरोगी सांधे सक्रिय जीवन।
1: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
2: जांबाज या चित्रपटासाठी किशोर कुमार आणि सपना यांच्या स्वरातलं इंदिवर यांचं हे गीत, संगीतकार कल्याणजी आनंदजी।

परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: है तो टेली लॉ के ऐप, वेबसाइट www.daily-law.in या टोल फ्री नंबर 14454 से प्राप्त की जा सकती है।
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले।
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना। त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत।
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय।
1: ए मग आम्ही एकदा प्रयत्न करतो, मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना।
2: घे ना 8805518178। भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे।

0: सर्व प्रकारच्या ब्रँडेड बॅग्स, स्कूल बॅग्स, कॉलेज सॅकसाठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग. आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आपल्या रेडिओ सेटवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वत्र. आणि कार्यक्रम सुरू आहे मधुमालती. आज या कार्यक्रमात डिंपल कापाडिया यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर चित्रित असलेली काही गीतं आपण ऐकतोय. कार्यक्रमात आता ऐकूया क्रांतीवीर या चित्रपटासाठी उदित नारायण, सपना अवस्थी आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं समीर यांचं गीत.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: अहो, रिझल्ट लागले. आपल्या रुपालीच्या पुढील शिक्षणाविषयी काही विचार केलाय का तुम्ही?
2: अगं, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय असताना काळजीच नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न नॅक ए ग्रेड प्रमाणित श्री सिद्धिविनायक महिला कॉलेजमध्ये अगदी 11वी कॉमर्स पासून बीकॉम, एमकॉम, बीए, एमए, बीएससी, बीबीए, बीएससी, सीएस अशा व्यवसाय विमुख अभ्यासक्रमांसाठी ऍडमिशन जोरात सुरू.
1: संपर्क 9404598-9975.
2: वेबसाईट siddhivinayakcollege.org.
3: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
4: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
5: श्रोते हो, लता मंगेशकर यांच्या स्वरात गुलजार यांचं गीत ऐकूया.

0: उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
3: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव. ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
0: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
3: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
4: श्रोते हो, आपण ऐकत आहात मधुमालती हा कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून, पुण्यातल्या पहिल्या लोकप्रिय FM चॅनलवरून. कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या स्वरात गुलजार यांचं गीत, चित्रपट रुदाली, संगीतकार भूपेन हजारिका.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग, ट्रॅव्हलर बॅग, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईंग.
2: रमेश डाईंग.
3: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
4: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
1: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
3: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मुलाची साथ.
5: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
6: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे, बेला के फूल. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल. आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ.
0: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री.
7: श्रोते हो, शंकर एहसान लॉय यांच्या संगीत नियोजनात जावेद अख्तर यांचं गीत ऐकूया. स्वर श्रीनिवास यांचा, चित्रपट दिल चाहता है.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच मधुमालती हा कार्यक्रम समाप्त होत आहे. आज या कार्यक्रमात डिंपल कापाडिया यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर चित्रित असलेली काही गीतं आपण ऐकली. आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 11:58 होत आहेत. ऐकूया ठळक बातम्या.
1: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. गरिबांच्या कल्याणाची ही 12 वर्ष देशभरातल्या कोट्यवधी वंचित गरीब कुटुंबांच्या जीवनात प्रतिष्ठा, सुरक्षा आणि आत्मविश्वासाचा एक नवीन अध्याय ठरली आहेत, असं केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री जनधन योजना, उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री आवास योजना, जलजीवन मिशन, आयुष्मान भारत आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना यासारख्या उपक्रमांनी कठीण परिस्थितीत असलेल्या कोट्यवधी कुटुंबांना बळ दिलं आहे, असंही चौहान यांनी काल नवी दिल्ली इथं एका कार्यक्रमात बोलताना सांगितलं. पंतप्रधान आवास योजनेच्या अंमलबजावणीपासून आतापर्यंत या योजनेअंतर्गत देशभरात 4 कोटींहून अधिक घरं बांधण्यात आली असून त्यामध्ये शौचालय, LPG आणि नळाच्या पाण्याची जोडणी यासारख्या मूलभूत सुविधाही पुरवण्यात आल्या आहेत, असं गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहरलाल यांनी समाजमाध्यमांवरच्या एका पोस्टमध्ये म्हटलं आहे. या कामगिरीचं वर्णन त्यांनी देशाच्या गृहनिर्माण क्षेत्रातलं एक अभूतपूर्व परिवर्तन असं केलं आहे. नागपुरात व्यापक स्तरावर क्रीडा क्षेत्रातल्या पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात येत असून या सोयी सुविधांमुळे क्रीडा क्षेत्रात मनुष्यबळ तयार होण्यास मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. ते काल नागपूरमध्ये आयोजित खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारंभ कार्यक्रमात बोलत होते. आगामी खासदार महोत्सवाची व्याप्ती वाढवून विदर्भ स्तरावर त्याचं आयोजन केलं जाईल, त्यामध्ये 1 लाखांहून अधिक खेळाडू सहभागी होतील अशा दृष्टीनं प्रयत्न केले जातील, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केली. या कार्यक्रमात विविध क्रीडा प्रकारातल्या 14 खेळाडूंना खासदार क्रीडाभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. जळगाव जिल्ह्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वादळी वारे, गारपीट आणि जोरदार पावसामुळे अनेक भागातल्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून पीक विमा उतरवले

0: आपल्या शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची माहिती विमा कंपनीकडे नोंदवण्यात अडचणी येत असल्याचं निदर्शनाला आलं आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन कृषी विभागाचे अधिकारी, विमा कंपनीचे प्रतिनिधी तसंच आयुक्तांना आवश्यक सूचना दिल्या. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.
1: विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते, दुपारचे 12 वाजले आहेत. यानंतर आपण ऐकणार आहोत वनिता मंडळ, हा महिलांसाठीचा कार्यक्रम. तत्पूर्वी
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईंग.
2: रमेश डाईंग.
0: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
3: श्रोते हो, वनिता मंडळ या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत फोन इन सखी संदेश. विषय आहे जावई माझा भला. सूत्रसंचालन सविता जेरे यांचं, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ या कार्यक्रमात मी सविता जेरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. ऐकूया कार्यक्रम सखी संदेश.
1: सखी संदेश.

0: मैत्रिणींनो, हिंदू पंचांगानुसार चांद्र आणि सौर वर्षातला फरक भरून काढण्यासाठी साधारणपणे 3 वर्षांनी एकदा येतो तो अधिक महिना. अधिक महिना किंवा पुरुषोत्तम मास हा महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो आणि त्याचबरोबर नातेसंबंध अधिक दृढ करण्याचा सुंदर सोहळा पण यामध्ये आहे. आणि हा 3 वर्षांनी येणारा हा एक महिना या महिन्यामध्ये जावयाला वाण देणं किंवा जावयाचा मान करणं ही खूप जुनी परंपरा आहे. आणि जावयाचा मान म्हणजेच प्रेम, आदर आणि आपुलकीने विणलेली नात्यांची रेशीमगाठ. आणि मैत्रिणींनो, याच जावयांबद्दल बोलण्यासाठीचा आजचा आपला सखी संदेश. तर बघूया आजचा पहिला फोन कोणाचा आहे तो. नमस्कार, फोन इन सखी संदेश या कार्यक्रमात स्वागत आहे. कोण बोलताय आपण?
1: मी शर्मिला ओक, पुणे कोथरूड.
0: हा शर्मिला ताई, स्वागत आहे आपलं.
1: हा, आज अधिक मास, जावई आणि आई वडील.
0: बरोबर बरोबर.
1: अधिकस्य अधिकम कलम म्हणतात. आणि आता आमच्या मुलीचं लग्न होऊन 25 वर्षाच्या वर होऊन गेली, तर आमचे जावई म्हणतात कि अहो दरवर्षी अधिक महिन्यात आम्हाला काय तुम्ही काही ना काहीतरी देता, आमचं तुमच्याविषयी प्रेम आहे, आदर आहे. म्हटलं ठीक आहे, आता जरी आमची वय झाली असली तरी सुद्धा म्हटलं जावई हा एक अतिशय नाजूक धागा असतो.
0: बरोबर.
1: जावई जावई म्हणजे विष्णू समान मानतात.
0: अगदी.
1: आणि हा जरी मलमास म्हणून तो प्रसिद्ध असला तरी तो मलमास नाहीये, पुरुषोत्तम मास. आणि पुरुषोत्तम मासात म्हणजे विष्णूचं सगळं धार्मिक, त्याच्याविषयीचं सगळे धार्मिक स्तोत्र, पवमान अभिषेक वगैरे आपण सगळे घरोघरी करतच असतो. आणि जास्तीत जास्त तो अधिक महिना उत्साहाने आपण साजरा करतो. त्यातलाच एक भाग म्हणजे जावयाला वाण देणं.
0: अगदी.
1: आता पहिले 2-4 वर्ष जितकं आम्हाला शक्य आहे तेवढं चांदी

0: बुद्धीचं आम्ही दिलं. पण आता जे काय आपल्या आवाक्यात बसेल असं पण ते करायचं काही कवी म्हणून. आणि मी यंदा सुद्धा ते केलं आणि मी एकदम 33 अनारसे न देता 11 लाडू 11 भक्ता कारण छिद्र द्यायचंय आणि 11 आंबे असं 33 जोडण केलं आणि मुलींनी सौभाग्यवती भरली. आणि वास्तविक पाहता हे आमचं जावई मुलासारखेच आहे. आमचा मुलगा असून जेवढं आमचं प्रेमानी आणि आदराने आमच्याशी वागतात ना तेवढेच ते आज गेली 27-28 वर्ष झाली त्यांच्या लग्नाला पण कधीही त्यांनी जावई पण असा दाखवला नाही. आणि प्रत्येक वेळेस आमच्या मदतीला येणं आमची चौकशी करणं आपुलकी नाही सगळं कुठेही नाही असलं मुलाला वेळ नसला तर लगेच म्हणतात मी येतो की न्यायला तुम्हाला शाळेत ना कुठे देवदर्शन हे काय म्हणजे अतिशय सभ्यता आणि उत्तम संस्कार त्यांच्यावर असल्यामुळे अतिशय आम्हाला गुढी जावंय म्हणाला. मुलगी तर काय आपलीच असते हो ती तर दर अधिक मासात माझी ओटी भरते मला म्हणते तू यायचं 4 दिवस माहेर पण करायचं तुला मी माहेर पण करते अशा तऱ्याच्या भावना त्या दोघांच्या आहे. आणि यंदा वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे मला नातीचं लग्न झाल्यामुळे नात जावई पण आले आणि तो पण मुलगा खरा लहान आहे नवीन आहे अजून पण तो इतका त्यांनी आम्हाला हे केलेला आहे जसं अनर्शातनं जसं छिद्र असतात तशा तऱ्हेनं त्यांनी आम्हाला स्नेह प्रेम आदर हे दिल्यामुळे आमचं त्याचं नातं ह्या 3 महिन्याचंच आता अगदी दृढ झालेलं आहे. अतिशय चांगला मुलगा आहे. म्हणजे आम्ही 5-6 जणी बहिणी होतो आई वडिलांनी जरी अगदी आदर अधिक मासात काही दिलं नाही तरी इतकं त्यांनी संस्काराचं सुसंस्काराचं बाण दिलेलं आहे आणि ते आम्ही जपून ठेवलंय.
1: शर्मिलाताई अतिशय सुंदर अशा तुमच्या भावना तुम्ही पोहोचवल्यात. तुम्ही अधिक महिना यावेळेस आधुनिक पद्धतीने साजरा केलात खूप सुंदर वाटलं तुमच्या जावयांविषयी तुमच्या नातजवयांविषयी आणि तुमच्या आई वडिलांच्या जावयांविषयी ऐकून. आज फोन केलात धन्यवाद.
0: तुम्हाला पण धन्यवाद.

0: हॅलो.
1: नमस्कार, फोन इन सखी संदेश कार्यक्रमात स्वागत आहे. कोण बोलतंय?
0: नमस्कार, मी सुवर्णा भोर बोलते, वाडेवलहून.
1: हा सुवर्णा ताई, स्वागत आहे.
0: आजचा विषय काय अधिक मासाचा आहे ना, जावाविषयी. मॅडम, आम्ही पण तीन बहिणी, तर आमच्या आईनी 2006 मोठं दोंडेवाण केलं होतं सगळ्यांना, जावयांना.
1: बर.
0: हो, कसं आईचं कसं वेगळं असतो, तशी ती आठवण कधी पण विसरू शकत नाही.
1: खरंय, खरंय.
0: तिने जावायला बोलवून हे आणि म्हणली पुढच्या धोंडेला मी मला चांदीची भांडे बिंडे करून आला, आणखीन ह्याच्यापेक्षा मोठं धोंडेवाण करायचं, पण आईची एक्सपायर झाली.
1: अरे बरोबर.
0: हो ना, पुढच्या धोंड्यापर्यंत. पण एकच धोंडा आम्हाला तिने असा खूप आयुष्यभर आठवणीत राहील असं करून ठेवला.
1: कायमसाठी आठवणीत राहणारा हा अधिक महिना तुमच्यासाठी झाला.
0: हो, अधिक महिना आला की मॅडम आईची खूप आठवणी येतो. आईने दुसरं दोंडेवान चांदीचं नाही करू द्या, पण चांदी सारख्या सोन्यासारख्या आठवणी ठेवल्या.
1: वा वा, किती छान.
0: हो,
1: फार
0: आणि असं छान सगळ्यांना एवढे 33-33 अनारसे बताशे असे धोंडे, असं धोंड्याची शिदुरी म्हणतात आमच्या तिकडं, तर शिदुरी बिदुरी सगळी दिली तिघींना पण, आणि रात्रभर जागली तेवढं करायला मॅडम ती एकटीने केलं सगळं.
1: बापरे, किती छान. म्हणजे मनापासूनच प्रेम होतं, मनापासूनची इच्छा होती, आणि आपल्या जावई आणि लेकी विषयीचं आपुलकी होती, त्यातनं ते सगळं निर्माण झालं.
0: हो,
1: खूप छान सुवर्णाताई आज व्यक्त झालात. मनापासून आभार तुमचे.

0: हॅलो,
1: हॅलो,
0: नमस्कार. फोन इन सखी संदेश कार्यक्रमात स्वागत आहे. कोण बोलत आहे?
1: मी सुनीता भगवान बोलते रास्ता पेठेतून.
0: हां सुनीता ताई, स्वागत आहे.
1: आज विषय जाव यांच्या बद्दल बोलायचं आहे ना.
0: अगदी बरोबर, अगदी बरोबर.
1: बोलायचं होतं म्हणजे पिक्चर वगैरे भरपूर आलेत जावे.
0: बरोबर.
1: जात जावई माझा भला, तर ते भला मध्ये माझे जावई मोडतात.
0: छान.
1: लग्नाला 9 वर्ष लागले मुलीच्या. तिथे आहेत सगळे. जरा काय झालं किरकोळ वगैरे तर लगेच जाऊन येणार. हे मदत
0: म्हणजे हल्लीचे जावई जावई राहिले नाहीयेत, ते मुलाप्रमाणे आपली काळजी घेतात.
1: हो हो बरोबर.
0: छान छान.
1: आणि अजून एक जरा, माझ्या आई वडिलांचे जावई म्हणजे माझे मिस्टर, ते पण त्यांनी पण खूप त्यांना सहकार्य केलं.
0: वा छान.
1: हा, काही आजारी वगैरे असले तर स्वतः तिथं थांबणं केलं.
0: म्हणजे तुमचे जावई जितके चांगले आहेत तितकेच तुमच्या आई वडिलांच्या जावयाने सुद्धा तुमच्या आई वडिलांची सेवा केली.
1: हो हो.
0: वा छान.
1: आजारी होते आता माझे वडील, पण जेव्हा 2-3 वर्ष झाली
0: बरोबर,
1: जेव्हा ते ऍडमिट वगैरे होते महिनाभर, तेव्हा रोज यायचे त्यांना भेटायला.
0: हे नातं जे आहे तुमचं तुमच्या जावयांविषयीचं, हे असंच वृद्धिंगत होऊ दे, छान राहू देत, यासाठी मनापासून शुभेच्छा.
1: धन्यवाद.

0: हॅलो.
1: हा, आकाशवाणी पुणे केंद्र का?
0: बरोबर.
1: मी सविता बोराटे बोलते, बालेवाडीहून.
0: हा सविता ताई, स्वागत आहे.
1: आजचा आपला विषय आहे अधिक महिन्याचे महत्व, की आपल्या नात्यामधल्या जावई यांचं महत्व किंवा त्यांचं श्रेष्ठत्व.
0: बरोबर.
1: म्हणजे आता हे माझं 10वं अधिक महत्वाचं वाण आहे या वर्षीच.
0: बर.
1: माझ्या मुलीच्या लग्नाला जवळजवळ 30 वर्ष होत आलेले.
0: बर.
1: हा, 3 वर्षाचं असं म्हणून. पण पूर्वी कसं होतं की अधिक महिन्याचं जे वाण द्यायचे ते आपलं एक छोटस काही, म्हणजे छोटस द्यायचे.
0: बरोबर.
1: जसं ज्याला जसं जसं आईपतीप्रमाणे म्हणा किंवा परिपाठाप्रमाणे म्हणा.
0: बरोबर. बरोबर.
1: किंवा जो आपला हे चालू आहे की अनारसे द्यायचे, हे द्यायचं, ते द्यायचं असं. पण त्याच्यातून नंतर हळूहळू तोडगा असा निघाला की बत्तासे सुद्धा चालतात. नंतर आपलं

0: चुपाक पण चालतो कारण त्या पदार्थांना भूक असतात. अधिक महिना हा म्हणजे भौगोलिकरित्या पण येतो आणि याला तेवढंच पौराणिक पण महत्व आहे.
1: बरोबर.
0: अधिक महिन्याचं महत्व आहे हे वैधृती व्यतिपात वगैरे हे जे पात आहेत म्हणा किंवा या ज्या घटना आहेत या या महत्व किंवा पौर्णिमेचं अमावस्येचं त्याप्रमाणे ते दान द्यायचं असतं. पण आता काल परत्वे कसं झालं की तेव्हा पूर्वीच्या काही तीन तीन चार चार मुली असायच्या त्यामुळे प्रत्येकाला सगळं काही भरपूर प्रमाणात देणं शक्य.
1: बरोबर बरोबर.
0: आणि त्या मनाने त्या काळामध्ये जावयांना सुद्धा अपेक्षा असायची की आपल्याला हे मिळालं पाहिजे सासूरवाडीवरून. आता काल परत्वे ती संकल्पना बदललेली आहे. तेवढे आपल्या मुली पण तेवढ्या इंडिपेंडेंट झाल्याय म्हणा किंवा प्रत्येक घरोघरी एखाद दुसरी अशीच मुलगी असल्यामुळे आई वडील पण जावयासमोर आपलं हे कमी दिसायला नको या भावनेतून म्हणा किंवा जावयाचं श्रेष्ठत्व मान्य करून त्यांना त्याप्रमाणे चांदीचं ताट किंवा चांदीची काही पण असं हे देत असत. आता आम्हीच पहिल्या अधिक महिन्याला तिला कपाट दिलं होतं कारण तिच्या घर गरजेप्रमाणे आपण वस्तू द्यावा असं मत होतं.
1: बरोबर.
0: तिच्या कारण तिचं लग्न झालं त्याच अधिक महिना आला.
1: हो हो.
0: मग तुझ्या घराला कुठली एखादी वस्तू गरजेची आहे ती बघ त्याप्रमाणे सांग. उगाच आपलं म्हटलं चांदीचं ताट देऊन ते ठेवायला जागा पाहिजे ना.
1: बरोबर.
0: हे पण हा पण हे विचार असतो. आणि यात जावयाचं महत्व म्हणजे काय की जावई हा एक आपल्या पौराणिक कालांमध्ये म्हणा किंवा दैवी याच्यात म्हणा आध्यात्मिक याच्यामध्ये म्हणा त्याचं श्रेष्ठत्व मान्य केलेलं आहे.
1: बरोबर.
0: जावई पूजन म्हणजे ब्राह्मणाचं पूजन असतं.
1: बरोबर.
0: एक प्रकारे देवाचं पूजन असतं. त्यांनी सुद्धा तसंच आपल्या सासूला महत्व दिलं पाहिजे. हा पण त्याच्या मागे भाव असतो. हल्ली त्याला काही एवढं महत्व राहिलेलं नाहीये. जावयाला घरात म्हणजे मुलासारखं वागवणं या संकल्पनेखाली त्याला अरेतुरे करणं किंवा त्याच्याशी तसंही म्हणजे बोलायचं या दृष्टीने हे मी काही फार पूर्वीच्या काळातली नाहीये पण तरी सुद्धा हे मला मान्य नाहीये. जावई हे जावईच त्यांना त्यांचा योग्य मान आपण द्यायला पाहिजे. त्या दृष्टीने माझे जे जावई आहेत ते खरोखरच अतिशय शांत कधी कशाची अपेक्षा न करणारे आणि आमच्या अडी अडचणीच्या काळात त्यांनी आम्हाला खूप मदत केली. अगदी पैशाची सोडून द्या तुम्ही पण बाकीची खूप मदत लागत असते.
1: बरोबर.
0: त्यांच्या सासऱ्यांच्या आजारपणामध्ये ते माझ्या मुलाच्या एखाद्या मोठ्या भावाप्रमाणे वागले. आम्ही म्हणजे त्याच्या लग्नाला पण जाऊ शकलो नाही. त्याचे आई वडील लग्नाला जाऊ शकले नाही पण त्यांनी अतिशय मोलाची कामगिरी त्यावेळेस केली होती आणि हे महत्व मला जास्त जाणवलं. आणि म्हणून अशामुळे आपण जावयाला खरोखर महत्व द्यावं. ते घरातलेच असतात ते बाहेरचे असतात असं माझं म्हणणं नाही पण म्हणून घरातलेच म्हणून त्यांचा अनादर करणं किंवा त्यांना अरेतुरे करणं हे माझ्या मनाला पटत नाही. आता प्रत्येकाचे दृष्टिकोन आहेत.
1: बरोबर.
0: त्या दृष्टीने जावई पूजन घ्यायची संकल्पनाच अशी आहे आध्यात्मिक याच्यामध्ये की त्यांना आपल्या घरामधला एखाद्या मोठ्या व्यक्ती इतकाच मान तिथे मिळाला
1: पाहिजे
0: किंवा जावयांना आदरानेच वागवलं पाहिजे. हे जी ही जी कल्पना आहे ती कल्पना आता पुष्कळची पुसटशी होत चाललेली आहे.
1: बरोबर.
0: असं मला वाटतं आणि या दृष्टीने या अधिक महिन्यातलं जावई पूजन हे अतिशय महत्वाचं आहे.
1: खरंय खरंय.
0: असं माझं मत आहे.
1: छान सविताबाई खूप छान तुम्ही व्यक्त झालात. जावई कसा असावा किंवा जावयासाठी आपण कसं असावं याविषयी जे तुम्ही मोलाच्या गोष्टी बोलल्यात खूप छान वाटलं. त्यामुळे एक वेगळं मत तुम्ही इथे दिलं. तुमचं आणि तुमच्या जावयांमधलं हे असलेलं नातं असंच वृद्धिंगत होऊ दे यासाठी खूप शुभेच्छा. आज फोन केलात. धन्यवाद.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईंग.
2: रमेश डाईंग.
0: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
3: हॅलो,
4: नमस्कार. फोन इन सखी संदेश कार्यक्रमात स्वागत आहे. कोण बोलते?
3: हा, मी राजश्री फरांदे बोलते पुण्यातून.
4: हा राजश्री, तेही स्वागत आहे.
3: माझं म्हणजे आई वडिलांची रोज आवाई म्हणजे माझे मिस्टर, त्यांचा खूप माझ्या आईने लाड केलेला आहे. शेवटपर्यंत म्हणजे आता आई नाहीये पण खूप अधिक महिन्याचं तिने संपूर्ण केलेलं आहे. आणि वडील खूप लवकर गेले लग्नानंतर, पण मग आई एकटी असून आईने व्यवस्थित केलंय सगळं त्यांचा लाड. आणि आता मग माझा भाऊ भाऊजाईने केला त्यांचा अधिक महिना यावर्षी. हो, आणि मी माझ्या जावईंचा तसंच लाड करते. जावई छान आहेत, अगदी सुंदर, म्हणजे स्वभाव चांगला आहे, शांत आहेत आणि मुलीची पण काळजी खूप घेतात, नातवाची घेतात. आपल्याला काही टेन्शन नाहीये, खूप खूप सुंदर आहे सगळं. आणि हे म्हणजे खूप चांगलं वाटतं की नाही, धोंड्याचं जेवण आपल्या आईने करणं. आणि इतके मोठे हे म्हणायचे की मी खूप मोठा झालोय, आता कशाला करताय, किती वर्ष लग्नाला झाली आहेत, तरी पण आई करायच्या अगदी आठवणीने त्यांचं.
4: कारण आपल्या आईचं

0: इथल्या मिस्टरांचं किंवा जावयाचं आणि सासूचं हे नातं वेगळंच असतं.
1: वेगळंच असतं
0: म्हणजे म्हंटल तर
1: अगदी.
0: प्रचंड प्रेम असतं, म्हंटल तर आदर असतो.
1: हो हो अगदी अगदी खरंय.
0: तर खूप छान वाटलं आज व्यक्त झालात, मनापासून धन्यवाद.
1: अच्छा ओके मॅडम,
0: धन्यवाद.

0: हॅलो,
1: आकाशवाणी ना?
0: अगदी बरोबर. फोन इन सखी संदेश कार्यक्रमात फोन लागलाय. कोण
1: हा, तिथेच हवा होता मला. मी वंदना डंबेरे बोलतीये, सदाशिव पेठेतनं. हे ना, जैसे जावई.
0: बरोबर.
1: मला दोन जावई आहेत, मोठे सच्चिदानंद रानडे सीए आणि धाकटे यश बर्वे, ते इंजिनियर. पण म्हणजे दोघही अतिशय व्यवस्थित आहेत. आपण मुलासारखे मुलासारखे म्हणतो ना, तसं खरेच दोघही जण आहेत. अगदी कुठल्याही वेळेला उभे राहणारे. धाकट्या मुलीच्या लग्नात संबंध मोठ्या भावासारखं त्यांनी सांभाळून घेतलं होतं. नंतर धाकटेही जावई यांना बरं नव्हतं तर अगदी गाडीतनं पाय धरून उतरवण्यापासून सगळं. म्हणजे असे दोघेही व्यवस्थित आहेत. आणि अति जावई म्हणून राहायला येत आहेत किंवा आम्ही फार जातोय असंही नाही. दोघंही आपापल्या परीने आपली आपली, ते म्हणतात ना, आती गेलं की
0: आपली पत राखून राहतात.
1: हा, पत राखून. आणि आम्ही अजिबात आरे तुरे वगैरे असं काहीही म्हणत नाही.

0: आहोच म्हणतो, कारण त्यांचा त्यांना मान मिळालाच पाहिजे.
1: बर,
0: म्हणून अहोज अहोज करतो. आणि आता माझ्या आई वडिलांचे जावई ना, ते पण अगदी व्यवस्थित आहेत. माझे मिस्टर एसएससी बोर्डात होते, तर रिटायर झाले. आता ट्रक गाड्या काहीही चालवायचा आमच्या घरातला धंदा होता, ते पण व्यवस्थित आणि प्रामाणिकपणे दोन्ही केलं, चालवणं गाड्या आणि नोकरी. आणि माझे मिळवणे दाते, केशवराव दात्यांचे पंटू, बहीण हयात नाही आता दुर्दैवाने, पण ते आहेत. पण त्यांनी सगळ्यांशी आमच्याशी ठेवले, म्हणजे आता बहीण नाहीये तरी सुद्धा ते येणी आणि प्रत्येकाचं आजारपण वगैरे असं सगळं ठेवलेलं आहे त्यांनी.
1: तुमचं जे असं संपूर्ण फुललेलं नातं आहे सगळीकडनं, ते असंच छान बहरत राहू दे यासाठी मनापासून शुभेच्छा.
0: शेवटी असं म्हणायचंय, जावई येते घरातोची दिवाळी दसरा.
1: वा छान छान, आज फोन केलात, मनापासून धन्यवाद.
0: हो, तुम्हालाही धन्यवाद.

0: हॅलो
1: हॅलो, नमस्कार. आदरपूर्वक नमस्कार मॅडम.
0: नमस्कार, सखी संदेश कार्यक्रमात स्वागत आहे.
1: थँक्यू मॅडम. मी संगीता पाटील बोलते घरकुलवरून.
0: बर, बोला ना.
1: तर जावयांच्या बाबतीत म्हणलं तर माझे आई वडील खूप भागजन होते, म्हणजे आम्ही दोघी बहिणी. माझ्या मोठ्या ताईचे नाव आहे शोभा चौधरी.
0: बर.
1: आणि माझं नाव संगीता पाटील. तर म्हणजे जावयांच्या बाबतीत इतके भागवान ठरले माझ्या आई.

0: वडील हे अगदी मोठे जावई आहेत माझे मेवणे राजेश चौधरी त्यांचे नाव आहे. तर ते अजूनही माझ्या आई वडिलांना म्हणजे आई वडील तर वारले आईला सांभाळत आहेत. 28 वर्ष झाले. अतिशय अभिमान वाटतो सर मॅडमचे.
1: फार सुंदर.
0: आणि माझे मिस्टर जे होते ते सुद्धा म्हणजे खूप स्वभावाला खूप छान होते. पण दुर्दैवाने त्यांचं निधन झालंय.
1: बरोबर.
0: आता पण जावांच्या बाबतीत ते खूप भगवान ठरले कारण त्यांनी इतका सांभाळ केला आईसारखा.

0: सुदैवाने त्यांचं निधन झालंय.
1: बरोबर.
0: आता पण जावांच्या बाबतीत ते खूप भाग्यवान ठरले, कारण त्यांनी इतका थांबा केला आईसारखा आणि अजूनही करतायत.
1: वा छान.
0: त्याच्यामुळे आणि त्यातल्या त्यात आम्ही सुद्धा भाग्यवान आहोत, कारण आमचे पण सगळे जाव इथन भाचे आहेत. नंदेंच्या घरचे आमचे तिघी मुली गेलेले आहेत. मला एक मुलगी आहे आणि माझे दोन पुतले आहेत. तर मोठ्या आत्याच्या घरी दोघी मुली आणि छोट्या आत्याच्या घरी आहेत. म्हणजे आमचे भाचे जाव सुद्धा इतके म्हणजे स्वभावाला अतिशय मनमिळाऊ आहेत, स्वभावाने चांगले आहेत आणि कष्टाऊ आहेत. लहानपणापासून त्यांनी खूप कष्ट केले, त्याच्यामुळे खूप अभिमान वाटतो की आम्ही सुद्धा भाग्यवान ठरलो. किती बोललं तर कमीच आहे मॅडम.
1: आणि तुम्ही एक खूप छान गोष्ट सांगितली की तुमच्या आईला तुमच्या मेहुण्यांनी 28 वर्षाचा अजूनही सांभाळतायत. तेव्हा फार मोठी गोष्ट आहे, मुलासारखंच ते पण करतायत.
0: अतिशय मुलासारखं, म्हणजे घरातला एक मेंबर. अगदी माझ्या घरी यायचं म्हणजे 8 दिवस तरी इथे येऊ देत नाही मेहुणे. ते म्हणतात की नाही आमच्या घरातला एक सदस्य कमी होतोय, आम्हाला करमत नाही. आणि माझ्या बहिणीचा मुलगा सुद्धा याची काळजी घेतो. आईची तब्येत बिघडली तर लगेच आजीला लगेच दवाखान्यात घेऊन जातो.
1: खूप छान तुम्ही व्यक्त झालात, संगीताताई फोन केलात, मनापासून धन्यवाद.

0: अजून द्या अजून द्या करतात. आपल्या इच्छेप्रमाणे आपण देतो थोडंफार काय असेल ते.
1: बरोबर.
0: हा, त्यांची मागणी जास्त असते म्हणजे चेष्टेनी म्हणतात, पण आपल्याला ते खरं वाटतं ना.
1: खरंय, बरोबर आहे. तुम्ही एक वेगळा विषय म्हटलात की काही जावई मुलासारखं प्रेम पण करतात किंवा काही जावई नको पण म्हणतात, पण काही जावयांची इच्छा असते की मला करावं, माझ्यासाठी काही केलं पाहिजे.
0: आमचं जावयचं तसं काही नाही, काही द्या तेवढ्याच समाधान मानतात. आणि माझा एक मुलगा गेल्यामुळे ते मला मुलासारखेच आहेत. कधीच काही मागत नाही एवढ्या वर्षात, 25 वर्ष झाली त्यांच्या लग्नाला, पण कधीच नाही काही. आपण दिल त्यात समाधान मानतात, पण बाकीच्यांचं ऐकती नाही. आणि कसं आहे ना, जसं असेल तसं इच्छेप्रमाणे आपण देतो आणि त्यात समाधान जाऊ त्यांनी.
1: छान छान. अलकाताई, एक वेगळा विषय म्हणलात, तुमचे मनापासून धन्यवाद.
2: विसरून जाऊ सारे क्षण भरा.

0: हॅलो.
1: आज अधिक मासाविषयी बोलायचं.
0: बरोबर बरोबर.
1: हा
0: कोण बोलताय आपण?
1: मी अलका लोळगी बोलती.
0: अलकाताई स्वागत आहे आपलं.
1: अधिक मास म्हणजे 3 महिन्यातून येतो.
0: 3 वर्षांनी
1: जावई म्हणजे विष्णूच समजतात.
0: बरोबर आहे.
1: त्यामुळे 3 वर्षांनी आल्यावर त्यांना करायचं असतं. अधिक महिन्याचं वाण द्यायचं असतं. कपडे पोशाख करायचा असतो. अनर्षचं वाण द्यायचं असतं. तरी त्यांना मी म्हणते आपण इतकं देतो ना तरी त्यांचं समाधान काही काही होत नसते.

0: मैत्रिणींनो, आपण आपल्या सगळ्या नातेवाईकांविषयी, सगळ्या नातेसंबंधांविषयी कायमच बोलत असतो, पण आजचा हा खास सखी संदेश होता आपल्या जावयाविषयीचा. त्याच्याविषयीचं प्रेम, कृतज्ञता, कृतार्थता व्यक्त करण्याचा दिवस. आणि आजच्या दिवशी आमच्या या सख्या त्यांच्या जावयाबद्दल किंवा त्यांच्या आईवडिलांच्या जावयाबद्दल भरभरून बोलल्या. असंच एकमेकांमधलं असलेलं प्रेम वृद्धिंगत राहावं हीच मनापासूनची सदिच्छा.
1: सखी संदेश.

मैत्रिणींनो, आमच्या पुढच्या सखी संदेश या कार्यक्रमासाठीचा विषय आहे गंध, जो मोगऱ्यापासून ते अगदी मातीच्या सुगंधापर्यंत आपल्याला मोहून टाकतो असा गंध. तर गंध या विषयावर आमच्याशी बोला येत्या मंगळवारी 9 तारखेला सकाळी ठीक 11 ते 11:30 या वेळात. आणि आमचे फोन नंबर आहेत 2553-1705 आणि 2553-1706. मैत्रिणींनो, आजचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला याबद्दल आम्हाला नक्की कळवा आमच्या मेल आय डीवर. आमचा मेल आय डी आहे prasaran.pune@gmail.com. आणि मैत्रिणींनो, याबरोबरच मी सविता जेरे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह या वनिता मंडळ कार्यक्रमात आपली रजा घेते. नमस्कार.

0: श्रोतेहो, वनिता मंडळ या महिलांसाठीच्या कार्यक्रमात फोन इन सखी संदेश हा कार्यक्रम आपण आत्ता ऐकला. विषय होता जावई माझा भला. सूत्रसंचालन सविता जेरे यांचं, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. हा कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून प्रसारित करण्यात आला.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईंग.
2: रमेश डाईंग.
0: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
3: मैत्रिणींनो, गंध हा फक्त अनुभव नसतो, मनाच्या कप्प्यात जपून ठेवलेली एक आठवण असते. पहिल्या पावसाच्या मातीचा गंध, आईच्या पदराचा गंध, बाळाच्या अंगाचा निरागस कोवळा गंध, नव्या पुस्तकाचा गंध, फुलांचा दरवळ, हो आणि कधी कधी एखाद्या व्यक्तीच्या आठवणींचाही गंध असतो. गंधांच्या दुनियेतनं परतताना मनाच्या ओंजळीत नकळत साचून राहतात आठवणींचे काही दरवळणारे कण. तर मैत्रिणींनो, दरवळू दे तुमच्या आठवणींचा गंध. त्यासाठी सखी संदेश या कार्यक्रमासाठी 9 जूनला मंगळवारी सकाळी 11 वाजता जरूर फोन करा. फोन नंबर आपले नेहमीचे 2553-1705 आणि 2553-1706 वर. विषय गंध.

0: श्रोते हो, आपण ट्यून केलंय पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. दुपारचा 1 वाजलाय, आता वेळ झाली आहे द नेक्स्ट वेव या कार्यक्रमाची.
1: द नेक्स्ट वेव, द नेक्स्ट वेव.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रेया घोषाल आणि सोना मोहापात्रा यांच्या स्वरात कुमार यांचं गीत, चित्रपट आय हेट लव्ह स्टोरीज, संगीतकार विशाल आणि शेखर,

0: करने का भी है।
1: यामुळे तुमचं घर सूर्य घर बनतं, म्हणजे वीज बिल शून्य, आणि जास्तीची वीज तयार झाली तर ग्रीड ला विकून पैसेही कमवू शकता। मग बसलात काय, आताच रजिस्टर करा pmsuryaghar.gov.in वर।
2: हर घर सूर्य घर।
3: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
4: भारत का गम एक्सपर्ट।
5: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
6: आणि लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे।
7: श्रोते हो, आता ऐकूया अय्यारी या चित्रपटासाठी सुनिधी चौहान आणि आसिस कौर यांनी गायलेलं मनोज मुंतशीर यांचं गीत, संगीतकार रोचक कोहली।

0: ललितबंध कुसुमातुनी फुलले सुमन.
1: पहाटे पहाटे त्या अवखळ वाऱ्याने जाईजुईच्या वेलींचा झोका केलेला दिसतोय. हां, तरीच ही जाईजुई अगदी विखरून पडली आहे या बंगईवरती.
0: त्यानंतर ऐकूया विशाखा समिती आणि पोष कायदा याविषयी ॲडव्होकेट वर्षा देशपांडे यांची मुलाखत.
2: त्यामुळे एका बाजूला स्त्रियांना आपण ना म्हणण्याची ताकद दिली पाहिजे, ती निर्भयता निर्माण केली पाहिजे. नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर घेतलं पाहिजे आणि ते पब्लिकली घेतलं पाहिजे न घाबरता.
0: तर श्रोते हो, जरूर ऐका. 10 जूनला दुपारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून कार्यक्रम वनिता मंडळ.

श्रोतेहो, श्रेया घोषाल आणि तोची रैना यांच्या स्वरातलं हे गीत होतं समीर यांचं, चित्रपट शोर इन द सिटी. संगीत दिलं होतं सचिन जिगर यांनी.

0: योहानी जुबिन नॉटियाल आणि सूर्या रघुनाथन यांच्या स्वरातलं हे गीत होतं रश्मी विराग यांचं. संगीतकार तनिष्क बागची आणि चित्रपट होता थँक गॉड. श्रोतेहो, आता आमच्या कार्यक्रमाविषयीचं एक निवेदन ऐकूया.
1: डॉक्टर आनंद नाडकर्णी मानसोपचार तज्ज्ञाबरोबरच लेखक म्हणून नावाजलेले. त्यांच्या संपूर्ण साहित्यावर डॉक्टर ज्योती शिरोडकर यांनी टाकलेला प्रकाशझोत
2: व्यसनाधीन असण्यापासून ते व्यसनमुक्तीच्या मार्गावर जाताना त्याला, त्याच्या कुटुंबियांना जे काही अनुभव येत गेले आणि त्यांची धडपड, त्यांचा संघर्ष, हे सगळं त्याच्यात आलेलं आहे. रुग्णाचं माणूस म्हणून समृद्ध होणं त्याच्यात आलेलं आहे आणि डॉक्टरचं, म्हणजे एका चिकित्सकाचा जो उपचार दाता आहे, त्याचा अनुभवानी समृद्ध होणं हे पण आपल्याला त्याच्यात दिसत.
1: जरूर ऐका आमच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात सोमवारी 8 जून रोजी संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
0: श्रोतेहो, द नेक्स्ट वेव्ह या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत उदित नारायण आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरात सुपर 30 या चित्रपटातलं अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत. संगीतकार अजय अतुल.

0: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
1: दररोज 9:30 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.
2: रोज 11:00 ते 12:00 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
3: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आपल्या रेडिओ सेटवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वत्र. आणि कार्यक्रम सुरू आहे द नेक्स्ट वेव. श्रोते हो, या कार्यक्रमात सुरुवातीला आपण काही नवीन हिंदी चित्रपट गीतं ऐकली. आता याच कार्यक्रमात काही नवीन मराठी चित्रपट गीतं आपण ऐकणार आहोत.

श्रोते हो, अभिजित सावंत आणि बेला शेंडे यांच्या स्वरातलं गुरु ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार निलेश मोहरीर आणि चित्रपट होता मंगलाष्टक वन्स मोर.

0: श्रोते हो, क्लासमेट्स या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं सोनू निगम आणि सायली पंकज यांनी. शब्द होते क्षितिज पटवर्धन यांचे.
1: सपनों को हकीकत में बदलने के लिए सही समय पर सही कदम उठाना जरूरी है. भारतीय वायुसेना में कमीशन्ड ऑफिसर बनने के लिए एफकैट 2 ऑफ 2026 के आवेदन 20 मई से खुले हैं. विवरण के लिए विजिट करें fcat.edcil.co.in पर.
2: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सहज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
3: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मुलाची साथ.

मायलेक या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं नेहा आदर्श शिंदे यांनी. शब्द होते क्षितिज पटवर्धन यांचे, संगीतकार पंकज पडघम.

0: बेला शेंडे यांच्या स्वरात गुरु ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट होता टाइमपास. संगीतकार चिनार महेश.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
3: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
4: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री.
0: श्रोतो द नेक्स्ट वेव या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत सागर फडके आणि सायली पंकज यांच्या स्वरात मिस्टर अँड मिसेस सदाचारी या चित्रपटातलं ओमकार मंगेश दत्ता यांचं गीत.

श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया दुनियादारी या चित्रपटासाठी सायली पंकज आणि सहकाऱ्यांना. शब्द आहेत मंगेश कांगणे यांचे, संगीतकार पंकज पडघन.

श्रोतेहो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया आनंदी गोपाल या चित्रपटासाठी प्रियंका बर्वे यांनी गायलेलं वैभव जोशी यांचं गीत. संगीतकार ऋषिकेश.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच द नेक्स्ट वेव हा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे.
1: द नेक्स्ट वेव, द नेक्स्ट वेव.

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आणी.
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
2: श्रोते हो, आता अशीच गोड गाणी ऐकूया जुन्या हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या स्वरात नक्ष लालपुरी यांचं गीत, संगीतकार खय्याम, चित्रपट आहे

श्रोते हो, या गीताबरोबरच जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकला पुणे विविध भारती 101 FM वरून, पुण्यातल्या पहिल्या लोकप्रिय FM चॅनलवरून. श्रोते हो, यानंतर ठीक 2:15 वाजता हिंदीतून बातम्या आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.

0: ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च ही संस्था अर्थात आयसर, भारतीय विज्ञान शिक्षा एवं अनुसंधान संस्था पुणे या संस्थेला 20 वर्ष पूर्ण झाली आहेत. या संस्थेचे संस्थापक सदस्य डॉक्टर अरविंद नातू यांना या निमित्ताने आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलं आहे. सर नमस्कार. आकाशवाणीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आकाशवाणीच्या श्रोत्यांसाठी आपण नवे नाही, कारण अनेक कार्यक्रमांमध्ये आपला यापूर्वी सहभाग होता. आणि आयसरसारख्या इतक्या मोठ्या संस्थेच्या स्थापनेपासनं आपण त्यासोबत आहात. त्या संस्थेच्या त्यापूर्वी NCL पुणे इथे 30 वर्ष सिनियर सायंटिस्ट या पदावर नातू सरांनी काम केलेलं आहे आणि त्यानंतर आयसरमध्ये ते आपलं योगदान देत राहिले आहेत. आयसर स्टँडिंग कमिटीचे ते सदस्य आहेत. भारतातल्या 7ही आयसर संबंधातली ही कमिटी आहे आणि या कमिटीचे प्रमुख भारताचे माननीय शिक्षण मंत्री असतात. तसंच NIT काउन्सिलचेही सर सदस्य आहेत. ऑर्गॅनिक आणि बायोऑर्गॅनिक केमिस्ट्री हे आपले विषय आहेत. आयसरची देखणी इमारत आम्ही रस्त्यावरनं जाताना बघत असतो आणि शास्त्र या विषयाशी फार संबंध नसलेल्या माणसालाही त्या इमारतीबद्दल कुतूहल वाटत राहिलंय. आणि पुण्याच्या इतिहासामध्ये, पुण्याच्या संस्कृतीमध्ये आयसरनी भर घातली आहे गेली 20 वर्ष. पण अशी एखादी संस्था जी शास्त्रविषयक मूलभूत शिक्षण देते, त्याच्यामध्ये रिसर्च होण्यासाठी मदत करते किंवा त्या संदर्भातलं शिक्षण तिथे दिलं जातं, अशा संस्थेची स्थापना मुळात पुण्यामध्ये का व्हावी, याच्या मागे काय कारणं घडली आणि आपण तर संस्थापक सदस्य आहात, तर त्या सगळ्या काळाबद्दल ऐकायला आवडेल.
1: भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक गोष्टीकरिता आपल्याला तंत्रज्ञान पाहिजे होतं, धरणे, कारखाने सगळं बांधण्यासाठी. तेव्हा नॅचरली एक तंत्रज्ञान विषयक संस्था भारतात असाव्यात अशी फार मोठी एक त्या सकाळच्या सरकारची इच्छा होती आणि ती योग्यही होती. त्यामुळे त्यांनी त्यावेळी 5 IIT सुरू केल्या, NIT सुरू केल्या, REC म्हणजे रिजनल इंजिनिअरिंग कॉलेजेस होती. अशा प्रकारे इंजिनिअरिंग किंवा तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या अनेक संस्था निर्माण झाल्या. हे चांगलं झालं याबद्दल शंकाच नाही. पण त्यात एक साधारणतः 70 ते 75 दरम्यान एक अशी अडचण निर्माण झाली की त्यामुळे हुशार मुलं ही फक्त तंत्रज्ञान किंवा इंजिनिअरिंगकडे वळू लागली. तर त्यावेळी आपल्याकडे खऱ्या विज्ञान शिक्षणाची थोडीशी प्रगती खुंटली. आणि ती खुंटली म्हणजे कशी, की मंडेन आपलं जे सुरू BSc MSc PhD करणे याच्याशिवाय दुसरा कुठलाही त्याच्यात प्रतिभान. तीही कशी, तर जुने पुराणे अभ्यासक्रम, त्यात नवीन शिक्षणाची गती किंवा नवीन शिक्षण शास्त्राची सगळं जुनं इन्फ्रास्ट्रक्चर. आणि त्यामुळे काय झालं की शास्त्रशाखेकडे जाणारे विद्यार्थी यांना कोणतंही मोटिवेशन उरलं नाही. पुढे काय, FYBC वर्गातल्या मुलांचे चेहरे पडलेले बघितले की मला खरोखरच वाईट वाटतं की यांना मोटिवेशन नाही, इन्स्पिरेशन नाही, पुढे काय करायचं माहिती नाही. बऱ्याच विचारवंतांना असं वाटलं की आपल्याला जर हे करायचं आहे तर आपल्याला एक विज्ञानाधिष्ठित अशी एक संस्था उभी करणं आवश्यक. आता ती जर आवश्यक आहे उभी करणं, तर त्याच्याकरता बरंच विचारमंथन झालं. पुण्यात VG भिडे किंवा गोविंद स्वरूप सारख्या तज्ज्ञांनी ही विद्यापीठात व्हावी अशी सूचना केली होती. काही लोकांचं मत होतं त्याच्या टेक्नॉलॉजीचा, म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी असं करावं असं होतं. पण या सगळ्या गोष्टीनंतर थोड्या थोड्या मागे पडल्या आणि 2006 साली पंतप्रधानांचे वैयक्तिक जे शास्त्रीय सल्लागार होते आणि त्यांची जी कमिटी होती, प्रोफेसर CN राव ज्यांना भारतरत्न मिळाले, त्यांच्या आधिपत्याखाली एक कमिटी स्थापन झाली आणि त्या कमिटीने कॅबिनेटला किंवा त्याकडे नियोजन मंडळाला म्हणून एक कल्पना सुचवली की केवळ विज्ञानाधिष्ठितच अशी कल्पना आपल्याला घ्या. याला थोडासा पुश असा रीतीने मिळाला की नुकतीच आपण मुक्त अर्थव्यवस्था अडॉप्ट केली होती. त्यामुळे काय झालं की आत्तापर्यंतची आपला GDP हा सर्व्हिस बेस्ड म्हणजे सेवाधिष्ठित अर्थसंकल्प होता. तो जर विज्ञान अधिष्ठित करायचा नसेल, कारण ग्लोबल विलेज या संकल्पनेनुसार, तर आपल्याला एकमेव मार्ग होता तो म्हणजे रिसर्च. त्याच्याशिवाय आपल्याला गत्यंतर नव्हतं.

0: यावेळी रिसर्चची काय परिस्थिती होती? तर रिसर्च आणि अंडर ग्रॅज्युएट एज्युकेशन या दोघांचा सवता स्वभाव होता. म्हणजे ज्या एन सी एलमध्ये रिसर्च होत होती ते अंडर ग्रॅज्युएट होत नाही, आणि जिथे अंडर ग्रॅज्युएट होत होते ते रिसर्च होत. हे खूप मोठं कोडं त्यावेळी लोकांना. त्याच्याशिवाय आणखीन एक दुसरी गोष्ट म्हणजे की आपल्याकडे इंटर डिसिप्लिनरी शिक्षण किंवा ट्रेनिंग हे जवळजवळ शून्य होत. किंबहुना फिजिक्सचा मनुष्य केमिस्ट्रीवाल्याकडे बघत नाही, केमिस्ट्रीवाला याच्याकडे बघत नाही, आणि दहावीत असला तर बायोलॉजीवाला मॅथमॅटिक्सला हाकलून देत. अशी इतकी वाईट परिस्थिती. आणि ॲट द सेम टाइम तुम्ही जागतिक लेवलवरती बघितलं तर 10-15 वर्षात जी नोबेल प्राइजेस जी आहेत ती या ब्रांच मेडिसिनची, केमिस्ट्रीला, केमिस्ट्रीची मेडिसिनला अशा ह्याच्यात मिळतात. तर या दोन हेतू जर आपल्याला साध्य करायचे असतील तर केवळ विज्ञान याच्यावरतीच आपल्याला ती आधारित ठेवावी लागेल. म्हणून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च असं नाव पक्क झालं. त्यातला कॉमा कुठे असावा याच्यावरती अभाव दिवसकाळी भरपूर झाले, पण ते हे झालं. आणि 2006 साली केंद्र सरकारने डिटेल DPR म्हणजे डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करायला सांगून 2 इन्स्टिट्यूटना 500 कोटी रुपये प्रत्येक दिले. त्यात एक आयसर पुणे होतं आणि एक आयसर कलकत्ता होतं. आयसर पुण्याबद्दल जर सांगायचं असेल तर सगळ्यात प्रमुख म्हणजे जागा हा फार मोठा प्रश्न. आणि तो जागा जर चांगली मिळाली नाही तर उपयुक्त नव्हतं. यावेळी NCLAच आमची मायबाप संस्था धावत आली आणि मशाळकरांच्या मशाळकरच्या DG होते, त्यांनी अक्षरशः काही मिनिटात हा प्रॉब्लेम सोडून मी ही जागा देतो असं. त्यामुळे आम्हाला ताबडतोब जागा मिळाली. हे सगळ्यात अगदी महत्वाचं आणि तीही NCLला लागून. आणि 2006 साली फेब्रुवारी महिन्यात एक समिती नेमण्यात, त्या समितीत आयसरमधले NCL, त्यावेळी आयसर नव्हतंच, NCLमधले काही सदस्य वगैरे असे घेऊन एक टास्क फोर्स निर्माण केला. सुदैवानी मला त्या टास्क फोर्सचा एक मी एक सदस्य होतो आणि त्यामुळे ती व्यवस्था त्यावेळी सुरू झाली. फेब्रुवारी 2006 आम्हाला फरमान आलं की ऑगस्टला कुठल्याही परिस्थितीत नवीन इन्स्टिट्यूट सुरू व्हायला पाहिजे. आणि तीही कशी? तर विज्ञान शिक्षणाच्या नवीन दिशा घेऊन, म्हणजे आम्ही ज्या मोठ्या मोठ्या विजन आणि मिशन्स मांडली होती की आम्ही इंटरडिसिप्लिनरी करू किंवा आम्ही शिक्षण आणि संशोधन एकाच वेळेला मुलाला 12वीनंतर देऊ वगैरे वगैरे वगैरे. 6 महिन्यात आम्हाला काय काय करायचं? जागा बघायची, लॅबोरेटरीज तयार करायच्या, शिक्षक, त्याला लागणाऱ्या प्रयोगशाळा आणि लायब्ररी ग्रंथालय. तर हे करणं आम्हाला आवश्यक. अत्यंत सुदैवाने NCLनी 10,000 स्क्वेअर फुटात आमच्या सर्व गोष्टी कम समथिंग होत्या. भारतातले सर्व लोक येऊन सिलॅबस ठरवला गेला, पण शिकवणार कोण? त्यावेळी आम्ही अनेक ठिकाणाहून इंटरव्ह्यू घेऊन स्पेसिफिक शिक्षक आणले. कारण आम्हाला एक लक्षात होतं, संस्था उभारायची असेल तर 3 गोष्टी आवश्यक आहेत. एक आहे शिक्षक, दुसरी आहे विद्यार्थी आणि तिसरी आहे इन्फ्रास्ट्रक्चर. यातले पहिले इन्फ्रास्ट्रक्चर हे सिमेंट विटांनी बांधतात, पण या दोन गोष्टी संस्था उभारण्यासाठी तुम्हाला वेगळ्याच कराव्या लागतात.
1: तडजोड करायची नाही, गुणवत्तेमध्ये तडजोड नाही,
0: गुणवत्तेमध्ये कुठेही तडजोड करायची नाही. PhD आणि 5 ते 6 वर्षाचा अनुभव याच्यात कुठेही सवलत मिळणार नाही. आयसरची स्थापना म्हणजे अक्षरशः स्थापना. हे डॉक्टर शिवराम, डॉक्टर मशाळकर हे दोन्ही क्लास.
1: बरोबर.
0: तर अशा रीतीने 5.5 लाख स्क्वेअर फूट आणि एक आयसरची बेसिक स्थापना.
1: बरोबर.
0: कलकत्त्यालाही त्याच वेळी
1: सर, एक शिक्षण कशासाठी? तर पुढे नोकरी मिळवण्यासाठी. या उद्देशानेच आपल्याकडे शिक्षण दिलं जायचं. आयसरमध्ये शिक्षणाला जेव्हा तुम्ही सुरुवात केलीत मुलांना शिक्षण देण्यासाठी, तो इतर कॉलेजेसपेक्षा दृष्टिकोन म्हणून काय वेगळा होता?
0: आपण आयसरमध्ये या नोकरीसाठी लोक तयार करत नाही. तर आमचा ॲटिट्यूड त्याच्यात असा होता, केपेबिलिटीज करणारी एक संस्था किंवा एक संकल्पना तयार

0: करायची आमच्या आयुष्यात.
1: पैसे
0: पाहिजेत, पैसे मिळणार, नोकरी मिळणार, सगळं होईल. पण अशी एक संकल्पना आम्ही त्यावेळी की तुम्हाला अशा रीतीने आम्ही तयार करू एका प्लॅटफॉर्मवरती की तुम्हाला जीवनात जिथं जायचं आहे तिथं तुम्ही स्वतःच्या डोक्यांनी विचार करून जाऊ शका. 2006 साली ज्यावेळी माझ्याकडे सगळे पालक येऊन मेरा बच्चे को कितना पैसा मिळेगा हा प्रश्न विचारत होते, आता सुदैवाने तो प्रश्न विचारत नाही. याचं कारणही असं आहे की मी त्यांना दोन गोष्टी सांगतो. एक म्हणजे तुम्हाला कधीही पश्चाताप होणार नाही की आपल्या मुलं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा मुलगा किंवा मुलगी तुम्हाला परत येऊन विचारणार नाही मी आयुष्यात काय करू, इतका कॉन्फिडन्स आणि केपेबिलिटीज त्याच्यात आम्ही निर्माण करू. आणि ती कशी करू, तर आमच्याकडनं जो बाहेर पडणारा विद्यार्थी आहे त्याच्या 4 अंगांनी त्यावेळी प्रगती करावी असं होतं. एक अनॅलिटिकल केपेबिलिटीज म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता. आमच्याकडे प्रत्येक स्टेपला विद्यार्थ्याला निर्णय घ्यावा लागतो कारण स्टुडंट सेंट्रिक एज्युकेशन आहे. कोण पुढे त्याच्यात ते नर्चरिंग द क्रिएटिव्हिटी केपेबिलिटीज आणि 3 प्रकारची आम्ही स्किल्स डेव्हलप करतो. एक प्रेझेंटेशन स्किल्स, दुसरं रिसर्च स्किल्स आणि तिसरं सर्वांगीण विद्यार्थी होण्यासाठी त्याला लागणारी कौशल्य. विद्यार्थी हा पुस्तकातला किडा असू नये ही बेसिक कल्पना. त्यामुळे त्याला खेळ, संगीत या सगळ्या तुम्ही जर आयसरच्या कॉम्प्लेक्समध्ये आलात तर ह्या स्किल बांधून ज्यावेळी आम्हाला ते आम्ही त्याला 5व्या वर्षांत टाकतो त्यावेळी त्याला पुढचा जर्नी अतिशय सोपा असतो. कारण 4थ्या वर्षापासून त्याला वेध लागलेला असतो की आपण पुढे काय करणार, आपल्याला किती पैसे मिळणार ह्याचा वेध नसतो, पुढे काय करायचं,
1: ती दिशा सापडणं फार महत्त्वाचं.
0: आमच्याकडनं ज्यावेळी विद्यार्थी बाहेर पडतो तर साधारणतः 50 ते 60% मुलं ही रिसर्च करतात. आणि हा सर्वसाधारणतः आकडा जगातली कुठलेही टॉप विद्यापीठ घ्या त्यातले सगळेच्या सगळे विद्यार्थी संशोधन करायला जातात, 50% जातात. त्यामुळे आमच्याकडे 50-55% जातात. काही नोकऱ्या त्यांना करायच्या असतात की तुमच्या जर केपेबिलिटीज आम्ही निर्माण करतो तर ते तुम्ही कुठल्याही क्षेत्रात गेल्यानंतर दिसत पाहिजे. मग त्यांना IAS जाऊ दे, MPSCला जाऊ देत, कुठल्याही क्षेत्रात जाऊ, एक नवीन क्षेत्र त्यांना उघडून असं मिळालेलं आहे की फायनान्शियल. आपल्याला असं वाटलं, आम्हाला असं वाटलं की फायनान्शियल बँकिंग याच्यात आम्हाला काय व्हाव मिळेल, पण आमचे अल्गोरिदम डेव्हलपमेंटचे सगळे स्टुडंट आता फायनान्शियल इन्स्टिट्यूटमध्ये काम करतात. मॅनेजमेंट म्हणजे MBAला कॅटची परीक्षा होते तिथे, त्या कॅट परीक्षेत 3 वर्षापूर्वी पहिल्या लिहिला मुलगा आयसर पुण्याचा होता. म्हणजे ते केपेबिलिटी म्हणजे कन्सेप्टच डेव्हलप केपेबिलिटी निर्माण करतो त्यामुळे तो स्वतःचा स्वतः निर्णय घेऊ शकतो. फिल्म मेकर होऊ देत, 2 मुलं फिल्म मेकर झाले कारण आमच्याकडे फुल फ्लेज्ड मीडिया स्टुडिओ आहे. कंटेंट रायटर्स, अनेक मुलं आता लॉ घेऊन IPR मध्ये जातात. त्याचं कारण असं आहे आपल्याकडे IPR मध्ये लोक कमी. 90% आपल्याकडची पेटंट्स ही सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये, पण पेटंट अटॉर्नी जे आहे ते 10% सायन्स आणि तर हा विषमता ही घालवण्यासाठी काही मुलांनी तोही मार्ग अडॉप्ट केला. असा कुठलाही मार्ग निषिद्ध नाही,
1: जे हवं ते शिकू शकता,
0: जे हवं ते. ह्याचं कारण तुम्ही पुढे हवं ते करू शकता कारण या 5 वर्षात तुम्हाला आम्ही हवं ते शिकू शकतो. तर आमच्याकडे विद्यार्थी आता पूर्वी KVPY IIT IIT परीक्षांना आम्ही घ्यायचो किंवा याच्यात नाही यायचं. आता आमची एकमेव परीक्षा आहे त्यातनं आम्ही, आणि कालचक्र कसं उलट आहे बघा. IIT ने आता बेसिक सायन्सेस करता जे कोर्सेस चालवले आहेत त्याच्याकरता आमची मेरिट लिस्ट वापरतात. आता IIT ने बऱ्यापैकी MSc BSc वगैरे सुरू केलं, तर त्यामुळे शिक्षकांच्या तडजोड नाही, विद्यार्थ्यांच्या फक्त मेरिटवरती घेतो त्यामुळे ती तडजोड. ह्या 2 गोष्टी, ह्या 2 विषयाचा पाया पक्का झाल्यामुळे पहिले 3 वर्ष आम्ही त्यांना बेसिक सायन्स, आमच्या दृष्टीने सायन्स म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी हे सगळं शिकतो. आणि ती का शिकवतो तर 12वीपर्यंत रट्टा मारून पास झालेले असतात आणि त्यांना आपल्याला काय आवडतं हेच कळत नाही. हे केव्हा कळेल, 4 विषयांचा अभ्यास केल्यानंतर. मग तो आपलं मत बनवतो की अरे आपल्याला काय आवडते आणि त्याचा विचार करूनच

0: तो या सगळ्या गोष्टीकडे. आणि सांगायला मला आनंद होतो, आय आय टीच्या स्ट्रीममधनं जी पूर्वी मुलं यायची तिथे 80% मुलं बाहेरला शिकायची. पुढे असा बदल माणसात, 155 कोर्सेसपैकी तुम्ही कोणत्याही सेमिस्टरला घेऊ शकता, अर्थात थोडं लॉजिस्टिक करून, पण तो त्यांच्या आवडीत बसतो.
1: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये ज्या अनेक गोष्टी आता सांगितल्या आहेत त्याची सुरुवात तुम्ही 20 वर्षापूर्वी केली.
0: संशोधन हे एक वैश्विक संकल्पना आहे, तर रिसर्च कुठेही करावा, अमेरिका, जर्मनी, हैदराबाद, गोवा, आयसर, पुणे, काही मुलं तर आपल्या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा करतात, त्याच्यावरती बंधन आहे. म्हणजे कुठंही तुमच्यावरती कोणत्याही प्रकारचं बंधन घातलं जात, आणि त्यामुळे आवडते ते शिकायला मिळालं की तो खुश असतो.
1: बरोबर.
0: दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही शिकवणारे सर्व शिक्षक हे संशोधक आहेत, ए टू झेड संशोधक आहे. त्यामुळे ते जे नवीन काही करतात ते लगेच आपल्या अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना सांगू शकतात. 2016 फेब्रुवारीमध्ये ग्रॅव्हिटेशन

0: गोष्ट म्हणजे आम्ही शिकवणारे सर्व शिक्षक हे संशोधक आहेत, ए टू झेड संशोधक आहेत. त्यामुळे ते जे नवीन काही करतात ते लगेच आपल्या अंडरग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना सांगू शकतात. 2016 फेब्रुवारीमध्ये ग्रॅव्हिटेशनल लाईन्स वगैरे बोसॉन पार्टिकल्स आमच्याकडे 2-3 महिन्यात, कारण दे शेअर एक्साइटमेंट इन द रिसर्च लॅब टू द अंडरग्रॅज, हा एक ब्रिज जो असतो तो बांधला आहे. आणि अशा प्रकारे त्यांची 5 वर्ष आणि विद्यार्थी केंद्रित किंवा स्टुडंट सेंट्रिक एज्युकेशन असते. तिथे आम्ही कोणालाही विद्यार्थ्यांना विद्यार्थी सजेस्ट करू शकतात या सिलेबसमध्ये काय पाहिजे.
1: अच्छा, म्हणजे मला फिल्म मेकिंग शिकायचं आहे तरी मी सजेशन देऊ शकतो,
0: काय वाटेल ते देऊ शकतो. आमच्याकडे ॲट अ टाइम 1-2 ऑर्गॅनिक केमिस्ट्री, 1 सायन्स ऑफ हेरिटेज, इकॉनॉमिक्स घेऊ शकतो, इंग्लिश कम्युनिकेशन घेऊ शकतो, कारण असे वेगळे मुद्दामच विषय ठेवले. आमच्याकडे इंटर डिसिप्लिनरीमध्ये बायोलॉजिकल मॅथमॅटिक्स किंवा मॅथमॅटिकल फिजिओलॉजी असे विषय. आणि त्याचं प्रत्यय कोविडच्या वेळी ज्यावेळी प्रिडिक्शनचा वेळ आहे त्यावेळी बायोलॉजिकल मॅथमॅटिक्समध्ये कशी मॉडेल डेव्हलप करतात याच्यातच सगळ्या गोष्टी.
1: भारतीय विज्ञान शिक्षा एवं अनुसंधान संस्था पुणे या संस्थेला 20 वर्ष पूर्ण झाली आहेत, काही महत्वाचा टप्पा. तर काय घडलं आयसरमध्ये?
0: मी जे आयसर पुण्यात सांगतो ते जवळजवळ मोर ऑर लेस सर्व आयसरमध्ये असंच होती, कमी बहुतेक प्रमाणात. तर त्याच्यानंतर आम्ही मेन कॅम्पस आहे 10 वर्ष, तर अनेक त्याच्यानंतर नवीन नवीन डिपार्टमेंट सुरू केली आम्ही. त्यातील काही म्हणजे डेटा सायन्स, आता हा एक बझवर्ड झालेला आहे, पण डेटा सायन्स खऱ्या अर्थाने सायन्स हा त्यातला इन्वर्टेड कॉमा किंवा AI ML अमुक. आमची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता याच्यापुढे डिजिटल कॉम्प्युटिंग जे आहे ते जाऊन सगळीकडे आता क्वांटम कॉम्प्युटिंग येणार. आणि मला अभिमानाने सांगायला वाटतं क्वांटम कॉम्प्युटिंगचा मास्टर्सचा पहिला कोर्स भारतात आम्ही सुरू केलेला. हा 2 वर्षाचा क्वांटम कॉम्प्युटिंग हा एक अगदी त्याला काय म्हटलं तर आत्ता जर 2 विषय काढले तर त्यात क्वांटम कॉम्प्युटिंग हा 1 विषय, त्याचा हळूहळू डेटा सायन्स डिपार्टमेंट आहे त्याच्यात, त्याच्यानंतर अर्थ सायन्स बोर्ड बोलणं झालं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सायन्स एज्युकेशन. आपल्याकडे भारतात हजारोने लाखो सायन्स टीचर, त्यातल्या किती लोकांना पॅडागॉजी म्हणजे शिक्षणशास्त्र माहिती. दुर्दैवाने 12वीपर्यंत MA BEd लागतं आणि 13वीपासून पुढे कुठेही शिकवायला कोणतंही वेगळं क्वालिफिकेशन नाही. तर याच्याकरता निदान सायन्स एज्युकेशन असं एक वेगळं डिपार्टमेंटच आम्ही सुरू म्हणजे काय त्याला विज्ञान शिक्षण शास्त्र असं म्हणायला काही की त्याच्यामुळे काय झालं की शिक्षकांना ट्रेनिंग देण्याचं काम सरकारने आमच्यावरती सोपवलं. की आजही महाराष्ट्रात जे कॉलेज टीचर जे नवीन येतात त्यांना शिक्षण देण्याचं काम सुरू केलेलं. तर याला एक ॲक्रेडिशन नव्हता, आम्हाला कंपल्सरी ॲक्रेडिशन नाही. आम्ही रॉयल सोसायटी ऑफ सायन्सकडनं आमचं ॲक्रेडिशन करून घेतलं आणि त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे खरोखरच म्हणजे तिथल्या आणि इथल्या इन्स्टिट्यूटमध्ये काही फारसा देतात. ह्याचं कारण असं होतं विद्यार्थी आणि शिक्षकांच्या बरोबर आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर त्याच क्वालिटीचं डेव्हलप. आज सबंध 5-7 आयसरमध्ये मिळून 1000 कोटीचे इक्विपमेंट्स आहेत. फक्त ते इतका मोठा खर्च करून इन्फ्रास्ट्रक्चर जी बिल्डिंग वगैरे सोडून पण इक्विपमेंट या सगळ्या गोष्टी ह्याच्यात. एकट्या आयसर पुणेमध्ये 36 वेगळ्या प्रकारचे मायक्रोस्कोप एका इमेजिंग सेंटरमध्ये अशा रीतीने एकात्मिक असे युनिट सुरू केली आणि त्या इन्फ्रास्ट्रक्चर ह्याच्यामुळे अशा अनेक गोष्टी आहेत. तसं आता आपल्याकडे NIRF रँकिंग म्हणून.
1: सर, त्यानंतर महत्वाचा म्हणजे 20 वर्ष पूर्ण झाल्याचा टप्पा, ज्या हेतूने या संस्थेची स्थापना केली गेली तो हेतू किती साध्य झाला हा एक प्रश्न, आणि भविष्यात जाऊन ही संस्था काय वेगळं करणार आहे.
0: अगदी तुम्ही मला योग्य प्रश्न विचारला. सध्या आमच्याकडे सगळे आयसर म्हणून 4000 PhD
1: बर,
0: आणि त्यामुळे एक ही एक रिसर्च मोठी कम्युनिटी, त्यात 750 PhD स्टुडंट तर पुण्यात आहेत, त्यामुळे ही एक रिसर्च कम्युनिटी तयार झाली आहे आणि त्यामुळे एक पॉवर

जेव्हा म्हणतात त्याच्यातही आयसर ज्यावेळी सुरू झाली तेव्हा पहिल्यांदा मगाशी म्हटल्याप्रमाणे दोन आमच्याकडे होते. एक पहिली गोष्ट म्हणजे अंडर ग्रॅज्युएट शिक्षण आणि हे एकत्र या, आणि दुसरी म्हणजे इंटरडिसिप्लिन. आता या दोन क्षेत्रांचा जर विचार केला तर आम्ही नक्कीच त्या दिशेने अगदी निश्चित वाटचाल करतोय, आणि या जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आम्ही व्यवस्थित हे करतो, त्याच्याबद्दल शंकाच नाही. त्यावेळी ज्या अनेक गोष्टी केल्या होत्या त्या आता प्रसंगानुरूप आता बदलल्या गेल्या, एम्स आणि ऑब्जेक्ट बदलले गेले कारण विज्ञान नवीन बदललं गेलं. तर त्याच्याकरता म्हणून पुढच्या 15-20 वर्षात आमच्या पुढे जे विषय आलेले आहेत की जे आम्ही करायच्या ठरवलेले आहे ते सगळ्यात महत्वाचे विषय म्हणजे आता इंटर आयसर रिसर्च सेंटर सुरू करणे. कोणकोणत्या विषयात आहेत? ॲडव्हान्स कॉम्प्युटिंग, क्वांटम, बायोटेक्नॉलॉजी, हेल्थ केअर, ॲडव्हान्स मटेरियल्स आणि रेअर अर्थ अँड प्रेशस मटेरियल्स. मला रेअर अर्थबद्दल एक मिनिट सांगायचं होतं. भारताकडे इतक्या प्रचंड प्रमाणावरती वाळू हे आहे, वाळू किंवा या गोष्टी अवेलेबल आहेत, त्यातनं आपल्याला रेअर अर्थ किंवा प्रेशस मटेरियल, लिथियम, व्हॅनेडियम असे अनेक काढता येते. आता जी इलेक्ट्रॉनिक व्हेकलमध्ये लिथियम तयार झाले त्याच्या आपल्याकडे प्रचंड साठे, म्हणून प्रेशस मिनरल्स असा वेगळा भारत सरकारने एक विभागच सुरू केला, आणि त्याच्यात आयसर एक त्याच्यात हे आहे. त्याच्यानंतर रिसर्च अँड इनोव्हेशन पार्क्स तयार करायचे, जसे आय आय टी मद्रासनी केलेले, आय आय टी आय एस सीने केलेले. इथं मला एक अगदी आवर्जून सांगावलं की या सगळ्या ह्याच्यात आमच्या पायावरती उभारण्याच्या नादात किंवा ह्याच्यात इंडस्ट्री अकॅडमिया हा जे इंटरॅक्शन त्याच्याकडे थोडंसं आमचं दुर्लक्ष झालेलं आहे, आणि आता ते आम्ही या पुढच्या ह्याच्यात सुधारणार. कसं सुधारणार हो? तर पहिली गोष्ट म्हणजे आमच्याकरता विद्यार्थी जॉब सीकर का असावा, जॉब गिव्हर का असू नये, म्हणून इन्क्युबेशन सेंटर, स्टार्टअप्स या सगळ्याच्या करता आमच्याकडे वेगळी व्यवस्था केली. म्हणजे इंडस्ट्री अकॅडमीमधले हे एक प्रमुख सूत्र आहे. हे एक चाल. दुसरी गोष्ट म्हणजे इंडस्ट्रीशी सहभाग करून आता आमच्याकडे दोन प्रकारच्या पीएचडी होती, थिओरिटिकली जशी होते तशी, आणि दुसरी इम्पॅक्ट मेकिंग फील्ड, म्हणजे ज्याचा समजा एक इंडस्ट्री आहे त्याच्यात त्यांना एक प्रॉब्लेम आहे तर ते जॉईंटली सोडून ती असे दोन भाग सुरू केले. तर इम्पॅक्ट पीएचडी म्हणजे आता परवाच आमच्या ह्याच्यामध्ये तर ह्याच्यावरती किंवा ट्रान्सलेशनल रिसर्च म्हणजे ज्या रिसर्चचं ताबडतोब समाजाला उपयोग होईल असं हे करण्यात आलं. कारण इंडस्ट्री अकॅडमी याच्यामध्ये आता आम्ही इंडस्ट्रीशी त्यांच्या लेवलला जाऊन शेकँड करण्याच्या ताट. आत्तापर्यंत आम्ही जवळजवळ सगळ्या आयसरनी माझ्याकडून 300-350 पेटंट्स हे घेतले, म्हणजे त्याच्याकरता योग्य मार्गक्रमणा झाली, आणि ती आता रिसर्च पार्क किंवा आय टी पार्क याच्यात ती जाणार आहे. त्याच्यात इन्क्युबेशन सेंटर असतील, इनोव्हेटिव्ह आयडियाज जर असतील कोण तर त्याला पुढे डिस्कवरी त्या समाजोपयोगी वस्तू त्याचं कसं रूपांतर करते, एखाद्या औषधाची निर्मिती असेल, एका इंजिनिअरिंग पार्टची असेल, नवीन डिव्हायसेस असतील, ते त्याची समाजोपयोगी हे कशी करता येईल ह्याच्यात आता हे करणार आहे. आणि त्याच्यातनं बॉ सँडविच कोर्स ड्युएल डिग्री ते एक नवीन आत्ता गेल्या ह्याच्या महिन्यापासून डिक्लेअर केलेलं म्हणजे इंडस्ट्रीतल्या वाढण्यासाठी, इंडस्ट्री अकॅडमी वाढण्यासाठी इंडस्ट्रीतल्या कोणत्याही माणसाला आमच्याकडे एखादा कोर्स करायचा असेल तर त्या कोर्सची आता आम्ही सध्या आम्ही आमच्याकडे आहेत त्यातलेच घ्यायला लागणार, पण पुढे जर असं झालं तर आमच्या मेरिट स्ट्रक्चरला धक्का न लावता जास्तीत जास्त इंडस्ट्री त्याच्यात आम्हाला जसे त्यांना हे मिळेल तसे आम्हालाही हे मिळेल. नंतर मी मगाशी सांगितलं एक डिस्कवरी बेस्ड पीएचडी आणि एक इम्पॅक्ट बेस्ड पीएचडी असे दोन. दुसरी म्हणजे सेकंड लाईन ऑफ लीडरशिप आपल्याकडे फार कमी आहे, ती डेव्हलप करण्यासाठी एक वेगळी यंत्रणाच इंटर आयसरमध्ये सुरू होणार आहे. इंडियन इंडियन नॉलेज सिस्टम किंवा एथिक्स याच्यावरती भर देऊन त्याच्यावरती कोर्सेस नवीन याच्यात सुरुवात होतील.

0: इंटरनॅशनलायझेशन सगळ्यात महत्त्वाचं आहे माझ्या दृष्टीनं, आणि पॅन इंडिया एक्झिट अँड एंट्री आणि अकॅडमिक्स क्रेडिट बँक हे आता नवीन एनईपी मध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो सध्या भाग आहे ज्याच्यावर आपण आपण हे सगळं आम्ही करतोय. आम्ही एका पॅराडाईजमध्ये आहोत, 500 मीटर इकडे आणि 500 मीटर तिकडे कॉर्पोरेशनच्या ज्या दोन शाळा आहेत त्याच्यात प्रयोग तर सोडून द्या, प्रयोगशाळासुद्धा नाही. म्हणून एक स्टुडंट ॲक्टिव्हिटी सेंटर या नवीन ॲक्टिव्हिटी सेंटरचा पहिल्यापासूनच स्थापना झाली. आत्ता त्या याच्यामध्ये दरवर्षी साधारणतः 25 ते 30 हजार विद्यार्थी तिथं येऊन येतात, भेट देतात, प्रयोग करतात. आमच्याकडे 750 प्रयोग मुलांना येतील, जोपासतील असे आहेत. आणि त्याकरता लागणारी जी स्टार्टिंग मटेरियल जी आहे ती म्हणजे रबर बँड, छत्रीच्या काड्या, अशा रद्दी अशा ह्याच्यात अशा प्रकारचे 750 एक्सरमेंट आम्ही ठेवले. म्हणजे 2 वर्षापूर्वी ज्यावेळी भारत मंडप आमचं उद्घाटन झालं त्यावेळी पंतप्रधानांनी आमच्या स्टॉलला भेट देऊन याचा अगदी आवर्जून उल्लेख केला. आणि एक उदाहरण मी देतो की एका पुण्यात अशी वस्ती आहे जिथे नेहमीचा सीन असतो की आई दिवसभर काम करता आणि वडील काही न करता बाकीचे जे सिनॅरिओ आहेत. की एक वस्तीतली एक मुलगी आमच्याकडची जे मुलं जातो शनिवारवर त्यांना आम्ही आमच्याकडे घेऊन येतो बघायचं, बसा जेवा खा काहीतरी कर. तर त्यातल्या एका मुलीने आम्हाला विचारलं, ताई तुम्ही हे सगळं चांगलं करता हे मलाही करता येईल का? ती मुलगी 7वीतली का 8वीतली होती फक्त, पण तिने हे सगळं बघितलं की अरे आपल्या याच्याशिवाय दुसरं काहीतरी जग आहे. तर आमचे विद्यार्थी म्हणले हो तुलाही करता येईल पण तुला त्याच्याकरता अभ्यास करावा लागेल, आम्ही तुला मदत करू शाळेत. त्याला मदत करून 3 वर्षापूर्वी ती मुलगी आयसर भोपाळला जॉईन झाली. हे मी माझ्या दृष्टीने आपण जे समाजाला परत
1: देणार आहे
0: ते या रूपाने आपण फेडा.
1: खरं आणि हे केवळ शिक्षणापुरतं आहे असं मला म्हणायचं नाही, हा दृष्टिकोन आहे, एक वैज्ञानिक दृष्टी रुजवणं पण आहे समाजामध्ये.
0: 4 आयसरचा चेअरमन होतो बोर्ड ऑफ गव्हर्नर्स म्हणून, त्या सगळ्या आयसरमध्ये या प्रकारची स्कीम्स पुढे चालू ठेवावी जिथे विद्यार्थी येऊन आपल्या हाताने साधे प्रयोग करू शकत.
1: बरोबर.
0: आणि त्यातच विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची सवय असते. त्रिकोणाच्या 3 कोनाची बेरीज 180 असते हे आम्हाला सांगितल्यानंतर आपण कधीही प्रश्न का दाखवा. गणिताच्या सह प्रयोगशाळा केली आणि त्यात ट्रेन द ट्रेनर असा खूप मोठा एक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. 35 आता लोक काम करतात त्याच्यात आणि त्याचा कल्पक घर नावाचा एक प्रोजेक्ट तयार केले. भारतातल्या कुठल्याही इन्स्टिट्यूटला त्याच्यात करायचं असेल त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये तर आम्ही नॉलेज पार्टनर म्हणून तिथे जाऊन करू. त्याचं पहिलं आता PCMC सायन्स सेंटर चिंचवडमध्ये तो पहिला सुरू. आणि 1930 सालानंतर आपल्या भारताच्या भूमीवरती केलेल्या संशोधनाकरता नोबेल प्राईज मिळालेला नाही. ते या सगळ्या प्रयोगातून कधी ना कधीतरी मिळेल अशी अपेक्षा ठेवूया आणि तोच भारताच्या विज्ञान इतिहासातला सुवर्ण दिन ठरेल.
1: वा,
0: नमस्कार
1: सर. आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपण आलात आणि 20 वर्षाची आयसर पुणेची वाटचाल खरोखर अर्ध्या तासात मांडणं ही अवघड गोष्ट आहे. आपण प्रयत्न केला, तुम्ही आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल मनपूर्वक आभार मानते आणि आपल्या संस्थेला आणि आपल्या प्रयत्नांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करते. धन्यवाद.
2: सप्ताह विशेष या अंतर्गत आयसर पुणे या संस्थेची 20 वर्ष या निमित्त संस्थापक सदस्य डॉक्टर अरविंद नातू यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत आत्ता आपण ऐकली. निर्मिती सहाय्य होतं मोनिका मेहेकरे यांचं. विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेहो दुपारचे 3 वाजलेत, यानंतर सखी सहेली हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून. तत्पूर्वी

0: संध्याकाळचे 5:20 पल झाले आहेत. प्रसारित करीत आहोत देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट.
1: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 29 30 41 42.

श्रोते हो नमस्कार. देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन आता ऐकूया. अभिवाचन केलंय गौरी लागो यांनी. या आधीच्या भागात आपण ऐकलं, दोघं स्टेशनवर आले, कुठल्या तरी लोकलला शिरायला जागा मिळाली, उद्या पुन्हा शाळेतच भेटायचं दोघांचं ठरलं. आजचा राहिलेला सिनेमा पाहायचा होता, जवळ पैसेही होते. मैथिली घरी आली तेव्हा आत्या तिची चिडून काळजी करत होती. बिना येऊन तिच्या मुलीला घेऊन जायचीच होती, तरी तिला बघताच आत्याचा भडका उडाला आणि गोपाळराव आत्याचा भित्रा नवरा घाबरून त्या छोट्याशा गॅलरीत कोपऱ्यात उभे राहिले अंग चोरून. पेपर आत्ता सुटला, आत्या रागावली, मी सिनेमाला गेले होते, विचार हवं तर, पालेकर कंपनी होती, तूच तर पैसे दिले होतेस. मैथिली साळसूतपणे म्हणाली. मग तिने बेडरपणे सांगितलं, पेपर चांगला नाही गेला, घरी यावंसं वाटलं नाही, सिनेमानंतर भटकत होतो. आता पुढे, कुणाबरोबर गेली होतीस? मैत्रिणी हो

ऐकत्या ना ग, पण मैथिली पास तर होशील ना? नक्की नाही, बहुधा नाहीच, तिनं अतिशय थंडपणे सांगितलं. आत्यात चमकली. ती ही मुलगी नव्हती जिला आत्यानं इथं आणलं होतं. मग मैथिलीनं स्वयंपाकाचा ताबा घेतला. रात्रीच्या पोळ्या तर ती नेहमीच करायची. जेवणं झाली, भांड्यांना बाई आली. ती येऊन गेल्यावर मैथिली म्हणाली, कशाला भांड्यांना बाई ठेवतेस? मी घाशीन दोन्ही वेळा भांडी, धुण्याला आधीला तेवढी ठेव. आत्यानं तिच्याकडे रोखून पाहिलं. तुला काही ते भांडी घासायला नाही आणलं, पण मला करता येण्यासारखं दुसरं काय आहे? त्यापेक्षा तू माझ्यावर करत असलेला खर्च कसा भरून येईल? आत्या थक्कच झाली. आपल्या हुशार भावाची ही मुलगी देखणी, गोड, कसलं विषयच्या मनात भरलंय. मैथिली गॅलरीत झोपायला गेली. तिथंच तिचा छोटा बिछाना होता, टेबल लॅम्प होता, तिथं ती अभ्यास करायची. निदान करण्याचं नाटक तरी, उद्यापासून तेही करायचं नाही. दुपारी ती जायला तयार झाली. आठवणीने ते कालचे पैसे, ती नोट तिनं पाहिली. ती नव्हतीच. सगळं शोधलं तरी नव्हती की लोकलमध्येच कुणीतरी नाही तर पडली असेल का? काय शोधतेस? आत्या जशी पाळती बरस होती. पैसे काल तू दिलेले ते तर संपले असतील. नाही होते ना. हवे आहेत का? आत्याने विचारलं. नको, ती तुटकपणे म्हणाली. कुठे जातेस? मैत्रिणीकडे. परीक्षा तर संपली ना. पण मैथिली, तुझे पेपर चांगले जायला हवे होते. इथे आल्यावर तुझं तसंही एक वर्ष वाया गेलंय. यापूर्वीही आपण एक वर्ष नापास झालोत याची आत्या आठवण करून देतीये का? तिला राग आला. ती त्वेषानं काही बोलणार तोच तिला जाणवलं की आत्या तिच्याबद्दलच्या जिव्हाळ्यानंच कदाचित बोलतीये. मैथिली शाळेत आली. काही पेपर व्हायचे असावेत, नाही तर शाळेची परीक्षा असेल. पेपर सुरू होता. काल सेंटरमधून बाहेर पडताना पेपर बिघडल्याचं तिला काही वाटलं नाही, पण आज सर्व पेपर लिहित होते तर तिला काहीतरी खोलवर बोचलं. सगळ्यातून आपण बाहेर फेकल्या गेलो होत तसं. तिनं शाळेच्या इमारतीकडे पाहिलं. या शाळेशी इतक्या वर्षात काहीच बंध जुळले नाहीत आपले. दहावीची परीक्षा. शेवटला पेपर सुरू होता. तो तासाभरात कसाबसा लिहून मैथिली हॉलबाहेर आली. परीक्षेचं ते सेंटर शांत होतं. सगळे अटीतटीनं पेपर लिहित होते. ते मैथिली थोडा वेळ पाहत राहिली. या 3 तासातला पेपर हा आपल्या अगदी आयुष्याचा, जगण्या मरण्याचा वगैरे प्रश्न आहे असं आपल्याला कधीच तर नाही वाटलं. परवा लोकलखाली एक मुलगी सापडून गेली. बांधकाम चालू असतानाच एक इमारत कोसळली. पूर्ण होता होता. कामावर असलेले किती लोक चिरडले गेले. लोकलमधून उतरून स्टेशन बाहेर पडेतो श्वास कोंडल्यासारखं होतं. मैथिलीला बाहेर नुसतंच थांबायचा कंटाळा आला. 3:30, 4 झाले तरी मधू आला नाही. तो यापूर्वी आलेला आहे ये म्हटल्यावर. दोघं मिळून क्वचित 1-2 सिनेमाला गेलेलो आहोत. आज मात्र तो येत नव्हता. आणि तो खरंच आलाच नाही. 4:30 वाट पाहून ती परतू लागली. रडावंसं वाटत होतं, पण रडूही आलं नाही. एक शब्द आठवला, एमलेस. इंग्रजी शिकवणारे सर तो खूप म्हणायचे, आपला इंग्रजीचा पेपर चांगला गेला पण त्याला काही अर्थ नाही, काही उपयोग नाही त्याचा. पूर्ण जे आहे असेल त्यालाच अर्थ असतो. इंग्रजीमुळे सगळ्या विषयात थोडंच पास होऊ आपण. ती तिच्या घराजवळ आली. आत शिरून जिने चढावे वाटेना. मैथिली घरी आली तो बिनाची गुड्डी रडत होती. आत्या घरी नसावी. गोपाळराव गुड्डीला घेऊन त्रस्त झाले होते. तिनं गुड्डीला घेतलं तेव्हा त्यांना सुटल्यासारखं झालं. ती गुड्डीला घेऊन गॅलरीत गेली. तिथे त्या मुलीचं मन रमावं असं काहीच नव्हतं. मैथिलीला कळेना की तिचं रडणं कसं थांबावं. हताशपणे ती

तिच्या रडण्याकडे पाहायला लागली. मग मैथिलीला खिडकीची एक निखळलेली काच दिसली. तिनं ती गुड्डी समोर धरली. गुड्डीला तिचा चिमुकला चेहरा दिसला. मग तीच काच जरा वेगळ्या कोणात धरली तर बाहेरचंही दिसलं. समोरचं नेहमीचं दृश्य त्या छोट्या मुलीलाही नको होतं, पण तेच काचेतनं पाहिलेलं आवडलं. ती टाळ्या वाजवायला लागली. जशीच्या तशी गोष्ट बघायला दिसायला नको वाटतं, पण त्या गोष्टीचं प्रतिबिंब. मनातल्या या सगळ्या सुट्या कल्पनांचं काय करायचं? त्या एकेकट्या गोष्टीला काही अर्थही नसेल. एकटा शब्द, एकटं वाक्य, एकटी कल्पना आणि पास झालेला एखादा विषय. एकदाचा रिझल्ट लागला. तिच्या अपेक्षेप्रमाणेच ती गणित, इंग्रजी आणि संस्कृतमध्ये पास होती. फिजिक्सला एक मार्क कमी पडला. पेपरमध्ये नंबर नव्हता. पण आत्यानी काही विचारलं नाही. संजूसारखा विचारत होता. गोपाळराव नंबर विचारत होते, पण आत्यानं त्यांना टोकलं. मार्कलिस्ट हाती आल्यावर मात्र स्वतःचं नापास होणं तिला जाणवलं. तिच्या जवळचं, आसपासचं कुणीही नापास नव्हतं. तीही यापूर्वी त्या जुन्या शाळेत कधी नापास नव्हती. तिच्या डोळ्यात पाणी आलं. किती वर्षांनी तिला खूप मोठ्यानं रडावं असं वाटलं. म्हणजे इंग्रजीचे सर म्हणतात तसे ती एमलेस नव्हती. तर अजून डोळ्यात पाणी शिल्लक होतं. ती खालमानीने शाळेच्या बाहेर पडत होतीस तर मधू दिसला. खुशीत होता. त्याची मार्कलिस्ट त्यानं उंच धरून फडफडवली. तो हसत हसत तिच्या दिशेने येतच होता तर ती मध्येच सटकली. आता मधुशी तिचं काही देणं घेणं नव्हतं. नापासांची जातच वेगळी असते. तिला वाटलं मधुशी दोस्ती होती ती काही अभाव उणीव असलेल्या मधुशी. या मधुशी नाही. ती वेगानं शाळेबाहेर आली. कुठे जायचं? कुणाकडे? एखादी मैत्रीण जाण्यासारखी की एकटंच सिनेमाला? ती पार्ला स्टेशनवर आली. बोरिवली लोकल समोर होती. बोरिवलीपर्यंत जाऊन दुसऱ्या लोकलनी परत आली. जवळ पैसे असते ना तर अशा कितीतरी चक्रा तिने केल्या असत्या संध्याकाळपर्यंत. एकदा इकडून एकदा तिकडून. कुठून कुठे जायचं हे महत्वाचं राहिलेलंच नाही. लोकलमध्ये कोंबल्या जाणाऱ्या आणि बाहेर ढकलल्या जाणाऱ्या माणसांच्या या चढण्या उतरण्यालाही असाही अर्थ आहे. असेल. ती घरी परतली तेव्हा एक वाजला होता. सकाळपासून एक कप चहा पलीकडे पोटात काही नव्हतं. घरी आत्यानं निदान जेवण तर तयार ठेवलं असेल. ती आली तर आत्या जेवायची थांबली होती तिच्याकरता. जेवून घ्यायचं होतं, मैथिली रुक्षपणे म्हणाली. आत्यानं तिला काही विचारलंच नाही. तिने टेबलावरच ठेवून दिलेली मार्कलिस्टही पाहिली नाही. तिने स्वतः तर काही विचारलंच नाही आणि कुणाला काही विचारूही दिलं नाही. संध्याकाळी ती गॅलरीत उभी होती, अशीच निरुद्देश. तर तिचं नाव घेत कोणी काही विचारत होतं. कदाचित काय, नक्की मधूच. पण ती आपणहून समोर आली नाही. आत्यानी हाक दिली. मैथिली ये. मैथिली थंडपणे म्हणाली तरी तो उभाच होता. बस, ती म्हणाली, पण स्वतः उभीच राहिली. तू सकाळी नंतर दिसलीस नाहीस. मी ती अगदी गप्प होती. मग मधूस म्हणाला, ट्युशन नव्हती तरी 75% आहेत PCS मध्ये पॉलिटेक्निकला. तो बोलता बोलता थांबलाच. तुला, तू, त्यांनी चाचरत विचारलं. फेल, ती एका शब्दात रुक्षपणे म्हणाली. मला मिनी विरकर म्हणाली की तो पुन्हा थांबला. तुझी डिंग मारायला आलास? तिनं तीक्ष्णपणे विचारलं. डिंग? तो हसला. मला प्रथम नोकरी बघावी लागेल.
माझं सगळं अनिश्चित आहे मैथिली.

0: मग मैथिली वरमली. त्याच्यावर उगाचच वार केलासा वाटून म्हणाली, चल गॅलरीतच. दोघं तिथं उभी राहिली. असं सगळं अनिश्चित असलं की पास होण्याचा आनंदही. खरं म्हणजे मैथिली, तुला भेटावंसं वाटलं म्हणून आलो. मला? हो, का ते नाही माहीत. घर सापडलं तुला? तू कधी आला नाहीस यापूर्वी? हो, तू बोलली होतीस कधीतरी अंधेरी स्टेशनच्या समोर असं. ती काही बोलली नाही. उद्या चालतेस? येते सिनेमाला? त्यानं तिच्या हातावर हात ठेवला मुद्दाम. कशाला? ती तिरकस म्हणाली, त्याचा हात बाजूला करून. कशाला काय, असंच. आत्याला काय सांगून येऊ? मी नापास झाले म्हणून मधू सिनेमाला नेतोय असं? काहीतरीच काय मैथिली, नापास झालीस म्हणजे काय रस्त्यावर नाही आलीस? आत्यांनी टरबूज कापून आणलं, म्हणाली, तुझ्या वह्या दे मैथिलीला. हो, तो म्हणाला. मग संजू ऑफिसमधून आला, बीना आली, तिचे मिस्टरही आले. कुणी काही विचारायच्या आत मैथिली मधूला घेऊन जिना उतरली. सकाळी आत्या चहा गाळत होती तर ती ओट्याशी येऊन उभी राहिली. आत्यानं तिच्याकडे कप सरकवला, तो हातात घेऊन मैथिली म्हणाली, मला शिकायचं नाही. बरं, आत्या शांतपणे म्हणाली, खरंच मला नाही शिकायचं. बिनाला सांगून मला एखादी नोकरी बघून दे. कोणती? भांडी घासायची? आत्याचा स्वर बदलला होता, डोळे बदलले होते. तुला चपराशाची सुद्धा नोकरी कोणी देणार नाही माहितीये, आणि नोकरी स्वतः मिळवावी लागते लायकीनं, तिची भीक नसते मिळत. मला या जुन्या टिपिकल गोष्टींचा कंटाळा आहे आत्या. कंटाळा यायला होतं काय? काही जबाबदारी नाही, एका अभ्यासाखेरीज काही करायचं नाही. या खुराड्यातनं बाहेर पडायला मिळतं, बाहेरची हवा खायला मिळते, कंटाळा तर मला यायला पाहिजे. मैथिलीने चमकून आत्याकडे पाहिलं. आपल्या डॅडींची बहीण, आपल्याला तिथून इथे आणणारी, या पलीकडे आपण हिला मोजलं नाही, आणि ही आज वेगळं काय सांगतीये? आम्ही सगळ्याजणी एकसारखं जगत असतो, निदान तुझं तरी तसं होऊ नये. तू विश्रामची बुद्धी घेऊन आलीयस, पण मला नाही आता जमणार परीक्षण अभ्यास, त्याचा आता माझ्याशी काही संबंध राहिलेला नाही. सगळा असतो ग संबंध, आपल्याशी सगळ्याचा संबंध येतो. पानं ओरबडलेला कोथिंबिरीचा देठ सुद्धा फोडणीत टाकला ठेचून तर चांगली चव येते. प्रश्न आहे की आपण आपलं काय करायचं ठरवलंय. श्रोतेहो, आशा बगे लिखित भूमी या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन या काही क्षणांच्या विश्रांतीनंतर.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 29 30 41 42.
1: आपण ऐकत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल, संध्याकाळची गोष्ट. पुस्तकांच्या विश्वात हरवताना डोळ्यांना मिळते नवी दृष्टी, अक्षरांच्या या सुंदर प्रवासात उलगडते अनोखी सृष्टी.
0: मैथिली आत्याकडे पाहत राहिली. हे आत्याचं नवस रूप होत. बिना गुड्डीला ठेवायला आली, उशीर होतोय म्हणत गाईगाईनं गेली. बिनाकडे मैथिली पाहत राहिली. स्मार्ट, ऐटबाज, दिसायला तेवढी चांगली नव्हती तरी चांगली वाटत होती. नोकरी केली की असं ऐटीत राहता येतं. अम्मा मात्र नोकरी करू नये मॅथ्यूज टीचरची वाट पाहत राहिली. ती अशी स्मार्ट नव्हती. कुणाची कशाची तरी वाटच पाहत राहणारी माणसं अशी अम्मासारखी होत असतील. या खुराड्यातनं आपण कधी बाहेर पडू? तो बाहेर

पडण्याचा मार्ग परीक्षा, अभ्यास हाच असेल का? सकाळी मैथिली जागी झाली तर कुणी आलं होतं, ती चहा वगैरे झाल्यावर डोकावली तर कुणी अनोळखीच वाटला. आत्याला विचारलं तर म्हणाली, उदय आलाय. उदय गोपाळरावांचा मुलगा, पहिल्या बायकोचा, तिकडे मध्य प्रदेशात नोकरी करत होता. इंजिनिअरिंगचा डिप्लोमाही त्यांनी केला होता. तो वाढलाही तिकडेच त्याच्या आजोळी. तो मधून मधून यायचा मुंबईला, पण आता दिसला तो एकदम मोठा, तरुण, रुबाबदार. तो मुली पाहायला आला होता. मैथिली आंघोळ करून आल्यावर उदय आत्याला म्हणाला, ही मैथिली ना, केवढी मोठी झाली. मैथिली त्याच्याकडे पाहून हसली, काय शिकतेस? मैथिली सांगणारच होती की दहावीला नापास झाले, तर आत्याच म्हणाली की यावर्षी दहावीला आहे म्हणून. दहावी? मला वाटलं की कॉलेजला असेल, उदय म्हणाला. त्याचं काय, मुक्काम करत करत पोचायला वेळ लागतो, संजू चिडवायला लागला. आई नाही तर काही बोलूच देत नव्हती मैथिलीच्या नापास होण्याबद्दल. रविवारी रात्री बिनानं सगळ्यांना जेवायला बोलवलं होतं. गुड्डीचा वाढदिवस होता, मैथिलीला मदतीला जायचं होतं. मैथिली 3 वाजताच निघाली. स्टेशनवर तिकिटाच्या रांगेत उभी राहिली थोडा वेळ, तर कुणीतरी तिला रांगेतनं बाजूला ओढलं. ती रागा संतापानी हात पिरगळणारच होती, तर तो उदय होता. तरी तिचा राग गेला नाही, नंबर गेला ना माझा, ती रागानेच म्हणाली, जाऊ दे, या लोकलनं जायचंच नाही आपल्याला, आपण ऑटोनी जाऊ. ऑटो ना? तो हसला, चालायला लागला ती त्याच्या मागून. आपण स्टेशनपासनं दूर चाललोय, कुठे जायचं आहे? तो पुन्हा हसला, मग एका रेडीमेड कपड्यांच्या दुकानात शिरला. गुड्डी करता फ्रॉक घ्यायचा, सिलेक्ट कर. फ्रॉक घेतल्यावर म्हणाला, आता एखादा पंजाबी ड्रेस बघ. कोणा करता? तुझ्याच करता, तो हसतच म्हणाला. नको नको उदय, मला नको ड्रेस बीस, मी पासही झाले नाही आणि आत्याला नाही आवडणार. मी तुझ्या आत्याला घाबरत नाही, तो म्हणाला. मग त्यानंच ड्रेस घेतला त्याच्या आवडीनं. इतका भारी? तिनं डोळे विस्फारले. तो आयटीत हसला, घालून पहा. दुकानात छोटी खोली होती उभं राहण्यापुरती, आरसा होता. तिनं ड्रेस घातला, ओढणी घेतली. स्वतःला आरशात प्रथमच पाहावं अशी ती पाहत राहिली. गोरी, उंच, लांब वेण्या, ड्रेस तिला खुलून दिसतो. हे आरशातलं आपलं प्रतिबिंब आपल्यापेक्षाही जास्त सुंदर वाटतं का? ती बाहेर आली. उदय तिच्याकडे पाहत राहिला. ती गोंधळली. ते पाहणं तिला समजलं. मधूही कधी कधी असा बघायचा, सिनेमा हॉलच्या अंधारातही बघायचा. किती छान दिसतेस, तो म्हणाला. पण आत्या, आत्या आत्या काय, मी आहे ना. तो कुजबुजला, ऑटो थांबवली. मालाड ईस्ट, तो म्हणाला. बसला. ती रेंगाळली तर त्यानं तिला हात दिला. एका हातात जुन्या ड्रेसची कॅरी बॅग. ती ऑटोत त्याच्या बाजूला बसली अंग चोरून, पण उदय तिच्याकडे सरकला, तिला खेटून बसला. सहजच म्हणून तिच्या मांडीवर हात ठेवला. मैथिला थोडं सुखावल्यासारखं वाटलं. मधूनच या स्पर्शाची ओळख करून दिली होती. मी आता मुली पाहणार नाही, मागून तिच्या खांद्यावर हात टाकून उदय म्हणाला. ती मान खाली घालून स्तब्ध, श्वास कललेला. का म्हणून नाही विचारलंस? सांगू, मी मुलगी पसंत केली आहे. ती थरथरली. जे होत होतं त्याचा अर्थ तिला पुरेसा कळत नव्हता. आत्याला काहीतरी सांगून ती बाहेर पडली. थोड्या वेळाने मागोमाग उदयही, ती स्टेशनवरच थांबून. तोच ड्रेस उदयनं दिलेला. कुणाला काही वाटू नये म्हणून बिनालाही साडी देऊन टाकली बिनाच्या पसंतीनं. ऑटो जवळ येताच तो बसला मैथिली मागावून. जुहू बीच, त्यानं सांगितलं. रोज रोज ऑटो? ती म्हणाली. उदय

शेवटी दिमाखात हसला. आता तर तो तिच्यावर हक्कच असल्यासारखा तिला खेटून बसला. मैथिलीला विचित्र वाटलं. संध्याकाळ झाली होती. बीचवर गर्दी होती, पण गर्दीतही एकांत होता. त्या दोघांकडे कुणी बघत नव्हतं. सर्वांमध्ये एक अदृश्य भिंत होती. त्या पलीकडे बघण्याची कुणाला फुरसत नव्हती. त्या भिंती पलीकडे जे होतं ते त्यांचं नव्हतं. लाटांपासून थोडं दूर दोघं बसली एका निवांत कोपऱ्यात. पाणी मागं मागं सरकत होतं. तांबूस सूर्य पाण्यावर पसरला होता. मैथिली पाहत होती. माझ्या गावचा समुद्रकिनारा फार सुंदर आहे, तिने सुरुवात केली. दोघांमधल्या नात्याचा एक वेगळा स्पर्श तिला जाणवत होता. तो व्यक्त करायला समुद्रासारखा दुसरा शब्द नव्हता तिच्याजवळ. हो, उदय इतकंच म्हणाला. त्याला तिच्या गावच्या समुद्रात काही गम्य नव्हतं, तिच्यातच होतं. तिच्या तरुण गंधानं तो खुळावत होता. मी एकटीच समुद्राशी खेळायची. मला तिथे एकटं सुद्धा खेळता येत होतं. हो, त्या समुद्रानी त्या गावानी मला एकटं राहायला शिकवलं, निर्भय केलं. मला पाण्याची कधी भीती वाटली नाही. तुला जबलपूरला राहायला आवडेल? त्यानं तिला जवळ ओढत विचारलं. कुठे आहे जबलपूर? लहान आहे की मोठं आहे शहर? खूप लहान गाव नाही, शहरच आहे, पण तुला आवडेल असं. मला प्रचंड मोठ्या शहराची गर्दीची भीती वाटते. भीती का? उदयनं विचारलं. मला इथं मैथिली म्हणून ओळखणारं कुणीच नाही, आत्याच्या घराशिवाय. मी माझ्या गावच्या समुद्रकिनाऱ्यावर बसले ना तर पाणी, वाळू, होड्या, नारळाची झाडं सगळ्यांमधून माझ्याकरता हाका येतील. उदयचं तिच्या या जीव भरून बोलण्याकडे लक्ष नव्हतं. जबलपूरला नदी आहे ना, नर्मदा नदी, मार्बल रॉक्स, जॉग्राफीत शिकले आहे. मी नदी कधी पाहिली नाही. अम्मा मला लहानपणी कावेरी नदीवर घेऊन गेली होती, पण मला आठवत नाही ते. नदी आवडेल मला. उदय तिच्या अगदी जवळ आला तेव्हा मैथिली एकदम बाजूला सरकली, उठून उभीच राहिली. काय हरकत आहे ग, मी लग्नच करणार आहे ना तुझ्याशी, मी उद्याच बोली नाहीशी, तो उठून म्हणाला. त्याचा एकूण रोख, त्याचं चिडणं तिला आवडलंच नाही. तू मला पसंत आहेस, मी इथेच बोललेलो. तुला नको असेल तर मी जबलपूरहून पत्र पाठवीन. मी आता मुली पाहणार नाही. ती गोंधळी. त्याच्याशी लग्न करून या शहरापासून तिला दूर जायला मिळत होतं. लग्न या शब्दाचा हा एवढाच अर्थ तिला पुरेसा वाटला. आताची उदयची ही उतावीळ सलगी, तिला चाचपणारी त्याची बोटं, ती अस्वस्थ झाली. मधूचा स्पर्श आठवला, त्याचा सहज झालेला, मुद्दाम केलेला स्पर्श. तो जास्त आपला, जवळचा वाटत होता. त्या दिवशी ती सिनेमाला नाही म्हणाली तरी मधू चिडला नाही असा. मधू एक चांगला मित्र होता. ती नापास झाली नसती तर त्या मैत्रीला काही अर्थ मिळता. उद्या दुपारी येशील हॉटेलमध्ये, 2 तास खोली रिझर्व करतो, तो कुजबुजला. ती क्षणभर मोहित झाली, थरथरली. तिनं भयभीत नजरेनं त्याच्याकडे पाहिलं. तो हसला. मग उद्या दुपारी? तो तिच्याकडे झुकून म्हणाला. तिचा थरका बुडाला. आपल्याला हलताही येत नाही या वाळूत, आपली पावलं घट्ट रुतली आहेत असंच वाटत राहिलं तिला. रात्री जेवणानंतर उदयनं गोपाळराव आणि आईपुढे विषय काढला. स्पष्टपणेच तो म्हणाला, मला मैथिलीशी लग्न करायचंय. मैथिली काही करत होती तर तिनं एकदम ते थांबवलं. स्वतःचा श्वासच आवरून धरला. तो जे काय सांगत होता ते तिला हवं होतं, आवडत होतं की नाही तिलाच समजेना. तो असं काही बोलेल याची आत्यालाही कल्पना आली असावी. बिनाच्या घरीच त्यानं घेऊन दिलेल्या तिच्या ड्रेसकडे ती टवकारून पाहत होती. आताच उशिरानी परतलेल्या त्या दोघांकडे तिने संशयाने पाहिलं होतं. तुझं ठीक, पण मैथिलीचं

0: हे लग्नाचं वय नाही, आत्या म्हणाली. तिचं शिक्षण व्हायचं आहे. लग्न झाल्यावर शिकता येईल ना? ते नाही जमणार, आत्या ठामपणे म्हणाली. लग्न जमवून ठेवू, उदय म्हणाला. तेही शक्य नाही. आत्याचा एक एक शब्द तीक्ष्ण होता. हे मैथिलीला सांगू दे ना, तू का मध्ये मध्ये करतीयस? हे बघ, तिला काही कळत नाही. आणि उदय, माझ्या भावाची मुलगी काही वाटेवर पडलेली नाही. दुसरी एखादी मुलगी पहा, चुलीशीच राहणारी, आत्या रागानं म्हणाली. पण मैथिलीला करायचं आहे माझ्याशी लग्न, माहिती आहे? आत्ताच आम्ही जुहू बीचवर बसलो होतो, 2 तास एकत्र होत, 2-3 दिवस रोज भेटतो बाहेर. तिला ड्रेस घेऊन दिला, तिलाच जबलपूरला यायचं आहे. मैथिली आत ऐकत होती. ओट्याचा काठ तिने घट्ट पकडून ठेवला. 2 दिवस जे झालं ते ह्या असं सांगतो सगळ्यांना. थोडा वेळ हेच बोलत राहिला तर उद्या तो खोली घेणार आहे आणि आपण तिथे जाणार आहोत हेही ओरडून सांगेल. आपल्यावर तर हा हक्कच सांगतो, ठणकावून सांगावं का आत्ताच? पण मग जबलपूर, हे काही फक्त जबलपूरला जाणं नाही, ते इथूनच सुटणं आहे, या कैदेतनं, या शहराच्या राक्षसी जबड्यातनं. ती पुढे होऊन तिरमिरीत सांगायला जात होती, तो आत्यास कडाडली. उदय, हे लग्न होणार नाही, सांगून ठेवते. ती पास होईल, शिकेल, आपल्या पायावर उभी राहील. तोवर तू थांबलास तर ती तुझा विचार करील. त्यावेळी तू तिला योग्य वाटलास तरच, त्यावेळी निवड तिची राहील, समजलं? अरे तिचं काय रे, लहान पोर आहे ती. तू तिला एखाद्या जत्रेतनं गुंवून आणावं असं केलंस तिच्याशी, बोलली असेल पोर. तुमचा काही भरोसा नसतो, सोडून देशील तिचा हात. मग आत्या आत गेली. ओट्याशी खिळून उभ्या असलेल्या मैथिलीला म्हणाली, मैथिली, भरोसा फक्त स्वतःचा करावा. श्रोतेव, आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन आत्ता आपण ऐकलत. अभिवाचन केलं होतं गौरी लागू यांनी.
1: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
1: संपर्क 89 39 30 41 42.
3: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
4: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट हा कार्यक्रम FM 101 वरून आपण ऐकला. संध्याकाळचे 5:30 आणि 55 सेकंद होत आहेत.
3: पुना आय केअर सांज धारा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
5: सांज धारा या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
6: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
5: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
6: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
5: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
6: 4-चाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
5: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
6: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
5: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा.
6: अधिक माहितीसाठी आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला.
5: सहकार्यम यशोधनम, जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
6: विश्वास आणि सुविधा दोन्ही तुमच्या सेवेत.
4: गजाननराव वाटवे यांच्या स्वरातली ही रचना.

0: पुना आयकेअर मध्ये FDA अप्रूव्ड झाईस्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आयकेअर कर्मे रोड आणि आकांक्षा पुना आयकेअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल मोरया गोसावी मंदिराजवळ चिंचवडगाव चिंचवड पुणे. संपर्क 94-22-311-106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड नारायण पेठ शनिवार पेठ सदाशिव पेठ कसबा पेठ नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुना गाडगीळ आणि सन्स नवनवीन दागिनांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुना गाडगीळ आणि सन्स सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात सिग्नलच्या मागे लक्ष्मी रोड पुणे.
5: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स ट्रॅव्हलर बॅग्स छत्र्या रेनकोट साठी एकच नाव रमेश डाईन.
0: रमेश डाईन
6: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
0: 5,000 रुपये जिंकण्याची संधी फक्त एक जोडी.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात ऐकूया शांताराम नांदगावकर यांची रचना. अरुण पौडवाल आहेत संगीतकार.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुणे आय केअर सांज धारा.

अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73 502 77 77 9. पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय, आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे, कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
3: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
2: हो,
3: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
2: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
3: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.

AMFI registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration. Crescent Mutual Fund गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. सर्व योजना संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावी.

0: व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुणे आय केअर सांज धारा.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: अहो, रिझल्ट लागले. आपल्या रुपालीच्या पुढील शिक्षणाविषयी काही विचार केलाय का तुम्ही?
2: अगं, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय असताना काळजीच नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न नॅक ए ग्रेड प्रमाणित श्री सिद्धिविनायक महिला कॉलेज मध्ये अगदी 11वी कॉमर्स पासून बीकॉम, एमकॉम, बीए, एमए, बीएससी, बीबीए, बीएससीसीएस अशा व्यवसाय विमुख अभ्यासक्रमांसाठी ऍडमिशन जोरात सुरू.
1: संपर्क 940-598-93-75.
2: वेबसाइट सिद्धिविनायक कॉलेज .org.
3: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा. रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये आमरसासह 2 स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी. जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा. दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
4: कार्यक्रमात शेवटी हे शांता शेळके यांचं गीत. संगीत रुधानात मंगेशकर, स्वर आशा भोसले यांचा.

0: पुन्हा ऐकर सांज धारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा ऐकर मिशन हेल्दी आईज.
1: सांज धारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
2: हा कार्यक्रम आपण FM 101 वरून ऐकला. संध्याकाळचे 6:20 झालेत. पुणे वृत्तांतात ऐकूया.
3: विविध भारती पुणे मंजिरी गाणू सादर करत आहे पुणे वृत्तांत. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त झालेल्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ उपस्थित होते. तसंच भाजपा नेते आशिष शेलार आणि शिवसेना नेते भरत गोगावले हे देखील उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. उद्या अर्जाची छाननी होईल. दरम्यान पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवार दिला गेला नसल्यानं जैन यांचा विजय निश्चित मानला जात आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं ही जागा रिक्त झाली होती. राजेंद्र जैन हे विधान परिषदेचे माजी सदस्य आहेत. ते प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय मानले जातात. पुण्यात पुढील आठवड्यापासून पाणी कपात करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणातील पाणीसाठ्यात घट झाल्यानं पुण्यात पुढच्या आठवड्यापासून एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जाईल, अशी माहिती महापौर मंजुषा नागपुरे आणि महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. पुण्याच्या पाणी पुरवठ्यासंदर्भात आज एक महत्त्वपूर्ण बैठक झाली, त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट UG 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्रांची यादी जाहीर झाली आहे. ही परीक्षा देशातल्या 551 केंद्रांवर दुपारी 2 ते 5:15 या वेळात लेखी पद्धतीनं होणार असून परदेशातल्या 14 शहरांमध्येही होणार आहे. प्रवेशपत्र आणि इतर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाशी संपर्कात राहण्याचं आवाहन NTA केलं आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट UG परीक्षा यंदा 3 मे रोजी घेण्यात आली होती, मात्र पेपर फुटल्यामुळे NTA ही परीक्षा रद्द केली होती. CBI सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहे. दरम्यान येत्या 21 जूनला होणाऱ्या या फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा NTA फेटाळला आहे. CBSEद्वारे 12वीच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी लागू करण्यात आलेल्या ऑनस्क्रीन गुणांकन पद्धतीला आव्हान देणाऱ्या NSUI या विद्यार्थी संघटनेनं दाखल केलेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि CBSEला नोटीस जारी केली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी

0: जूनला होणार आहे. ऑनस्क्रीन गुणांकन पद्धतीची निष्पक्षता, पारदर्शकता आणि विश्वसनीयतेवर या याचिकेत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. ऑल इंडिया रेडिओला आज 90 वर्ष पूर्ण होत आहेत. आजच्याच दिवशी 8 जून 1936 रोजी इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचं नाव बदलून ऑल इंडिया रेडिओ ठेवण्यात आलं. स्वातंत्र्यानंतर ऑल इंडिया रेडिओचा वेगानं विस्तार झाला आणि 1956-57 आकाशवाणी हे नाव या संस्थेला मिळालं. आज आकाशवाणीची 591 केंद्र देशभरात कार्यरत आहेत. देशाच्या 98% लोकसंख्येपर्यंत विस्तारलेली रेडिओ सेवा 23 भाषा आणि 146 बोलीभाषांमधून प्रसारित होते. तसंच आकाशवाणीचा बाह्य सेवा विभाग 100% जास्त देशांमध्ये प्रसारित होतो आणि परदेशातल्या भारतीयांशी संवाद साधतो. बहुजनहिताय बहुजनसुखाय या आपल्या ध्येयवाक्याला अनुसरून आकाशवाणी वृत्तसेवा विभाग काम करत आहे. रेडिओ वार्तांकन क्षेत्रात व्यावसायिक नीतिमत्ता आणि मानकांचं पालन करून नागरिकांपर्यंत सर्व प्रमुख भाषा आणि बोलीभाषांमधून बातम्यांचं प्रसारण करण्यासाठी आकाशवाणी सदैव प्रयत्नशील आहे. राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त आणि विकास महामंडळातर्फे पिंपरी चिंचवड शहरातील कचरा वेचकांसाठी कौशल्य विकास आणि सुरक्षा प्रशिक्षण सुरू आहे. आतापर्यंत 500 अधिक कचरा वेचकांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे. यामध्ये आरोग्य सुरक्षा, प्रथमोपचार, आर्थिक साक्षरता, महिला सुरक्षा, व्यसनमुक्ती तसंच विविध शासकीय योजनांची माहिती दिली जात आहे. लाभार्थ्यांना ई श्रम कार्ड, आयुष्मान भारत योजना, स्वयंसहाय्यता गटांची स्थापना आणि आधुनिक कचरा संकलन वाहनांसाठी उपलब्ध अनुदान योजनांबाबतही मार्गदर्शन करण्यात येत आहे. पुण्याच्या मध्यवर्ती भागातील चौकातल्या दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण शासकीय नियमावलीनुसार होत नसून खासगी विकासकांच्या पसंतीनुसार केलं जात असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसनं केला आहे. यासंदर्भात महापालिका प्रशासनासमवेत नुकतीच बैठक झाली. यावेळी पुतळ्याचं सुशोभीकरण शासकीय नियमावलीनुसार व्हावं अशी मागणी माजी नगरसेवक गोपाळ तिवारी यांनी केली. पुणे शहर आणि परिसरात आज कमाल 37.7 आणि किमान 25.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उद्या दुपारनंतर विजांसह हलका पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू संध्याकाळी 6 विविध भारती पुणे केंद्रावर ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.
1: FM 101 आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 6:05 होत आहेत. देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून हा कार्यक्रम आता ऐकूया.
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

0: मंडळी, शम्मी कपूरला हाताला धरून लाडी गोडी लावून मनवताना आशा पारेख आपल्याला या गाण्यात दिसतात, जे गायलं होतं आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी आणि संगीत दिलं होतं आर डी बर्मन यांनी. गीतकार मजरू सुलतानपुरी. 1966 सालचा विजय आनंद दिग्दर्शित आणि नासिर हुसेन निर्मित तिसरी मंजिल या चित्रपटातलं हे गीत. या चित्रपटात शम्मी कपूर, आशा पारेख, हेलन, प्रेमनाथ, प्रेम चोप्रा या कलाकारांनी काम केलं होतं. मंडळी, खरं तर मुख्य भूमिकेसाठी आधी देवानंद यांची निवड झाली होती, पण असं म्हणतात की अभिनेत्री साधनाच्या साखरपुड्याच्या पार्टीत नासिर आणि देवानंद यांच्यात जोरदार वाद झाले आणि देवानंद यांनी हा चित्रपट सोडला. चित्रपटाचं दिग्दर्शन मात्र देवानंद यांचे भाऊ विजय आनंद उर्फ गोल्डी हेच करणार होते, पण तेव्हा नासिर यांनी गोल्डीला आधीच कल्पना दिली की आता चित्रपटात देवानंद नसतील. विजयानंद यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची जबाबदारी स्वीकारली आणि त्यात शम्मी कपूर यांना कास्ट केले, कारण याआधी त्यांनी तुमसा नहीं देखा आणि दिल देके देखो या दोन मोठ्या हिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. पण शम्मी कपूर यांनी सुद्धा गोल्डी यांना अट घातली बरं का, की जेव्हा देवानंद शम्मी कपूर यांना वैयक्तिक आशीर्वाद देऊन खरोखरच खात्री देतील तेव्हाच मी हा सिनेमा स्वीकारेन. अखेर देवानंद यांनी तसा आशीर्वाद शम्मी कपूर यांना दिला आणि चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं. दिल देके देखो या चित्रपटातून आशा पारेख यांनी देखील चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं होतं, त्यामुळे त्यांची देखील या चित्रपटासाठी मुख्य नायिका म्हणून निवड करण्यात आली. मंडळी, त्या काळातील सर्वसाधारण रहस्य कथांपेक्षा थोडी विपरीत कथा तिसरी मंजिलनं भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये आणली. खुन्याकडे हत्येचा कोणताही पूर्व हेतू नसताना एका अत्यंत अपघाती आणि गोंधळलेल्या परिस्थितीमुळे पीडितेची हत्या होते आणि त्या घटनेभोवती संपूर्ण चित्रपट फिरतो. याच चित्रपटाबद्दलच्या अजूनही काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 29 30 41 42.

मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलतो आहोत 1966 प्रदर्शित झालेल्या तिसरी मंजिल या चित्रपटाबद्दल. जे गाणं आपण आत्ता ऐकलं त्यात शम्मी कपूर आणि हेलन या दोघांनी धम्माल आणली होती, नाही का? तिसऱ्या कडव्यानंतर तर जवळपास 40 सेकंद कॅमेरा चित्रीकरण करत होता आणि त्यात कुठेही कट किंवा एडिटिंग नव्हतं. तो सिक्वेन्स शूट करणं, त्याची रिहर्सल करणं, त्यासाठीची प्रकाश योजना करणं हे त्या काळात वाटतं तितकं सोपं नव्हतं बरं का. पण तेव्हाच्या दिग्दर्शकांनी, छायाचित्रकारांनी, कलाकारांनी ते आव्हान लीलया पेललं. अजून एक गोष्ट म्हणजे मंडळी, या गाण्यात ड्रम वाजवणारा जो ड्रमर आहे तो संगीतकार म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही तर सलमान खानचे वडील सलीम खान आहेत. नीट बघितल्यावर तुमच्याही लक्षात येईल. चित्रपटातलं रहस्य,

तणाव, उत्कंठा आणि उत्कृष्ट कॅमेरा अँगल्स हे दिग्दर्शक विजयानंद उर्फ गोल्डी यांचं कौशल्य होतं, जे नंतर त्यांच्या अजरामर थ्रिलर ज्वेल थिफ मध्ये सुद्धा आपल्याला दिसून आलं. चित्रपटांच्या अशाच गप्पा ऐकूयात उद्याच्या भागात. आता जाता जाता ऐकूयात मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजात आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं, गीतकार मजरू सुलतानपुरी यांचं तिसरी मंजिल या चित्रपटातलं हे अजून एक गीत.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: हा कार्यक्रम आपण ऐकला आपल्या रेडिओ सेटवरून FM 101 कार्यक्रम होता देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: हे गीत आ रा देशपांडे यांचं होतं.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. सांधे

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59. स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
1: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
0: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
1: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
0: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
1: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
0: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
1: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
0: ₹5,000 जिंकण्याची संधी फक्त एक जोडी अंडर गार्मेंटच्या खरेदीवर.
1: गुडविल दुकान, लकडी पूल, विठ्ठल मंदिरासमोर. अटी लागू.
0: सदर ऑफरचा आकाशवाणी आणि ऍड एजन्सीशी काहीही संबंध नाही.
2: नीता अगं, हे ऑनलाइन पेमेंट सुरू केल्यापासून इतका गोंधळ होतो ना, हिशोबच जुळत नाहीये.
1: थांब, मी माझ्या कॅल्क्युलेटरलाच बोलवते. ओम.
3: अलो मम्मा.
1: अनु मावशीला हिशोब करायला मदत कर.
3: सांग मावशी.
2: अरे, चार चार आकडी आहे.
3: अगं तू सांग मावशी.
2: बर, किराणा 4318, इस्त्री 112, लाईट बिल 1739, दूध 2160 आणि शॉपिंग 4782. सांग बरं.
3: 13111.
2: करेक्ट. अरे, हेच तर जुळत नव्हतं. ए, हा तर सुपर फास्ट कॅल्क्युलेटर आहे.
1: मग
2: हे पण कसं आलं तुला?
1: अगं, सक्सेस अबॅकस मुळे.
2: हो का? मग मी पण जिंकीला घालते सक्सेस अबॅकसच्या क्लासला आणि तिलाही बनवते सुपर फास्ट कॅल्क्युलेटर.
4: मुलांना बनवा कॅल्क्युलेटर सारखी फास्ट सक्सेस अबॅकस. ऑनलाइन आणि ऑफलाइन क्लासेस साठी संपर्क 88 88 56 00 11, 8888 5600 11.
5: पु ल देशपांडे यांचं संगीत असलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आता ऐकूया. स्वर पंडित जितेंद्र अभिषेक.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: भूपेंद्र यांनी गायलेलं हे गीत शांताराम नांदगावकर यांचं होतं. संगीत अशोक पत्के यांनी दिलं होतं. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: सांध्यांमध्ये वेदना, सूज किंवा हालचालींमध्ये त्रास होतोय का? मग जरूर ऐका पुणे विविध भारती 101 FM वर डॉक्टटर अमेय पाठक MBBS DNB मेडिसिन DNB रुमॅटॉलॉजी संधिवात सुपर स्पेशालिस्ट यांचा संधिवात कारणे आणि उपचार हा विशेष कार्यक्रम मंगळवार दिनांक 9 जून 2026 रोजी सायंकाळी 4:55 वैयक्तिक सल्ला व उपचारांसाठी नेक्स्ट्रा न्यूरोलॉजी अँड रुमॅटॉलॉजी सेंटर पाटील रिजन्सी एरंडवणे पुणे. कॉल करा 90 75 111 591. निरोगी सांधे, सक्रिय जीवन.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: श्रोते हो, रंग वेगळा असला तरी स्वप्नांना रंग असतातच. त्वचा आणि केसांमध्ये रंगद्रव्याची कमतरता असलेली विवर्णता म्हणजेच अल्बिनिझम ही केवळ एक शारीरिक अवस्था असते की त्यामागे अनेक आरोग्यविषयक आव्हानं दडलेली असतात. सूर्यप्रकाशाशी संवेदनशीलता, दृष्टीदोष, त्वचेचं संरक्षण, सामाजिक गैरसमज आणि आधुनिक उपचार पद्धती यावर आपण सखोल चर्चा करणार आहोत. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात मंगळवार दिनांक 9 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. फोन नंबर आपले नेहमीचेच 020-2553-1705 किंवा 6. विवर्णतेबद्दलचं विज्ञान, वास्तव आणि सामाजिक जबाबदारी याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे त्वचा विकारतज्ञ डॉक्टर संध्या हिप्परगेकर. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95-95-24-25-59.
5: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
1: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
5: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
1: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आयवीएफ सेंटर, हडपसर, पुणे.
5: संपर्क 78-23-84-11-20.
1: 7823-84-1120.
6: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: कार्यक्रमाचं हे शेवटचं गीत भा. रा. तांबे यांचं होतं. हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत असलेलं हे गीत आपण लता मंगेशकर यांच्या स्वरात ऐकलं.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: FM 101 वरून हा कार्यक्रम आपण ऐकला. संध्याकाळचे 7:15 वाजलेत. प्रसारित करीत आहोत ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता हा कार्यक्रम.
2: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम च, म्हणजेच आयुर्वेद ही फक्त चिकित्सा पद्धती नाही तर निरोगी जीवनासाठीची जीवन पद्धती आहे.
3: म्हणूनच सर्व प्रकारच्या व्याधींवरील परिपूर्ण शास्त्रोक्त आयुर्वेदिक उपचारांसाठी आणि निरोगी आयुष्यासाठी वैद्य सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
2: संपर्क 98221 99851.

ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 66वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे मुकुंद कोंढवेकर यांनी. श्लोक गायन केलं आहे शैलजा भानेगावकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातला हा 66वा श्लोक. या श्लोकाचं मराठीत रूपांतर करताना आचार्य विनोबा भावे आपल्या गीताईमध्ये म्हणतात, अयुक्तास नसे बुद्धी, त्यामुळे भावना नसे, म्हणूनही न मिळे शांती, शांती वीण कसे सुख. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत, मन आणि इंद्रिय न जिंकणाऱ्या मनुष्याच्या ठिकाणी निश्चयात्मक बुद्धी नसते आणि अशा अयुक्त मनुष्याच्या अंतःकरणात आस्तिक भावही नसतो. अशा भावशून्य मनुष्याला शांती मिळत नाही. मग शांती नसलेल्या माणसाला सुख कुठून मिळणार? व्यवहारात असं दिसून

की आपल्या सभोवती शब्द स्पर्श रूप रसगंध हे विषय असणारच. त्यामध्ये काही विषय हे आपल्याला आवडणारे असतात. हे आवडणारे विषय मनामध्ये एक प्रकारचं आकर्षण निर्माण करतात. त्याचबरोबर काही विषय आपल्याला नावडणारे असतात आणि हे न आवडणारे विषय संपर्कात आले की मनामध्ये तिरस्काराची भावना निर्माण करतात. यासाठी आपल्या ज्ञानेंद्रियांवर मनाचं नियंत्रण असलं पाहिजे. पण आपलं मन सुद्धा भरकटू शकतं. यासाठी मनावर बुद्धीचं नियंत्रण असलं पाहिजे. याचाच अर्थ ज्ञानेंद्रियांवर आणि मनावर नियंत्रण असेल तर बुद्धी हेलकावे खात नाही, बुद्धी स्थिर राहते. अशी स्थिर झालेली बुद्धी युक्त असते म्हणजे ती न्यायाला, नीतीला, धर्माला धरून निर्णय घेते. बुद्धी युक्त असते म्हणजेच ती ईश्वराशी, ईश्वरीय गुणांशी जोडलेली असते. बुद्धी युक्त असते म्हणजेच तिच्यामध्ये विवेक आणि संयम जागृत असतो. या श्लोकात भगवंत सांगतात की ज्या

आपल्या ज्ञानेंद्रियांवर मनाचं नियंत्रण असलं पाहिजे, पण आपलं मन सुद्धा भरकटू शकतं. यासाठी मनावर बुद्धीचं नियंत्रण असलं पाहिजे. याचाच अर्थ ज्ञानेंद्रियांवर आणि मनावर नियंत्रण असेल तर बुद्धी हेलकावे खात नाही, बुद्धी स्थिर राहते. अशी स्थिर झालेली बुद्धी युक्त असते म्हणजे ती न्यायाला, नीतीला, धर्माला धरून निर्णय घेते. बुद्धी युक्त असते म्हणजेच ती ईश्वराशी, ईश्वरीय गुणांशी जोडलेली असते. बुद्धी युक्त असते म्हणजेच तिच्यामध्ये विवेक आणि संयम जागृत असतो. या श्लोकात भगवंत सांगतात की ज्याची बुद्धी युक्त नसते तो चंचल मनोवृत्तीचा असतो. त्याचं मन आणि बुद्धी सतत निरनिराळ्या विषयांकडे धावत असते. त्याचं मन आणि बुद्धी कधीही आणि कोणत्याही एका ठिकाणी स्थिर राहत नाही. अशा चंचलतेमुळे तो सतत अस्वस्थ असतो आणि ही अस्वस्थताच दुःखाची जननी आहे. चंचल मन कशावरही विश्वास ठेवत नाही. चंचल मनाची कशावरही श्रद्धा नसते आणि त्यामुळे तो खऱ्या अर्थाने भक्ती करू शकत नाही. चंचल मन अश्रद्ध असतं. त्या मनात सर्व गोष्टींबद्दल आणि व्यक्तींविषयी अविश्वास असतो आणि असं चंचल मन भक्तिविहीन असतं. श्रद्धाहीन मन चंचल असतं. हे दोन्ही दुर्गुण परस्परांच्या आश्रयाने राहतात. म्हणून मनबुद्धीची समता प्राप्त करणं हे मनुष्याच्या उन्नतीचं साधन आहे. चंचलतेमुळे क्रोध उत्पन्न होतो आणि क्रोधी मनुष्य सारासार विचार करू शकत नाही. चंचल मनोवृत्तीच्या मनुष्याच्या ठिकाणी निश्चयात्मक बुद्धी नसते. चंचल मनोवृत्तीचा मनुष्य अहंकारी आणि अहंमन्य असतो. त्यामध्ये मीपणा पुरेपूर भरलेला असतो. अहंकारी माणसामध्ये लोकेशणा भरलेली असते. लोकांनी सतत मला आणि फक्त मलाच मान द्यावा असं त्याला सतत वाटत असतं. म्हणून चंचल वृत्ती आणि त्यातून उत्पन्न होणारा अहंकार माणसाचा घात करतो. अहंकाराचं परिवर्तन झाल्याखेरीज मन आणि इंद्रियांवर नियंत्रण ठेवता येणार नाही. आपल्यामध्ये अहंकार भरलेला आहे हेच माणसाला कळत नाही. मन इंद्रियांवर नियंत्रण ठेवल्याखेरीज निश्चयात्मक बुद्धी होत नाही. ज्याची बुद्धी निश्चयात्मक नसते तो जरी कर्तव्य कर्म करत असला तरी ती कर्म फलाशा ठेवून करतो. कर्मफलाची इच्छा, कामना, आसक्ती यांचा त्याग करायचा आहे अशी भावना त्याच्या मनात नसते. ज्याची बुद्धी निश्चयात्मक नसते तो आपलं ध्येय निश्चित करू शकत नाही. या कारणामुळे त्याच्या कामात धरसोडपणा येतो. अशा वृत्तीमुळे त्याला कधीही शांती मिळू शकत नाही. त्याचं मन आणि बुद्धी कायम अशांतच असतं. त्याच्या मनात सतत विचारांचं काहूर माजलेलं असतं. त्यामुळे त्याला शांत झोपही मिळत नाही. तो सतत अस्वस्थ आणि असमाधानी असतो. चंचल वृत्तीमुळे त्याची सर्व कामं अर्धवट आणि अपुरी राहतात. चंचल वृत्तीमुळे तो एक काम अर्धवट सोडून दुसरं काम सुरू करतो, मग दुसरं काम अर्धवट सोडून तिसऱ्या कामाला सुरुवात करतो. या सर्व प्रकारांमुळे तो सतत अशांतच राहतो. भगवंत म्हणतात की असा जो सतत अशांत आहे त्याला सुख कुठून मिळणार, त्याला समाधान कसं प्राप्त होईल, तो दुःखीच राहणार आणि त्याची प्रगती होणार नाही. या श्लोकावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वर म्हणतात, ये युक्तीची कडासणी नाही जयाचा अंतःकरणी, ते आकळीला जाण गुणी विषयाधिकी. माऊली म्हणतात, योगयुक्त राहण्याचा हा विचार ज्याच्या अंतःकरणातच नाही त्याला शब्दादी विषय आपल्या पाशांनी जखडून टाकतात. माऊली पुढे सांगतात, तया स्थिरबुद्धी पार्था कही नाही सर्वथा, आणि स्थैर्याची आस्था तेही नुपजे. अर्जुना, त्याची बुद्धी स्थिर तर केव्हाच होत नाही आणि तशी बुद्धी स्थिरतेची उत्कट इच्छाही त्याच्या मनात उत्पन्न होत नाही. माऊली आणखीन सांगतात, म्हणून अयुक्तपण मनाचे तेची सर्वस्व दुःखाचे, या कारणे इंद्रियांचे दमन निके. म्हणून मनाची चंचलता हेच दुःखाचं सार आहे. याकरता इंद्रियांचा निग्रह करावा हेच चांगलं. आजच्या संदर्भात हा श्लोक आपल्याला आरसा दाखवतो, अस्वस्थ माणसाची कारणं सांगतो. आपल्याकडे सुख म्हणता येईल अशी सगळी परिस्थिती आहे. चांगला बँक बॅलन्स, आलिशान घर, मनोरंजनासाठी आधुनिक साधनं, पण एकांतात माणूस अस्वस्थच असतो आणि त्यामुळेच सुख आणि प्रसन्नता कशी मिळणार. हे सगळं गोळा करताना मनाची शांतता, प्रसन्नता मिळवायचंच आपण विसरून गेलोय. ती विकत घेता येत नाही, ती प्रयत्नपूर्वक मिळवावी लागते.
तरच खरंच

श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृतसरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 66वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं मुकुंद कोंढवेकर यांनी. श्लोक गायन केलं होतं शैलजा भानेगावकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोतेहो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. प्रसारण .pune@gmail.com या ईमेल ॲड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक, आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411-005 या पत्त्यावर.

0: श्रोते हो ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
1: ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता हा कार्यक्रम FM 101 वरून आपण ऐकला.
2: मैत्रिणींनो, गंध हा फक्त अनुभव नसतो, मनाच्या कप्प्यात जपून ठेवलेली एक आठवण असते. पहिल्या पावसाच्या मातीचा गंध, आईच्या पदराचा गंध, बाळाच्या अंगाचा निरागस कोवळा गंध, नव्या पुस्तकाचा गंध, फुलांचा दरवळ, हो आणि कधी कधी एखाद्या व्यक्तीच्या आठवणींचाही गंध असतो. गंधांच्या दुनियेतनं परतताना मनाच्या ओंजळीत नकळत साचून राहतात आठवणींचे काही दरवळणारे कण. तर मैत्रिणींनो, दरवळू दे तुमच्या आठवणींचा गंध. त्यासाठी सखी संदेश या कार्यक्रमासाठी 9 जूनला मंगळवारी सकाळी 11 वाजता जरूर फोन करा. फोन नंबर आपले नेहमीचे 2553-1705 आणि 2553-1706 वर. विषय गंध.

FM 101 वरून पुणे विविध भारती आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 7 वाजलेत. काही क्षणात आपण आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून ऐकणार आहोत कार्यक्रम जयमाला.

0: जयमाला कार्यक्रम आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून आपण ऐकत होत आहे. संध्याकाळचे 7:30 वाजलेत.
1: गजर हरिनामाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ. पीपल्स बँक, आम्ही सतत बदलत आहोत. आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
0: कार्यक्रमात सुरुवातीला संत तुकारामांची रचना, ही रचना जयतीर्थ मेहुंडी यांनी गायलेली आणि संगीत दिलेली आहे.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरिनामाचा. पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत, आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक, मल्टीस्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
1: संत एकनाथ महाराजांची रचना ऐकूया. किशोरी आमोणकर यांचं संगीत, स्वर किशोरी आमोणकर आणि रघुनंदन पणशीकर यांचा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरिनामाचा. पुणे पीपल्स बँक, आम्ही सतत बदलत आहोत, आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
1: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स.

0: पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत. आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
1: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईन.
2: रमेश डाईन.
0: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
3: स्वर आणि स्वरसाज पंडित जितेंद्र अभिषेके यांचा, रचना संत तुकाराम महाराजांची.

0: संत तुकाराम महाराजांची रचना कार्यक्रमात शेवटी आपण ऐकली. ही रचना पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायली होती आणि संगीत स्वतः अभिषेकी बुवांचं होतं.
1: गजर हरिनामाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
0: पुणे विविध भारतीनं हा कार्यक्रम प्रसारित केला.
2: श्रोते हो, बुधवारी 10 जूनला जरूर ऐका सुरेख अग्निहोत्री यांचा ललितबंध कुसुमातुनी फुलले सुमन.
3: पहाटे पहाटे त्या अवखळ वाऱ्याने जाईजुईच्या वेलींचा झोका केलेला दिसतोय. हां, तरीच ही जाईजुई अगदी विखरून पडली आहे या बंगईवरती.
2: त्यानंतर ऐकूया विशाखा समिती आणि पोष कायदा याविषयी ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांची मुलाखत.
4: त्यामुळे एका बाजूला स्त्रियांना आपण ना म्हणण्याची ताकद दिली पाहिजे, ती निर्भयता निर्माण केली पाहिजे. नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर घेतलं पाहिजे आणि ते पब्लिकली घेतलं पाहिजे न घाबरता.
2: तर श्रोते हो, जरूर ऐका 10 जूनला दुपारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून कार्यक्रम वनिता मंडळ.

पुणे विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात आपल्या रेडिओ सेटवरून, एफ एम बँडवरून. आपण ट्विन केली आहे फ्रिक्वेन्सी 101 मेगाहर्ट्झ. या ट्युनिंगसह आपण हेच प्रसारण आपल्या मोबाईल सेटवरूनही ऐकू शकता, न्यूज ऑन AIR या ॲपवरून. रात्रीचे 8 वाजायला काही क्षणांचा अवधी आहे. हवा महल आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल। प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार। दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल। आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ,
2: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली। इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री।

मन की अगन को है नहीं जाना।

0: बीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट।
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
4: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये, बिझलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे।
5: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
6: बस सब

0: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
1: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आयकेअर.

0: आत्मबंधातली ठेवही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.

छाया गीत का आज का सफर आपने तय किया जयंत के साथ, अब इजाजत दीजिए।

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सहज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी.

0: गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा प्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
1: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
2: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मुलाची साथ.

हे आहे आकाशवाणी नेटवर्क. आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. FM 101 कार्यक्रम एक से एक. हे प्रसारण आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरूनही ऐकू शकता. पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल आहे विविध भारती. हर पल दिल के पास.

0: आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, आरोग्यम नमोस्तुते, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ.
1: आज अभिनेत्री डिंपल कपाडिया यांचा वाढदिवस. बॉबी चित्रपटाच्या गीतानं कार्यक्रमाला सुरुवात करूया. लता मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग यांचे स्वर असलेलं विठ्ठलभाई पटेल यांचं हे गीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीत दिलेलं आहे.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही।

परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: सर्व प्रकारच्या ब्रँडेड बॅग्स, स्कूल बॅग्स, कॉलेज सॅग साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग. आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: गीत आहे तिसरी कसम चित्रपटाचं मुकेश यांनी गायलेलं. शैलेंद्र यांच्या गीताला संगीत शंकर जयकिशन यांचं.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी

0: सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्री गजानन लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये. स्वतःचा घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
1: फक्त 7.75% व्याजदरापासून, तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
1: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%,
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
1: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन, अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.

0: झुटा कहीं का चित्रपटाचं हे शीर्षक गीत आपण आशा भोसले यांच्या स्वरात ऐकलं. शब्द गुलशन बावरा यांचे होते, संगीत आर डी बर्मन यांचं होतं. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्री गजानंद लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ बिझी लँड बिल्डिंग विश्रामबाग वाड्याजवळ चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
3: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईंग.
4: रमेश डाईंग.
0: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
5: जरा ठहरो.

0: मुघले आजम चित्रपटाचं हे गीत लता मंगेशकर यांनी गायलेलं, नौशाद यांचं संगीत असलेलं होतं, गीतकार शकील बदायवनी.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, बेला के फूल.

0: मोहम्मद रफी यांनी गायलेलं हे गीत प्रोफेसर या चित्रपटाचं होतं. शंकर जयकिशन यांच्या संगीत निर्देशनातलं हे गीत शैलेंद्र यांचं होतं.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
3: श्री गजानन लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जितेंद्र घोडके सराफ
1: FM 101 वरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून हा कार्यक्रम आपण ऐकला. हे प्रसारण पुणे विविध भारतीचं आहे. रात्रीचे ठीक 11:30 वाजलेत. आमचं आजचं प्रसारण इथे समाप्त होत आहे. याच फ्रिक्वेन्सीवर याच ॲपवर पुन्हा आपली भेट आपल्या उद्याच्या कार्यक्रमासाठी उद्या 5:50. मी संजय भुजबळ आपला निरोप घेतोय. शुभरात्री. जय हिंद.